प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
1: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: हॅलो नगरकर, मी अक्षय देशपांडे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत किल्ले अलंग कुलंग मदन या गडाविषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कळसुबाई आपल्याला परिचित आहेच. या कळसुबाई रांगेतच त्रिशूळासारखे तीन गड जवळजवळ उभे आहेत. त्यांना म्हणतात अलंग कुलंग आणि मदनगड. हे किल्ले मूळचेच फार अवघड आहेत. शिवाय इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी तोफा डागून त्याच्या पायऱ्या तोडल्या तर वाटा उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे हे किल्ले आणखीनच अवघड झाले. यामुळे या गडावर जायचं तर वाघाचं काळी झावं. अशा या अलंग कुलंग मदन किल्ल्यांबाबत इतिहासात फारसा उल्लेख नाही. इसवी सन 1629 मध्ये ख्वाजा अब्दुल हसन हा मोगल सरदार हे तिन्ही किल्ले जिंकून घेण्यास आला होता असा बादशाहनाम्यात उल्लेख आहे. इसवी सन 1760 मध्ये इतर किल्ल्यांबरोबर हे तिन्ही किल्ले पेशव्यांनी मुघलांपासून जिंकून घेतले. पुढे इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांकडून हे किल्ले जिंकून घेताना त्यांचे प्रवेश मार्ग इंग्रजांचा सेनानी कर्नल मॅकडोवेलने तोफा डागून नष्ट केले. एवढेच काही उल्लेख इतिहासात मिळतात. प्रवरा नदी अडवून त्यावर भंडारदरा धरण बांधलं गेलं. या जलाशयाच्या पश्चिम काठावर हे अजस्त्र असे अवघड गड उभे आहेत. या प्रत्येक गडाची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. प्रथम अलंगगड. या किल्ल्याला वळणावळणांचा किल्ला असंही म्हणतात कारण जवळजवळ तीन चतुर्थांश किल्ला तीन वेळा प्रचंड वळणं घेत निरनिराळ्या उंचीवर चढून जावा लागतो. त्यामुळे चढायला खूपच वेळ लागतो. शेवटच्या टप्प्यावरून आपण एका कड्यापाशी येतो. अलंगच्या या बाजूच्या भिंतीत उजव्या हाताला एक सुळका आहे. येथपासून सुरुवात करून तिसऱ्या घळीच्या पायथ्याशी आल्यावर एका खोबणीत लाकडावर पाय देऊन गेलं की पायऱ्या लागतात. या दगडात खोदलेल्या सुबक पायऱ्यांवरून आपण दरवाजात जातो पण मोठमोठे दगड कोसळून हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे कडीच्या पडलेल्या दगडांवरून जावं लागतं. पुढे डोंगराला बिलगून जाणारी अरुंद वाट, मुरमाड आणि घसरडी अशा वाटेवरून जाताना फारच भीती वाटते कारण एका बाजूला प्रचंड दरी आह वासून बसलेली आहे. अत्यंत धोकादायक वाट 10-15 मिनिटं चालल्यावर एका पठारावर संपते. येथे खडकात खोदलेल्या गुहा आहेत. येथेच पाण्याच्या टाक्याही आहेत. गडाचा माथा आणखी वर आहे. माथ्यावर एक प्रचंड वाडा आहे. तो पडक्या अवस्थेत आहे. येथे जवळच पाण्याची टाकी आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे एका बेचक्यात 12 टाकी असून त्यांच्या जवळच बंधारा घातलेला आढळतो. गडाचे सर्वात उंच शिखर पूर्वेला आहे. त्याच्या पोटात एक गुहा आहे. त्यात देवीची मूर्ती, दीपमाळ आणि पाण्याचे टाके आहेत. तिन्ही किल्ल्यात क्षेत्रफळाने हा किल्ला सर्वात मोठा आहे. नंबर आहे मदनगड. अलंगला लागून मदनगड आहे. अत्यंत अवघड म्हणून हा किल्ला संबोधला जातो. अलंग आणि मदन यांमध्ये एक प्रचंड दरी आहे. मदनचा आकार सोंगटीसारखा आहे आणि वेढे घेत गड चढावा लागतो. प्रथम 2-100 पायऱ्या चढून गेल्या की पुढे ऐन कड्यावर पायऱ्या अरुंद होत जातात. उजवीकडच्या बाजूला खूप खोल दरी असल्यानं भीती वाटते. या पायऱ्यांच्या शेवटी इंग्रजांचा कर्नल मॅकडोवेलने सुरुंग लावून उद्ध्वस्त केलेल्या पायऱ्या लागतात. त्यामुळे येथून जाणं फक्त उत्तम गिर्यारोहकांना शक्य आहे. हा अत्यंत अवघड भाग पार केला की वळणं घेऊन आपण पुन्हा दुसऱ्या पायऱ्यांपाशी येतो. काही पायऱ्या चढून गेल्या की एक गुहा लागते. अलीकडे एक पाण्याचे टाकेही आहे परंतु ते जवळजवळ बुजून गेले आहे. मदनगड ओळखला जातो तो माथ्यावर असलेल्या नेढ्यावरून.
नेढ म्हणजे नैसर्गिकरित्या दगडाला पडलेली प्रचंड भोक. असंच नेढ आपण राजगड आणि लोहगडला पाहिलं आहे. मदनगडाच्या नेढ्यात जाणं अतिशय अवघड आणि धाडसाचं आहे. हा गड अत्यंत अवघड असल्यानं तिकडे फारसं कोणी फिरकत नाही. तिसरा आहे कुलंगगड. मदनलाच लागून कुलंगगड उभा आहे. या तिन्ही गडांमध्ये अलंगगड सर्वात उंच. याची उंची 4852 फूट आहे. तर कुलंगगडची उंची 4822 फूट आहे. मदन आणि कुलंगगड मध्ये दरी आहे. मधील नाळेतून वर चढावं लागतं. एका पठारावर आपण येतो तेथून पायऱ्यांची सुरुवात होते. उजव्या बाजूला दोन अर्धवट खोदकाम केलेल्या गुहा आहेत. मात्र तेथे पाणी नाही. पुढे पडलेला दरवाजा लागतो. मग डाव्या हाताकडे गेलं की मोकळा भाग आणि पाण्याची 10 टाकी आहेत. शेजारीच गुहा आहेत आणि प्रचंड पडके अवशेष आहेत. तेथील एका चौथऱ्यावर शिवलिंग खोदलेलं दिसतं. मदनगडाकडील विस्ताराच्या बाजूवर एकमेकाला लागून 3 टाकी आहेत आणि पुढे धरणाची भिंत सुरू. हे सुस्थितीत आहे. अशा या गडांच्या त्रिकुटावरून आसपासचा प्रदेश रम्य दिसतो. येथून कळसुबाईचा डोंगर फार सुरेख वाटतो. इगतपुरीहून भंडारदरा रस्त्यावर उतरून खाटघर किंवा सांब्रत या गावाहून किल्ल्याकडे जाता येतं. हे किल्ले पाहायचे झाले तर तिन्ही एका वेळी पाहणे उत्तम. म्हणजे चढ उताराचा त्रास थोडा कमी, पण जळण पाणी आणि रस्त्यात सावलीची कमतरता आणि हे किल्ले अतिशय अवघड तेव्हा अनुभवी गिर्यारोहणाचा सराव असणाऱ्यांनीच या गडाकडे जाण्याचा विचार करावा. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी, इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीत आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.5.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार स्नेहालय संचलित रेडियो नगर 90.4 एफएम वरील चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. मंडळी, या आपल्या शो मध्ये आपण दर रविवारी सकाळी 8 वाजता वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत तेथील माहिती घेत असतो, तेथील इतिहास जाणून घेत असतो. त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिकाणं असतील किंवा मग आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याबाहेरील ठिकाणांची आपण भटकंती करतो. आपल्या अहिल्यानगर मध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. चांदबीबी महाल म्हणजेच सलाबत खानचा मकबरा, भुईकोट किल्ला, बागरोजा, फराह बख्श महाल यांसारखे अनेक ठिकाणं इथे आहेत. त्यामुळे या अहिल्यानगर शहराला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. आणि याच बद्दल आपल्या अहिल्यानगरचे इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, ज्येष्ठ पत्रकार, अहिल्यानगरवर मनापासून प्रेम करणारे स्वर्गीय भूषण देशमुख यांचा वेगळाच आणि खूप खोलवर अभ्यास होता. आणि याचमुळे त्यांनी हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमा अंतर्गत ते दर रविवारी वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू पर्यटन ठिकाणांना भेट द्यायचे आणि त्याचा संपूर्ण इतिहास सहभागी व्यक्तींना, विद्यार्थ्यांना, पर्यटकांना आणि इतिहास प्रेमींना सांगायचे. आणि नुकतंच 6 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालं आणि अहिल्यानगरचा चालता बोलता इतिहास आपल्यातून हरपला. याचं दुःख सगळ्यांनाच आहे. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी सांगितलेला इतिहास, त्यांनी लिहून ठेवलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल. मात्र जेव्हा ते हेरिटेज वॉक मध्ये हा इतिहास सांगायचे तेव्हा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहायचा. एकदा भुईकोट किल्ल्यावर ते हेरिटेज वॉक साठी गेले होते. निमित्त होतं आपल्या अहिल्यानगरचा म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगरचा वर्धापन दिन. तेव्हा त्यांनी भुईकोट किल्ल्याची सांगितलेली माहिती ऐकूयात त्यांच्याच आवाजात.
2: फार कमी शहरांच्या नशिबात असं भाग्य असतं की कुणी स्थापन केलं ते शहर. त्या राजाचं नाव आपल्याला माहिती आहे. जो राजा इथे राहिला त्याचं जे चिरविश्रांतीचं स्थान आहे ते पण आपल्याला माहिती आहे. सुदैवाने याच मातीमध्ये आपला जो संस्थापक राजा मलिक अहमद निजामशाह, जे मूळचे महाराष्ट्रातले होते, मराठी मातीतले होते, ते चिरविश्रांती घेत बागरोजामध्ये पहुडले. ते एवढा इतिहास हा कुठल्याच मोठ्या शहराला नाही. मुंबई नव्हतं, पुणे नव्हतं, नाशिक नव्हतं, तेव्हा अहमदनगर ही राजधानी होती. निजामशाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी 1490 पासून 1636 म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आसपासच्या काळापर्यंत ज्यांनी राज्य केलं त्या निजामशाहीचं हे राजधानीचं ठिकाण होतं. आणि अहमदनगर हे राजधानी जरी असलं तरी सगळी सूत्र जिथून हलत होती तो हा किल्ला आहे. ही अतिशय पवित्र भूमी आहे, यशदायी भूमी आहे. आणि पहिल्या राजाला म्हणजे अहमदशाला ज्याने हे शहर वसवलं त्याला लक्षात आलं, कारण इथे एक लढाई झाली होती. हे शहर स्थापन झालं एका स्वाभिमानातून लढाईत मिळालेल्या विजयाचा एक स्मारक म्हणून किंवा त्या प्रत्यर्थ आपण एक सेलिब्रेशन करतो, तशी ही शहराची सुरुवात झालेली आहे. हा जो राजा होता त्याला संपवण्यासाठी कर्नाटकातून, तेलंगणातून एक जहांगीर खान नावाचा सेनापती तिथल्या सगळ्या सरदारांनी म्हणून पाठवलं होतं की तू आता ह्याला अहमदाला संपवून टाक. तर याच मातीमध्ये इथे तेव्हा किल्ला नव्हता. जहांगीर खान प्रचंड सैन्य घेऊन आलेला होता आणि त्याला पराभूत करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण या राजाकडे, नगरच्या राजाकडे गनमी काव्याचं तंत्र होतं त्या काळी. मी जे सांगतो ते शिवरायांच्या आधीचा 150 वर्षाचा काळ आहे साधारण. तर तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्याकडे सैन्य कमी आहे पण बुद्धी आहे. त्यांनी ठरवलं की आपण वाट बघूयात. आपला हा जहांगीर खान जो आलेला आहे तो जोपर्यंत बेसावध होत नाही तोपर्यंत आपण शांतपणे आपला इमामपूरचा घाट आहे ससेवाडी जिथून सिन्हा नदी उगम पावते त्या सगळ्या परिसरामध्ये या डोंगरामध्ये तो दबा धरून बसला. एक महिना गेला. इकडे जहांगीर खानला वाटलं की हा काही आता आपल्यासमोर येणार नाही, घाबरलेला आहे, कधीतरी आपण त्याला संपूच. त्यामुळे तो निश्चिंत झाला. त्यांच्या मेजवान्या सुरू झाल्या आणि 28 मे 1490 या दिवशी जहांगीर खानाचं सैन्य बेसावध असल्याचं पाहून मलिक अहमदानी त्याच्यावर हल्ला बोल केला आणि त्या दिवशी त्या जहांगीर खानाच्या सैन्याचा मोठा पराभव झाला. हीच ती जागा जिथे या राजाला निर्णायक विजय मिळाला आणि तिथे त्यांनी जाहीर केलं की आता माझं स्वतःचं राज्य मी आता स्थापन करतो आहे, जे पुढे निजामशाही म्हणून ओळखलं गेलं. सुरुवातीला त्यांनी कोट बाग निजाम हा जो किल्ला होता त्याचं पहिलं नाव होतं कोट बाग निजाम, ज्याचे काही अवशेष आजही बघायला मिळतात. पुढे त्याला असं वाटलं होतं की दौलताबाद आपल्याला जास्त चांगलं, कारण तेव्हा दौलताबाद ही अतिशय प्रसिद्ध अशी महत्त्वाची गडकोटाची जागा होती. ज्याला दौलताबाद मिळतो, देवगिरी मिळतो, तो महाराष्ट्र राज्य करू शकतो असं यादवांच्या काळापासून चालत आलेलं होतं. तेव्हा अहमदाला वाटत होतं की आधीचं जुन्नर पेक्षा दौलताबाद चांगलं, पण जेव्हा तो इथून जायचा तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जुन्नरपेक्षा आणि दौलताबादपेक्षा मध्यवर्ती कुठली जागा असेल तर ती अहमदनगर आहे. आणि म्हणून मग त्यांनी इथे राजधानी बसवण्याचा निर्णय घेतला, किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आणि 1494 अहमदनगर शहर वसलं. त्यांनी इतकं छान शहर वसवलं की या शहराचा लौकिक तेव्हाच्या जगातल्या सुंदर शहरांमध्ये, कैरो बगदाद नंतर काय हे केवळ इतिहासकारांचं म्हणणं नव्हतं, तर इथे अनेक व्यापारी यायचे. तेव्हा कोकणापासून ते थेट तापी, नर्मदा, इकडे भीमा, हा सगळा प्रदेश अहमदनगरच्या ताब्यात होता. चौल दाभळ नावाची बंदरं होती. अहमदनगरचं धान्य परदेशात जायचं, परदेशातून अरबी घोडे असतील, बंदुकीची दारू असेल, तोफेची दारू असेल, किंवा परदेशातले लोक असतील, ते अहमदनगरला निजामशाहीमध्ये यायचे. अहमदनगरमध्ये तेव्हा खापरी नळातून पाणी पुरवठा होता आणि 24 तास पाणी मिळायचं. आता आपल्याला तास दीड तास पाणी मिळत नाही, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, कधी 8 दिवसांनी पाणी मिळतं. तर तेव्हा अतिशय वैभवशाली हे शहर होतं. सगळीकडे बागा होत्या, कारंजी होती, जलमहाल होते. नगरमध्ये 1500 जास्त तोफा तयार झाल्या. सगळ्यात मोठी मुलुक मैदान नावाची तोफ, जी आजही तुम्हाला विजापूरच्या कर्नाटकातल्या किल्ल्यावर बघायला मिळते. तेव्हा विद्यापीठ होतं, कोटला नावाची जी आता इमारत आहे, तिथे पूर्वी सगळ्यात उत्तम असं शिक्षण देणारं केंद्र होतं. अतिशय समृद्ध ग्रंथालय होतं. अहमदनगरमध्ये लाखो लोक ही तेलंगणातून आली, कर्नाटकातून आली, आंध्रमधून आली, कोणी राजस्थानमधून आलं, कोणी गुजरातमधून आलं, या सगळ्यांनी व्यापार सुरू केला, हातमागाचा मोठा धंदा सुरू झाला. आणि त्यामुळे अहमदनगर हे तेव्हाचं अतिशय पुरोगामी प्रगत असं राज्य म्हणून ओळखलं जावं लागलं. आणि नंतर मग मुघलांचं लक्ष गेलं. हा मुघलांच्या आधीचा काळ होता अहमदनगरचा, पण पुढे अकबराच्या काळामध्ये त्याला असं वाटलं की हे जर अहमदनगर घेतलं तर आपल्याला सगळ्या दक्षिण भारत मिळेल. आणि मग पुढे स्वाऱ्या सुरू झाल्या. आणि याच किल्ल्याच्या साक्षीने दोनदा चांदबीबी इथे असताना, चांदबीबी नगरच्या राजाची मुलगी, हुसेन निजामशाह त्यांचं नाव, तर तिच्या काळामध्ये दोनदा आक्रमणं झाली. शेवटी फितुरुनीस हा किल्ला घेतला 1600 मोगलांनी. मग मोगलांनंतर मग पुढे जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते पेशव्यांच्या काळात पूर्ण झालं. बंदुकीची गोळी न उडवता, रक्ताचा थेंब न सांडता हा किल्ला पेशव्यांनी घेतला. पुढे काही वर्ष दौलतराव शिंद्यांकडे होता आणि 1803 ब्रिटिशांनी हा किल्ला घेतला ते 1947. तर असा साधारण किल्ल्याचा इतिहास आहे. साधारण 53 एकर आतलं क्षेत्र आहे, तेवढंच क्षेत्र बाहेरचं आहे. 22 बुरुज आहेत, 2 किलोमीटरची तटबंदी आहे. आणि असं म्हणतात की या किल्ल्याचं जे पुनर्निर्माण झालं हुसेन निजामशाहच्या काळात, पहिल्यांदा दगडमातीचा साधा कोट होता, पण नंतर भक्कम जो आत्ताचा जो आपल्याला दिसतोय, तर हा सगळा जो तटबंदीचा भाग आहे, हे जे बुरुज आहेत, हे सगळे पोर्तुगीज इंजिनियर्सची मदत घेऊन साधारण हुसेन निजामशाहच्या काळामध्ये 1553 सुमारास या किल्ल्याचं पुनर्निर्माण सुरू झालं. जगातले जे काही भुईकोट किल्ले आहेत, किल्ले अनेक प्रकारचे असतात. डोंगरावर असतात त्यांना गडकोट म्हणतात, समुद्रात असतात त्यांना जंजिरे म्हणतात, आणि जमिनीवर असतात त्यांना भुईकोट म्हणतात, लँडफोर्ट म्हणतात. तर त्यातला सगळ्यात उत्तम किल्ल्यांपैकी हा किल्ला आहे. वर्तुळाकार साधारण ओव्हल शेप असे किल्ले फारच कमी आहेत, हा ओव्हल शेप किल्ला आहे. या किल्ल्याचा कधीही सरळ लढाईमध्ये कुणी पराभव करू शकलेलं नाही. कुणी पैसे देऊन घेतला, कुणी फंद फितुरुनी घेतला, कुणी विश्वासघात केला, अशा पद्धतीने किल्ला अनेकांच्या ताब्यात गेला, पण सरळ लढाईमध्ये कुणीही किल्ला जिंकू शकला नाही. कुणीही आगंतुक परवानगी न घेता किल्ल्यामध्ये येऊ शकत नाही आणि किल्ल्यातून कुणी पळूनही गेलेलं नाही. चांदबीबीचा मृत्यू झाला 1600 आणि नंतर हा किल्ला जवळजवळ कैदखाना बनला. मुघलांनी अनेक कैदी आणून ठेवले, मराठ्यांनी आणून ठेवले, पेशव्यांनी आणले, नंतर ब्रिटिशांनी आणले. कितीतरी मोठी माणसं या किल्ल्यामध्ये कैदी म्हणून होती. आपल्याला 1942-45 साधारण काळ माहिती आहे. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, खरं म्हणजे स्वातंत्र्याचं हे 75 वर्ष आहे. अमृतमहोत्सव आपण साजरा करतो. त्या सगळ्या देशाच्या प्लॅनिंगचा खरा जो चर्चेचा विचारमंथनाचा काळ होता तो पंडित नेहरूंनी, वल्लभभाई पटेलांनी, मौलाना आझादांनी या किल्ल्यामध्ये व्यतीत केलेला. 32 महिने त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कारावास या नेत्यांनी, आपल्या देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या या अहमदनगरच्या किल्ल्यात व्यतीत केलेला. डिस्कवर ऑफ इंडियाचं लिखाण असेल, गुबारे खातीर असेल, हिस्ट्री ऑफ ओरिसा असेल, अनेक ग्रंथ इथे लिहिले गेले. त्यामुळे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं तीर्थस्थळ म्हणजे हा किल्ला आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडी, जसं चौथे शिवाजी महाराज कोल्हापूरचे, त्यांना इथे मारलं गेलं. संभाजीराजांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीला येसुबाईंना इथे आणून ठेवलं गेलं. याच किल्ल्यामध्ये नाना फडणीस, जे पुण्यातले अतिशय शहाणे म्हणून ओळखले जायचे, त्यांना आयुष्यात एकदाच तुरुंगात जावं लागलं, ते नगरच्या तुरुंगामध्ये. त्यांनी आपल्या चुलत भावाला मोरोबादादांनी इथे आणून ठेवलं होतं, पण शेवटी त्यांच्यावर ही वेळ आली. अनेक मोठे लेखक, कवी, चित्रकार पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी ही युद्ध छावणी केली होती, जेव्हा महायुद्ध सुरू होती, तेव्हा इथूनच रिक्रुटमेंट व्हायची, सैनिकांना इथून पाठवलं जायचं. आणि जे दोस्त राष्ट्र होतं, तेव्हा सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्या विरोधातले जे देश आहेत त्यांच्या नागरिकांना आणून इथे काही काळ त्यांनी बंदिवासात ठेवलं होतं, त्यांना युद्धबंदी म्हणतात. तर असे हजारो युद्धबंदी आपल्या किल्ल्यामध्ये आणि अहमदनगरच्या लष्करी छावण्यांमध्ये होते. त्यातल्या अनेकांनी चित्र काढली, अनेकांनी छान तेव्हाची पुस्तकं लिहिली, ही अनेक जगामधल्या देशांमधल्या लायब्ररीजमध्ये, म्युझियममध्ये बघायला मिळतं. थोडं पुढे तर हे सगळं वैभव डॉक्टर शशी धर्माधिकारी, जे फ्रान्समध्ये असतात, त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं आणि किल्ल्यामध्ये आपण 3 दिवसांचं प्रदर्शन पण भरवलेलं होतं. त्यामुळे हा प्रचंड मोठा वैभवशाली इतिहास आहे, आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा असंही ठिकाण आहे. आणि म्हणून प्रत्येकाने या शहराविषयी ज्यांना ज्यांना प्रेम आहे त्यांनी इथे एकदा तरी यायला पाहिजे, वर्षातून एकदा तरी. इथे जे घडलेलं नाट्य आहे, इथे घडलेला जो इतिहास आहे, तर पुन्हा एकदा नवीन आलेल्या मंडळींचं मी स्वागत करतो. आपण आता किल्ल्याच्या जो झेंडा लावलेला बुरुज समोर दिसतोय तिथून सुरुवात करूयात आणि एक प्रदक्षिणा करूयात, आणि नंतर आपले महाल जिथे हे सगळे नेते राहून गेलेले आहेत, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीचं दर्शन घेऊयात, आणि मग शेवट आपला मोठा झेंडा जो बाहेर आता लावलेला आहे, स्पिरिट ऑफ हार्बर, आयलव नगरचं जे एक नवीन आता त्यांनी नगरसाठी एक किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत. आत्ता जो दरवाजा दिसतो आहे, आपण जिथून आत आलो, हा खरं म्हणजे किल्ल्याचा मूळ दरवाजा नाही. हा दरवाजा रणगाड्यांसाठी तयार केला गेला दुसऱ्या महायुद्धामध्ये, जेव्हा रणगाड्यांचा वापर वाढलेला होता, तेव्हा हा दरवाजा, हा जो खंदक आहे तो बुजवून तयार केला गेला. खरं म्हणजे मूळचा जो दरवाजा आहे तो 1 नंबरच्या बुरुजामध्ये, ज्याला हत्ती दरवाजा असं म्हणतात, तिथे आजही 1-1 फूट लांबीचे खिळे असलेला दरवाजा आहे. आता हत्ती दरवाजा का? तर हत्तींनी धडक देऊन तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, शत्रूंनी हत्ती आणून जर हा प्रयत्न केला तर त्याच्या गंडस्थळामध्ये ते तीक्ष्ण सुळे शिरतील, हत्ती मरून पडेल, पण दरवाजा तुटणार नाही. तर त्या दरवाजाचं महत्त्व असं की अजूनही तो दरवाजा सुस्थितीत आहे. अनेक वर्षानंतर तो जेव्हा कलेक्टर उमाकांत दांगट होते तेव्हा पहिल्यांदा तो उघडला गेला. 1 नंबरचा बुरुज, ज्याला इलाही बुरुज म्हणतात, नंतर दुसरा बुरुज समोर जो दिसतोय तो जिथे गुलमोहराचं झाड आहे, आणि हा तिसरा बुरुज जिथे आता झेंडा फडकताना दिसतो. या बुरुजाचं महत्त्व असं की आपले पंतप्रधान कोण होते, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, हे जेव्हा पंतप्रधान म्हणून किल्ल्याला पहिल्यांदा भेट द्यायला आले 1953 मध्ये, तेव्हा त्यांनी याच बुरुजावरनं इथल्या सैनिकांसाठी भाषण केलं होतं. जसं लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला पंतप्रधान भाषण करतात, तसा देशातला हा दुसरा किल्ला आहे की जिथून पंतप्रधानांनी भाषण केलं होतं, म्हणून ती ऐतिहासिक नोंद आहे. आपण आता निजामशाहीच्या काळातला जो बगदाद महल होता तिथे आलेलो आहोत. किल्ल्यामध्ये पहिला जो कोटबाग निजाम तो देखील मागच्या बाजूला आहे, नंतर सोनमहल, गगनमहल, रूपमहल आणि हा बगदाद महल. हा खरं 2 मजली होता. ब्रिटिशांनी 1803 मध्ये किल्ला घेतल्यानंतर गिचबिंड नको, त्यांच्या जनरल वेलसने सांगितले की गिचबिंड नको, कारण सैन्य त्याला ठेवायचं होतं, ट्रेनिंग सेंटर करायचं होतं. त्याने अनेक इमारती छोट्या छोट्या पाडून टाकल्या. याचा पण खालचा मजला इथे बघा, तुम्हाला दगडं दिसतील त्याचे, बरं? तर खालचा मजला पूर्ण दाबून टाकला आणि वरती ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. पुढे जेव्हा मुंबईला 8 ऑगस्ट 1942 गोवालिया टँक मैदानावर सभा झाली आणि गांधीजींनी सांगितलं की आता ब्रिटिशांनो या देशाला सोडून तुम्ही निघून जा, छोडो भारतचा ठराव तिथे संमत केला गेला. पंडित नेहरूंचं भाषण झालं, वल्लभभाई पटेलांचं भाषण झालं आणि सगळ्यांनी ठरवलं की आता शेवटचा निकराचा लढा आपल्याला लढायचा आहे. दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि ब्रिटिशांना जर घालवायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. ब्रिटिशही तयारीत होते, पहाट व्हायच्या आत या सगळ्या मंडळींना त्यांच्या जिथे जिथे ते राहत होते, काही जण मित्राकडे, काही नातेवाईकांकडे राहत होते, काही गेस्ट हाऊसमध्ये राहत होते, सकाळी उठल्या उठल्या त्यांच्या दारात पोलीस होते, तासाभराची वेळ दिली आणि सगळ्यांना सांगितलं की काय बॅग भरायची आणि आमच्यावर चालायचं, कुठे जायचं माहीत नव्हतं. बोरी बंदर म्हणजे व्हीटी व्हिक्टोरिया टर्मिनसला एक रेल्वे तयार होती सगळ्यांना घेऊन जायला, त्या रेल्वेत बसवलं, गांधीजींना बसवलं आणि रेल्वे निघाली पुण्याच्या दिशेने. आतल्या मंडळींना काहीच माहिती नव्हतं की आपल्याला कुठे नेलं जातं. मध्ये रेल्वे थांबली पुण्याच्या अलीकडे, गांधीजींना उतरवलं गेलं आणि त्यांना आगा खान पॅलेसमध्ये येरवड्याच्या नेऊन ठेवलं गेलं आणि ही रेल्वे तशीच पुढे निघाली. ती नगरच्या रेल्वे स्टेशनवर आली, पुन्हा एका बंद गाडीमध्ये त्यांना बसवलं गेलं आणि त्यांना आणलं गेलं या गेटमधून आतमध्ये. गेट बंद झालं आणि पुढचे 32 महिने 9 ऑगस्ट 1942 पासून जवळजवळ मार्च-एप्रिल 1945 पर्यंत ही सगळी देशातली सर्वोच्च नेते मंडळी या समोरच्या बराकींमध्ये स्थानबद्ध होती. ते राजबंदी होते त्यामुळे त्यांना बेड्या नव्हत्या. या आवारामध्ये त्यांना फिरायला परवानगी होती. पहिल्या रूममध्ये वल्लभभाई पटेल, जे पोलादी पुरुष आणि पहिले गृहमंत्री नंतर झाले आपले, ज्यांनी भारताला एकसंध बनवलं. नंतर मौलाना आझाद, जे तेव्हाच्या काँग्रेसचे प्रेसिडेंट होते. नंतर असफ अली, म्हणजे अरुणा असफ अलींचे मिस्टर. मग पंडित जवाहरलाल नेहरू. असं करत या 12 खोल्या वेगवेगळ्या खोल्या त्यांना करून दिल्या होत्या. पार्टिशन्स टाकली होती त्यांना, टेबल खुर्ची पलंग सगळं दिलेलं होतं. कोपऱ्यामध्ये त्यांचं स्वयंपाकघर होतं, त्यांना शिधा दिला जायचा. तिथल्या रेशन भिंगारमधल्या रेशनच्या दुकानात त्यांची नावं नोंदवलेली होती आणि त्या रेशन दुकानचे मालक होते मिश्रीलाल भंडारी. तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं, धान्याचं साखरेचं शॉर्टेज होतं, अतिशय खराब धान्य मिळायचं, पण मिश्रीलालजी त्यांना चांगला दिल्ली राईस वगैरे आणून द्यायचं हे त्यांनी पुस्तकात लिहून ठेवलं आहे म्हणून मला माहिती आहे. तर त्यांच्यासाठी मला काय करता येईल या उद्देशाने ही सगळी नगरची काही मंडळी ज्यांना आतमध्ये यायला परवानगी होती, बाकीच्यांना कोणालाच परवानगी, नातेवाईकांना परवानगी नव्हती, पण एक कटिंग करण्यासाठी किंवा हजामत करण्यासाठी नावी येत होता, कपडे धुवायला एक परीट यायचा किंवा स्वयंपाक करायला एक तेव्हा महाराज होते त्यांना आत यायला परवानगी होती. पण महाराज घाबरले, ते म्हणाले यांच्याकडे जाऊन आपल्याला काही खरं नाही, आपणच जेलमध्ये आलो काय असं वाटायला लागलं. शेवटी ते महाराज पळून गेले आणि मग स्वयंपाक करायची जबाबदारी येरवड्याहून 12 कैदी आणले गेले. येरवड्याचे 12 कैदी जे कच्चे कैदी म्हणतात त्यांना, त्यांना इथे आणून त्यांची सोय केली गेली. मग प्रत्येक या राजबंद्याला आंघोळीचं पाणी काढून देणं, त्यांचे कपडे धुणं, त्यांना काय मदत लागेल ती करण्यासाठी प्रत्येकाला एक कैदी दिला गेला. असे 12 नेत्यांसाठी 12 कैदी येरवड्याहून यायचे, 15-15 दिवस राहायचे आणि मग परत जायचे. आणि जे जेलर होते ते अंदमानहून आणलेले होते, ते कर्नल सँडेक नावाचे जेलर होते, त्यांच्यासाठी पहिली खोली होती. असिस्टंट जेलर जे होते ते होते आपले भारतीय, पंजाबी होते, बालकराम मेहता त्यांचं नाव होतं, त्यांची खोली आणि मग बाकीचा सिक्युरिटी स्टाफ होता 12 जणांचा. असे 36 लोक या आवारात असायचे. इथे मोकळं मैदान होतं, इथे मग या कैद्यांना खेळण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी या पटांगणाचा वापर व्हायचा. ते व्हॉलीबॉल खेळायचे किंवा बॅडमिंटन खेळायचे, पत्ते खेळायचे, वेगवेगळे खेळ त्यांना खेळायला परवानगी होती. त्यांच्यासाठी सुरुवातीला काहीच नव्हतं, पेपर नव्हते, पत्र नव्हतं, पण 21 दिवसानंतर मग हळूहळू त्यांना परवानगी मिळत गेली. आणि मग याच 32 महिन्यांच्या वास्तव्यात या सगळ्यांनी मिळून एखाद्या भावासारखं राहत, कुटुंबासारखं राहत, देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यावर कशा प्रकारे शासन चालवायचं याचं नियोजन केलं. पहिली पंचवार्षिक योजना सगळी या किल्ल्यामध्ये तयार झाली. भारतातलं पहिलं धरण कुठे बांधायचं, महानदीवर ओरिसामध्ये ते धरण झालं हिराकूडचं, त्याचा आराखडा इथे तयार झाला. या बहुतेक सगळ्यांनी लिखाण केलं. पंडित नेहरूंनी भारताचा शोध म्हणजे द डिस्कवर ऑफ इंडिया 5 महिन्यामध्ये 5000 वर्षांचा इतिहास त्यांनी लिहून काढला. ओरिसाचा इतिहास आपल्या किल्ल्यात लिहिला गेला. ओरिसाचे जे पहिले मुख्यमंत्री झाले महताब म्हणून, त्यांनी तो इथे लिहिला. त्यानंतर पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री झालेले प्रफुल्लचंद्र घोष, त्यांनी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. नरेंद्र देवांनी एका फ्रेंच पुस्तकाचा बौद्ध धर्मदर्शन त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला. पट्टाभी सीतारामांनी स्टोन्स अँड फिदर्स नावाचं पुस्तक लिहिलं. या सगळ्यांनी फार मोठं काम करून ठेवलं, कारण ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं होतं की युद्ध संपू द्या, महायुद्ध संपलं की तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देणार आहोत. बरोबर, म्हणजे दुहेरी नीती होती, यांना शांत करायचं आणि बाहेर आपल्या कारवाया सुरू करायच्या. मुस्लिम लीगला त्यांनी तेव्हा प्रोत्साहन दिलं आणि पाकिस्तानची बीजं रोवली गेली आणि त्यांना संधी मिळाली, कारण ते मोकळे होते, हे कोणी भाषण करू शकत नव्हते. या सगळ्या खोल्यांमध्ये, या सगळ्या जो कॉरिडॉर दिसतो इथे, या नेत्यांचे पाय लागलेले आहेत. आता तुम्ही इथे उभे आहात याला त्या सगळ्यांचा स्पर्श झालेला आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक येतात ज्यांचं वय 90 वर्ष आहे, 95 वर्ष आहे, ते पहिल्यांदा इथली माती कपाळाला लावतात. म्हणतात मंदिरापेक्षा, मशिदीपेक्षा, गुरुद्वारापेक्षा आणि चर्चपेक्षा आमच्यासाठी जर काय पवित्र असेल तर ही जागा आहे.

आणि हाच तो जिना आहे. हे लाकडं दिसतात तुम्हाला फेन्सिंग वगैरे, तर त्याच्यावरून पंडित नेहरू वर गेले होते. आता तुम्ही गेला तर तुमचे पाय भरून येतील एवढ्या त्या उंच पायऱ्यात, पण त्या वयामध्ये पंडित नेहरू पळत पळत त्याच्यावरून गेले होते. आणि त्या कठड्यावर चढून त्यांनी नगरचे लोक बाहेर थांबले होते, त्यांना सांगितलं तुम्ही गडबड करू नका, मी तुमच्यासाठी संध्याकाळी वाड्यापार्कवर भाषण करायला येणार आहे, आता मी सैनिकांसाठी इथे भेटायला आलो आहे, त्यांच्यासाठी मी बोलणार आहे. त्या वयामध्ये पंडितजींचा उत्साह पाहण्यासारखा होता. असे एकूण 22 बुरुज आहेत आणि या सगळ्या बुरुजांचा एक फेरी तुम्ही मारू शकता. प्रत्येक

जमिनी खालून वेगवेगळ्या चॅनल्सचा उपयोग करून खापरी नळाचा उपयोग करून इथपर्यंत आणलेला आहे. इथे बगीचा फुलवलेला होता, इथे चार विहिरी होत्या आणि बाहेरून धान्य आणण्याची गरज नाही, बाहेरून पाणी आणण्याची गरज नाही, हे सगळं जमिनी खालून इथे आणण्याची व्यवस्था त्या राजाने केलेली होती. आणि म्हणून चांदबीबी चार महिने मुघलांचा वेढा पुरून उडली, चार महिने सगळ्या किल्ल्याच्या सभोवताली मुघलांचा जो अकबराचा मुलगा मुराद त्यांनी मोठा वेढा दिलेला होता, पण शेवटी त्या मुरादला ना मुराद होऊन शरणांगती जवळजवळ पत्करल्यासारखं हा किल्ला सोडून जावा लागला. हा सगळा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. आणि हा जो फोटो आहे हा पहिला 15 ऑगस्ट 1947 देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन तेव्हा जो झेंडा फडकवला गेला होता तो 9 नंबरचा, तर त्याचा अतिशय दुर्मिळ फोटोग्राफ आहे जो नगरच्या फुटपाल फोटोग्राफर जे आहेत भिंगारचे त्यांच्या फॅमिलीतल्या फोटोग्राफरनी काढलेला होता. किल्ल्याच्या बुरुजावर आलेला आहोत. राज असं या बुरुजाचं नाव आहे. खरं म्हणजे या खंदकाच्या बाहेरच्या बाजूला एक मातीची भिंत होती, आपली ताल जशी असते ना तशी 12 फुटाची भिंत होती, त्यामुळे हा किल्ला दिसायचाच नाही. मुळे हा किल्ला कुठे आहे हेच शत्रूला सापडायचं नाही सुरुवातीला. तेव्हा काही GPS नव्हतं, सॅटेलाइट नव्हते, आजच्या सारखे पटकन लोकेशन पाठवा असं कोणी मुघलांना कळवत नव्हतं, तर तेव्हा हा किल्ला मुळात दिसायचा नाही. त्यामुळे अनेकांना हा किल्ला कुठे हेच माहिती नव्हतं. इतिहासामध्ये या किल्ल्याची बऱ्याच ठिकाणी नोंदच नाही, याचं कारण हा किल्ला अतिशय अज्ञात असा होता. या किल्ल्याच्या बाहेर खंदक तुम्हाला दिसतोय. आता या बाजूला तुम्ही बघितलं असेल पण इथे एक खंदक आहे, त्यामध्ये आजही पाणी आहे. आणि तेव्हा तर दोन तलावामधून, कापूरवाडीचा तलाव आणि नागरदेवळाचा तलाव, अशा दोन तलावातून जमिनी खालून ऍक्वाडक्टमधून हे पाणी आणलं जात होतं आणि 3 तासामध्ये हा खंदक भरला जायचा. हा खंदक एखाद्या तलावासारखा आहे, म्हणजे खाली त्याला सपाट, आपण ज्याला चुना गच्ची म्हणतो तशा पद्धतीने खाली दगड आणि चुना ठोकून असा व्यवस्थित त्याचा प्लेन सरफेस केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे पाणी साठवलं जायचं. या किल्ल्यामध्ये कुणी येऊ नये म्हणून या पाण्यामध्ये मगरी, सुसरी आणि विषारी साप सोडलेले असायचे, त्यामुळे त्यात पोहून देखील येण्याचं कुणी धाडस करत नव्हतं. आणि जर कुणी येण्याचा प्रयत्न केला तर कडेला या तटबंदीवर सैनिक थांबलेले असायचे, त्यांच्या हातात बंदुका असायच्या, तोफा असायच्या. शत्रू येण्याचा प्रयत्न करू लागला तर त्या छिद्रामधून, ज्याला मस्केटरी फायरिंग होल्स म्हणतात, त्याच्यातून ते बरोबर त्या शत्रूला टिपायचं. त्यामुळे अतिशय अभेद्य असा किल्ला हा 532 वर्ष राहिला. हा जो झेंडा आहे हा झेंडा पहिल्यांदाच जेव्हा फडकला तेव्हा तो देशातल्या सगळ्यात मोठ्या आकाराचा झेंडा होता. एवढी मोठी साईज फक्त भारतामध्ये नवी दिल्लीला लाल किल्ला, पार्लमेंट हाऊस आणि अहमदनगरचा किल्ला अशा 3 ठिकाणी हे झेंडे होते मोठ्या आकाराचे. याचं कारण ब्रिटिशांचा एक मोठा झेंडा आपल्याकडे 1 नंबरच्या बुरुजावर आधी लावण्यात आला होता, युनियन जॅक त्याला म्हणायचे. तर तो एवढा मोठा होता की तो कधी उतरवला जाणार नाही अशा उद्देशानं तो मेटॅलिक झेंडा लावलेला होता, पत्र्याचा झेंडा होता. की ब्रिटिशांना वाटले की अहमदनगर हे कायम आपल्या ताब्यात राहणार, हा झेंडा कधी उतरवाच लागणार नाही. पण 15 ऑगस्ट 1947 तो झेंडा उतरवा लागला आणि आपला तिरंगा फडकला. तोही याच किल्ल्यामध्ये जे पंडित नेहरूंबरोबर स्थानबद्ध होते ते पंडित नरेंद्र देव त्यांना इथे बोलवलं गेलं आणि नगरचे रावसाहेब पटवर्धन इथले सुपुत्र या दोघांच्या हस्ते तो झेंडा 9 नंबरच्या बुरुजावर लावला गेला. हे त्याचं वैशिष्ट्य. आता इथे जे मध्ये तुम्हाला फोटी दिसतात या काही बघण्यासाठी किंवा उडी मारण्यासाठी नाही आहेत, याला जंगे असं म्हणतात. आणि इथून तोफा ठेवून 5 तोफा इथे ठेवलेल्या असायच्या आणि त्याचा प्रत्येकाचा अँगल असा आहे की कुठूनही शत्रू आला तरी कुठली तरी तोफ त्याला टिपू शकेल अशा पद्धतीने. इथे पाणी जरी पावसाचं पडलं तर ते वाहून जाईल तशी ड्रेनेज व्यवस्था इथे केलेली आहे. आपण आता पुढचे जे बुरुज आहेत, महत्वाचे बुरुज आहेत, तिथे जाणार आहोत जिथे पंडित नेहरूंची जन्मशताब्दी सुरू झाली, त्या बुरुजाला आपण भेट देणार आहोत. या संग्रहालयात तुम्ही जर कधी गेलात नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात तर इथल्या बंदुका तुम्हाला बघायला मिळतील. तर याचे पण अँगल्स असतात आणि बरोबर कुठल्या ना कुठल्या छिद्रातून शत्रूला टिपता येऊ शकेल अशी ती यंत्रणा असायची. शिवाजी महाराजांच्या हातात आपल्याला फारशी बंदूक कधी बघायला मिळते का? बंदुका होत्या पण त्यांचा वापर नव्हता. पण त्याच्या आधी 100-125 वर्ष अहमदनगरमध्ये बंदुकांचा वापर झाला याचं हे उत्तम पुराव्याचं डॉक्युमेंटेशन आहे. आता पुन्हा एकदा किल्ला आता सगळ्यांना बघता येतो आहे आणि ज्या मातीमध्ये नगरच्या मुहूर्तमेढीला सुरुवात झाली त्या सगळ्या परिसराला पुन्हा एकदा आपण प्रत्यक्ष भेट देत आहोत, पाहत आहोत. कोर्टाची नवीन बिल्डिंग दिसते बघा छान, आणि ज्यांनी बांधली त्यांचे आभार मानूया, कारण त्यालाही त्यांनी ऐतिहासिक असा वरचा डोम टाईप आकार दिलेला आहे. तुम्ही औरंगाबादला गेला तर तुम्हाला अनेक कमानी बघायला मिळतात ज्या ओळख

वेगवेगळ्या अजेंडाशी आपण जोडू शकतो. आले सगळेजण. आता आपण ज्या बुरुजावर आलो आहोत तोही ऐतिहासिक बुरुज आहे. मगाशी मी म्हणालो की पंडित नेहरू जिथे येऊन भाषण देऊन गेले तो बुरुज आपण आता बघितला. आणि आता पंडित नेहरूंचा जो जन्मशताब्दीचा सोहळा देशामध्ये सुरू झाला त्याची सुरुवात या बुरुजापासून झाली. या बुरुजावर शरद पवार मुख्यमंत्री असताना एक मोठा कार्यक्रम झाला 14 नोव्हेंबर 1988 ला, ज्याच्यासाठी सगळं मंत्रिमंडळ इथे आलं होतं, राज्यपाल आले होते आणि इथूनच त्यांनी भाषण दिलं होतं आणि सगळे नगरकर समोर बसलेले होते. आणि या सगळ्या बुरुजांवर ध्वनी प्रकाशाचा खेळ तेव्हा आयोजित केला होता. आणि मी किल्ला बोलतोय, किल्ला त्याची गोष्ट सांगतोय, किल्ला त्याच्या कथा व्यथा सांगतोय असा तो कार्यक्रम होता. जब्बार पटेल, रवींद्र साठे अशा थोर लोकांनी तो कार्यक्रम तयार केला. हा बुरुज पण वेगळा आहे. बघा इथे मगाशी जसा तुम्हाला 5 तोफा ठेवण्यासाठीचा जो जंग्याचा मी भाग दाखवला तसा इथे नाहीये. इथे कदाचित एकच तोफ असेल आणि मग ती पाहिजे तशी पाहिजे त्या दिशेने फिरवली जात असेल. बरोबर. इथून तुम्हाला खंदक पाहायला मिळतोय, पलीकडे जॉगिंग ट्रॅक आहे. एवढा विस्तीर्ण खंदक सगळ्या बाजूने फार कमी किल्ल्यांना दिसतो. साधारण 35 ते 45 मीटर इतकी रुंदी आहे. आणि हे पाणी आत्ता पावसाचं आहे पण गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे वर्षभर कापूरवाडीमधून हे पाणी खालून जे जुने नळ होते त्यातून येत राहिलेलं आहे. या बुरुजांवर तुम्हाला अनेक ठिकाणी फुलं दिसतील, काही ठिकाणी शिलालेख दिसतील. या ठिकाणी शिल्प असं आहे की एक वाघ हत्तीवर उभा आहे आणि त्या हत्तीच्या सोंडेमध्ये माणसाचं मुंडकं आहे. तेव्हा जी लढाई झाली होती त्या लढाईतलं प्रतिकात्मक एक सिम्बॉल ऑफ पॉवर ज्याला म्हणतो ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे वाघ आणि हत्तीची शिल्प आहेत. 4 हत्ती पायाखाली आहेत आणि वाघ त्या हत्तीवर उभा आहे. म्हणजे काय तर माझे जे शत्रू आहेत ज्यांच्यावर मी उभा आहे ते पण लेचेपेचे नाही आहेत, ते काही झुरळासारखे नाही आहेत, ते हत्तीसारखे बलवान आहेत. ते शत्रू म्हणजे कोण तर तेव्हाच्या ज्या शाह्या होत्या, पूर्वी बहमनी राज्य होतं आणि या बहमनी राज्यातून जी 5 शकलं उडून राज्य तयार झाली ती म्हणजे विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदर जे गाव आहे तिथली बरीदशाही आणि वराडातली इमादशाही. आणि पाचवी म्हणजे खरं म्हणजे पहिली शाही की जी सगळ्यात पहिल्यांदा फुटून निघाली, पहिल्यांदा स्वाभिमानाने स्वतःचं राज्य पाहिजे हे सांगणारा नगरचा राजा होता, त्याची निजामशाही. तर निजामशाही म्हणजे वाघ आणि 4 हत्ती म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि इमादशाही. ते सिम्बॉल ऑफ पॉवर आहे, शौर्याचं, पराक्रमाचं, आपल्या क्षमतेचं हे प्रतीक आहे. ते तुम्हाला किल्ल्याच्या अनेक बुरुजांवर बघायला मिळेल. काही शिल्प बाहेर आहेत. बाहेर एक शिल्प असं आहे की ते बाहेरून तुम्ही बघितलं तर तुम्हाला वाघ दिसेल पण त्या वाघामध्ये अक्षरं कोरलेली आहेत. त्यामध्ये असं लिहिलंय की माझ्याकडे वाकड्या नजरेने बघू नको, बघितलं तर तुझं काही खरं नाही. ट्रकवाले लिहितात ना तिला मूक आला असं ते आहे, तेव्हाच आहे. म्हणजे वाकड्या नजरेने बघितलं तर तुम्हाला काहीतरी त्रास होईल, तो शाप म्हणूयात किंवा असं काहीतरी तेव्हाचं एक वाक्य खूप ठिकाणी बघायला मिळतं. गदेगड नावाचा एक प्रकार असतो, तो आपल्या संग्रहालयात बघायला मिळेल. गाढवाचं चित्र असतं. पण हा बुरुज आपला फार महत्वाचा अशासाठी की इथे नेहरूंची जन्मशताब्दी सुरू झाली. हा सगळा परिसरही महत्वाचा आहे. आता थोडी तटबंदी बदललेली दिसते. पूर्वीचे ज्याला फंजा म्हणतात तो प्रकार इथे बघायला मिळतोय. चांदीबीची जी लढाई झाली ती सगळी ती इथे झाली होती आणि याच तटबंदीवर उभं राहून चांदीबीनी मुघलांनी पाडलेलं जे खिंडार होतं तटबंदीला ते बुजवलेलं होतं. आणि आता एक्झॅक्टली मी जिथे थांबलेलो आहे तो जो भाग आहे माझ्या मागचा हा चांदीबीनी एका रात्रीमध्ये बांधून काढला अशी नोंद आहे. म्हणजे मुराद जेव्हा किल्ला घेण्यासाठी आला होता तेव्हा किल्ला मिळत नाही असं बघितल्यावर त्यांनी सुरुंग लावून जमिनी खालून बोगदा खणून त्यात दारू भरली आणि या किल्ल्याचा कोट आणि एक बुरुज उडवण्याचा प्रयत्न केला. 5 पैकी 3 सुरुंग चांदीपीच्या सैनिकाच्या लक्षात आले, त्यांनी ते निकामी केले. पण 2 सुरुंग उडाले आणि त्यामध्ये किल्ल्याला खिंडार पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ल्यामध्ये शिरायचं आणि किल्ला ताब्यात घ्यायचा असं मुरादच्या मनात होतं. संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी युद्ध थांबवलं. दुसऱ्या दिवशी तो सकाळी आला तेव्हा हे खिंडार बंद झालेलं होतं. चांदीपीनी रात्रीच सैनिकाचा पोशाख केला, स्वतः येऊन इथे उभी राहिली, सगळ्या सैनिकांना बोलवलं, त्यांना सांगितलं तुम्ही घाबरू नका, उद्या मरायचंच आहे ना तर आत्ता मरायला तयार व्हा. आत्ता आपण जेवढं काही आपलं साहित्य आहे ते सगळं इथे आणू आणि हे जे पडलेलं खिंडार आहे ते बुजवू. आणि सगळ्यांना धीर देत तिने हे खिंडार बुजवून टाकलं. बाहेरून तुम्हाला आजही हा पॅच बघायला मिळतो. त्यामुळे मुरादला शेवटी तह करून मगाशी म्हणल्याप्रमाणे मुराद ना मुराद होऊन पुन्हा दिल्लीला परत गेला.
हे जे आत्ताचं माझ्या मागचं बांधकाम आहे ते नव्या स्वरूपाचं आहे. मगाशी जे बांधकाम होतं ते वेगळं होतं, त्यामुळे त्याचा काळ तुमच्या लक्षात येईल. आणि बाहेरून तो पॅच पण तुम्हाला तो बघायला मिळेल. गॅलरी पण आहे, म्हणजे खालून सैनिक मारा करू शकतात, त्याच्यावरती पुन्हा गॅलरीमध्ये म्हणजे सज्जावर उभं राहून ते देखील वरून देखील मारा करू शकतील अशी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. ते पण छोट्या तोफा बंदुका या सगळ्यांचा वापर करण्याची व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी एकच सैनिक एका जागी उभं राहून दोन तीन ठिकाणी मारा करू शकत असते अशा पद्धतीची छिद्र इथे तयार केलेली आहे. आपण आता 9 नंबरच्या बुरुजाकडे जाणार आहोत. मधल्या बुरुजांची अवस्था थोडीशी वाईट आहे, पण इथे गॅलरी कशी असेल याचा तुम्हाला अंदाज येईल. इथे लाकडं अंतरलेली असायची, लाकडी तुळ्यांवरून मग एक गॅलरी इथे तयार केलेली असायची. या जिन्यातून वर जायचं आणि मग वरून फायर करायचं असा तो तेव्हाचा भाग होता.

0: वरती शिकारीत एक दृश्य आहे आणि तेव्हा बंदुकीचा वापर होत होता त्याचा पुरावा म्हणजे हे शिल्प आहे. त्यावर तुम्हाला हत्तीवर बंदूक घेऊन बसलेला माणूस दिसतोय शिकार करताना. तुम्हाला मगाशी ज्यांचा उल्लेख केला की चोर वाटा चोर दरवाजे आहेत अशा अनेक टनेल्स भिंतीतून काढलेले आहेत. काही खंदकामध्ये उतरतात, काही किल्ल्याच्या आत जमिनीतून आत जातात, काही पाण्याचे नळ आहेत, काही इतके मोठे आहेत की घोड्यावरून देखील तुम्ही आरपार किल्ल्याच्या बाहेर जाऊ शकता. सावकाश या खाली बघा, कळसासारखा भाग सापडला होता जो आतला दरवाजा आहे जिथे तुम्ही फारसे कुणी आला नसाल तिथे आपण आलेलो आहोत. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भारतातला पहिला झुंडा पूल आता आपल्याला बघायला मिळतोय. आपण आतल्या बाजूने आहोत त्यामुळे बाहेरचा परिसर
1: दिलेला याला
0: नाही दिसत, पण खंदकाला ओलांडून बाहेर जाण्यासाठी तेव्हाच्या कर्नल जेकबने एक आयडिया शोधली आणि त्यांनी या दरवाज्याच्या पुढे दोन साखळदंड जे इथून सुरू होतात तिथे बाहेरपर्यंत दोन साखळदंडांवर मग मध्ये लोखंडी सळ्या आणि मग खाली लाकडी स्लीपर्स असा तो पूल. ही पहिली आयडिया. आणि त्याला झुलता पूल का म्हणायचं आहे तर त्याच्यावरून चालताना तो असा डुबडूब घालायचा झुलल्यासारखा व्हायचा म्हणून त्याला झुलता पूल. त्याचं मूळ नाव आहे आयर्न चेन सस्पेन्शन ब्रिज. हा ब्रिटिशांचा अतिशय आवडता पूल होता आणि इंग्लंडमध्ये तुम्ही जर कधी गेलात तर लंडनमध्ये तुम्हाला याची छायाचित्रं बघायला मिळतील, ब्रिटिश लायब्ररीमध्ये याची पेंटिंग्स बघायला मिळतील आणि अनेक मोठमोठ्या चित्रकारांनी इथे येऊन या पुलाची झुलत्या पुलाची चित्रं काढलेली होती जी परदेशात आणि डॉक्टर शशी धर्माधिकारींच्या पुस्तकातही बघायला मिळतील. पुरी हरणं खेळत असायची, दिलगाय दिसायची, ससे असायचे, ते सगळं चित्रामध्ये ते वैभव आजही बघायला मिळतं. तर किल्ल्यामध्ये तेव्हा मॅगझिन फॅक्टरी होती, काडतुसं तयार व्हायची. किल्ल्यामध्ये ट्रेनिंग स्कूल होती, किल्ल्यामध्ये घोडदळ होतं आणि त्यासाठी हजारो मजूर किंवा कामगार लागायचे हे सगळं करायला. तर त्यांना पुन्हा एवढ्या लांबून व्यवसाय भरून जायला त्रास होऊ नये किंवा वेळ वाया जाऊ नये म्हणून या पादचाऱ्यांसाठीच्या पुलाचा झुलत्या पुलाचा उपयोग केला जात होता. आणि अगदी 1832 पासून ते 1960 हा पूल चांगला होता. हळूहळू एक एक फळ्या नगरकर लांबवायला लागले आणि या पुलाचं अस्तित्व संपायला लागलं. पण आजही कड्या आहेत आणि आजही 1-2 लाख रुपये खर्च केले तर हा पूल पुन्हा वापरता येऊ शकेल असा आहे. बाहेरून जॉगिंग ट्रॅक आहे आणि या परिसरात तुम्ही बघता अतिशय सुंदर जंगल आहे. कडेने तुम्ही हे सगळ्यात चोरवाटा मगाशी तुम्हाला काही चोरवाटा दिसल्या असतील तर भिंतीमधून चोरवाटा दिसत आहेत. कुठून कुठे निघतं हे सांगता येत नाही कारण आता आपण कुणी धाडस करू नये. खालून पण एक कमान दिसेल आणि खाली आदळ लावण्याची व्यवस्था होती. यात लाकूड सारलं की मग किल्ल्याला वेगळं करून लावायची गरज नाही अशा पद्धतीची व्यवस्था तिथे होती. किल्ल्याला पूर्वी दौलताबाद दरवाजा एक होता, कदाचित हाच तो दरवाजा असावा. कुठे नाव नाही लिहिलं पण हा दौलताबाद दरवाजा असण्याची शक्यता आहे. आणि इकडे पैठणकडे औरंगाबादकडे जाणारा हा रस्ता सुरू होतो. चंदनाची झाडं आहेत या भागात, मोर खूप आहेत. संध्याकाळी तुम्ही आलात तर तुम्हाला या तटबंदीवर मोर सकाळ संध्याकाळ बघायला मिळतात. आता आपण दोन चिंचेची मोठी झाडं बघणार आहोत की ज्यांचा घेर 20 त्या काळातली झाडं असतील. आत्ता मी ज्यांचा उल्लेख केला ते गोरख चिंचेचं झाड असून पोकळ झालेलं, हे 10 झाडं आतमध्ये जाऊ शकतील एवढा
2: मोठा बुंदी
0: मोठी तयार झाली. पण त्याच्यात एकेकाळी 1000 लिटर पाणी साठवलेलं होतं. त्या झाडाचं जेव्हा पडलं ते झाड तेव्हा कित्येक लिटर पाणी कित्येक दिवस वाहत होतं. त्याला आफ्रिकन बाओबाब असं नाव आहे. आणि या बाओबाबचं म्हणजे गोरख चिंचेचं वैशिष्ट्य असं की त्यांना 1000 वर्षांचं आयुष्य असतं. अमेरिकेमध्ये आफ्रिकेमध्ये एवढे जुने बाओबाब आहेत की त्याच्यामधून रस्ता काढलेला आहे, म्हणजे झाडाच्या खोडातून आरपार तो रस्ता जातो. कोपरगावला धामोरी नावाचं गाव आहे जिथे हडबंगनाथांची तपोभूमी आहे, समाधी आहे. तिथे पण 9 फांद्या होत्या अशा त्या गोरख चिंचेला. तर ही चिंचेची नगर शहरातली जुनी झाडं, त्याच्या आतमध्ये डोकावू नका. 5-50 साप नाग इथे सहज असतील. त्यांची ही आवडती जागा आहे. 250-250 वर्षांपासून त्यांच्या फॅमिलीज इथे राहत आलेल्या आहेत. याच्या मागे जुने राजवाडे आहेत. तिथे एक विहीर आहे ज्याला आजही पाणी आहे. आणि करवीर म्हणजे कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज, त्यांना ब्रिटिशांनी मनोरुग्ण ठरवलं आणि कोल्हापूरमधून बाहेर काढून हवा पालटासाठी म्हणून अनेक ठिकाणी फिरवत फिरवत शेवटचं 1.5 वर्ष त्यांना इथल्या महालामध्ये आणून ठेवलं. कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज जे शाहू महाराजांचे दत्तक वडील, एक राजा एक छत्रपती, त्यांना इथे एकांतवासात ठेवलं गेलं. कोणाला भेटू देत नव्हते,
1: एक ग्रीन नावाचा सोल्जर त्यांचा शरीर रक्षक होता, तो त्यांना अतिशय वाईट वागणूक देत होता. शेवटी संतापून संघर्ष करता करता 25 डिसेंबर 1883 महाराजांचा त्या झटापटीत मृत्यू झाला. किल्ल्यात एक छत्रपती मारला गेला आणि ब्रिटिश सरकारला हे सगळं प्रकरण दडपून टाकायचं होतं, म्हणून गुपचूप त्यांचा अंत्यविधी दिल्ली गेटच्या बाहेर जिथे आता निवास कॉलेज आहे त्याच्या समोरच्या जंगल होतं, कॉलेज नव्हतं, काही नव्हतं, एकही घर नव्हतं. तर गुपचूप तो विधी उरकला गेला, पुढे त्याची समाधी पुतळा बांधला गेला. पण हे प्रकरण लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये, केसरी नुकताच 1881 सुरू झाला होता जानेवारी महिन्यात, आणि हे सगळं प्रकरण 1.5 वर्ष चाललं होतं. तर लोकमान्य टिळकांनी या सगळ्यावर पहिली शोधपत्रकारिता केली आणि केसरीमध्ये कोल्हापूर प्रकरणाचे लेख लिहिले, कारण महाराज कोल्हापूरचे होते. आणि या सगळ्याबद्दल टिळकांना आणि आगरकरांना संपादक म्हणून पहिल्यांदा शिक्षा झाली 101 दिवसांची डोंगरीच्या तुरुंगामध्ये. आणि टिळकांचं खरं राजकीय जे कार्य ते तिथून सुरू झालं, त्यामुळे ती एक ऐतिहासिक घटना आहे. हे सगळं घडलं ते अहमदनगरच्या किल्ल्यात घडलं. आणि लोकमान्य टिळकांची जी सिंहगर्जना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवेनच, ही सिंहगर्जना आपण 1916 याच म्हणजे मे महिन्यामध्ये 31 मे आणि 1 जून अशा दोन सभा झाल्या होत्या इमारत कंपनीच्या आवारात, जिथे आता कापड बाजार आणि कोहिनूरचं दुकान आहे, तिथे ते ऐतिहासिक क्षण नगरकरांनी अनुभवले होते. इथे या बाकीच्या ब्रिटिशांच्या युरोपियन लोकांच्या समाजात, यामध्ये 15 दिवसाच्या मुलाची पण आहे, एका मातेची पण आहे, फॅमिलीची आहेत, अतिशय कमी वयाची ही सगळी फॅमिली युरोपियन मंडळी होती त्यांच्या इथे समाजात. पण इथेच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नरेंद्र देव, हरिकृष्ण मेहताब, सय्यद महमूद या सगळ्यांच्या अंत्यविधीची तयारी करून ठेवली. हे सगळेजण इथेच शेवटचा श्वास घेतील, किल्ल्याच्या बाहेर येणार नाहीत, भारताला स्वातंत्र्य द्यायची वेळच येणार नाही असं ब्रिटिशांना वाटत होतं. तर त्यांनी सांगितलं होतं इथल्या जर्नलला की तुम्ही तयारी करून ठेवा, पण सुदैवाने हे सगळेजण सुखरूप बाहेर पडले. मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्ण जर किल्ला आपल्याला फिरायचं असेल तर तटबंदीवरनं 2 किलोमीटर इतकं अंतर तुम्हाला चालावं लागतं आणि 22 बुरुजांमधले काही बुरुज आपण बघणार आहोत. त्यातला एक अतिशय सगळ्यात महत्वाचा बुरुज, या किल्ल्याच्या बुरुजांना सरदारांची नावं दिलेली आहेत, पण एक बुरुज असा की ज्याला राजाचं नाव दिलं आहे, ज्या हुसेन निजामशाने 1553 ते 1562 दरम्यान या किल्ल्याचं पुनर्निर्माण केलं, किल्ल्याचं रिनोव्हेशन केलं, या हुसेन निजामशाहचं नाव या किल्ल्याच्या या 9 नंबरच्या बुरुजाला दिलेला आहे. हा बुरुज तिहेरी आहे, म्हणजे मध्ये एक बुरुज मोठा आणि कडेला 2 छोटे बुरुज आहेत. तर आता हा एक बुरुज दिसतो, हा मधला बुरुज आहे आणि पलीकडे असाच एक तिसरा बुरुज आहे. तर असे तिहेरी बुरुज फार कमी ठिकाणी बघायला मिळतात आणि या बुरुजाला फक्त हुसेन शाहचं नाव नाही तर त्याला निशाण बुरुजही म्हणतात, फत्ते बुरुजही म्हणतात, सोन बुरुजही म्हणतात, त्यामुळे त्याला आणखीन एक वेगळेपण प्राप्त झालेलं आहे. या किल्ल्याचा 1 नंबरचा बुरुज सोडला, इलाही किंवा अरबी बुरुज त्याचं नाव, तर बाकीचे सगळे बुरुज हे भरीव बुरुज आहेत, त्याच्या आतमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आणि साधारण अर्ध चंद्राकृती असे हे त्याचे आकार आहेत. या बुरुजाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या बुरुजाच्या आतमध्ये टनेल आहे, बोगदा आहे, ज्याच्या मध्ये जाऊन सैनिक शत्रूवर मारा करू शकत असायचे. त्याच्या वर एक गॅलरी आहे, ज्या गॅलरीमध्ये बसून देखील सैनिक शत्रूवर बंदुकी किंवा तोफांचा मारा करू शकत होते. आणि त्याच्यावरती टेरेस म्हणजे छत जे आहे बुरुजाचं, त्याच्यावर देखील सैनिक थांबून शत्रूवर मारा करू शकायचे, म्हणजे एकावेळी 3 पलटणी सैनिकांच्या शत्रूवर मारा करण्यासाठी सज्ज असायच्या. अशा प्रकारचा बोगदा तुम्हाला अन्यत्र कुठे बघायला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वरती जो खांब दिसतोय तुम्हाला, ती काठी दिसते का? तर ती साधी काठी नाहीये, ती जहाजाची डोल काठी आहे. अहमदनगरचा व्यापार अनेक देशांशी जहाजातून वसायचा, इराण असेल, इराक असेल, तुर्कस्तान असेल, आफ्रिका असेल, तर अशा वेगवेगळ्या देशांशी तेव्हा व्यापार चालायचा. तर तेव्हाची जहाजाची जी डोलकाठी आहे ती इथे आणलेली होती. एक डोलकाठी इथे आहे आणि दुसरी डोलकाठी जिथे सैनिक जे इथले असतात त्यांचे जे मुख्य आहेत, कमांडंट्स आहेत, त्यांच्या बंगल्याच्या बाहेर एक काठी डोलकाठी जिथे लावलेली आहे. आणि याच डोलकाठीवर 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारताचा तिरंगा सकाळी 8 वाजता आचार्य नरेंद्र देवांच्या हस्ते चढवण्यात आला होता, तेव्हा त्याचा फ्लॅग होस्टिंग झाला होता.

0: आपण आता किल्ल्यातला जो अतिशय महत्त्वाचा असा दरबार हॉल ज्याचं तेव्हा नाव होतं दिवाणी आम. दिवाणी आम म्हणजे सध्या लोकसभा जशी असते सगळे पब्लिक असतं देशाभरून आलेलं, तसं लोकांसाठी न्याय द्यायची व्यवस्था, लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायची जागा असा हा दरबार हॉल जो बाहेरून अतिशय खडबडीत वाटतो पण आत अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. एखाद्या राजवाड्यासारखा आतून छताला सुंदर गिलावा केलेला आहे, सुंदर अशी सूर्यकिरणांची नक्षी आहे, पानं फुलं आहेत आणि इथेच राजाचं सिंहासन होतं. याच्या बाहेरच्या बाजूला कणात असायची आणि जनता बाहेर थांबायची, वजीर सरदार सेनापती आतमध्ये असायचे आणि त्याच्या पलीकडे दिवाणी खास आहे, हा दिवाणी आम आणि मागच्या बाजूला दिवाणी खास. जिथे आजही भुयार बघायला मिळतं त्याच्या आतमध्ये तुम्ही उतरू शकता आणि दोन बाजूला ते रस्ते जायचे, एक रस्ता जायचा तो फराब म्हणजे फराबक्ष महालाकडे आणि एक रस्ता या बाजूला जायचा. राजाला जर वेळ आली तर पटकन घोड्यावरून तो किल्ल्यातून बाहेर पडू शकत असे अशी ती व्यवस्था होती. आता तो बंद केलाय, खाली उतरता येतं पण पुढचा रस्ता बंद. याच्या मागच्या बाजूला बारूदखाना आहे ज्याला आर्मरी म्हणतात, जिथे भारतातला सगळ्यात मोठा दारुगोळा साठवला जायचा, सगळ्यात मोठा साठा इथे असायचा. बॉर्डरवर पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा सगळं रिक्रुटमेंटचं काम अहमदनगरमध्ये चालायचं, इथे काही आठवडे ट्रेनिंग दिलं जायचं बंदूक कशी चालवायची ती आणि लगेच ब्रह्मदेश किंवा जिथे जिथे युद्ध चालू आहे थेट फ्रान्समध्ये आपले लोक लढायला गेले होते. साधे कपडे घालून फ्रान्समध्ये गेले आणि तिथे थंडीचा कडाका इतका वाढला की त्या थंडीनेच अनेक जण गारद झाले. पण त्यांची नावं लिहिलेली आहेत. तुम्ही पॅरिसमध्ये गेला तर पॅरिसमध्ये एक स्तंभ आहे ज्याच्यावर भारतीय सैनिकांची नावं आहेत जे सैनिक अहमदनगरमधून गेले होते. भीमा कोरेगावला तुम्ही पुण्याकडे जाताना एक स्तंभ बघायला मिळतो तुम्हाला भीमा नदीच्या काठी डाव्या बाजूला. ती जी लढाई झाली होती पेशवाईचा शेवट करणारी, त्यासाठीची जी सैनिकांची तुकडी आहे ती इथून जी निघाली ती 5 मिनिटाचा देखील पाणी पिण्यासाठीचा देखील विसावा न घेता थेट कोरेगावला पोहोचली होती. त्याचा उल्लेख त्या दरवाजाच्या तिथे जो शिलालेख आहे मेटल प्लेट आहे त्याच्यावर लावलेला आहे. आणि जो मगाशी उल्लेख केला आर्थर वेलस्ली त्यांनी पहिल्यांदा टिपू सुलतानला पराभूत केलं म्हैसूरच्या वाघाला आणि ज्यांनी नंतर नेपोलियनला जो जग जिंकण्याचं स्वप्न बघत होता त्याला पराभूत केलं, जो पहिला ड्यूक ऑफ विलिंग्टन झाला, इंग्लंडचा पंतप्रधान झाला असा सेनापती. त्यांनी असं लिहून ठेवलं की माझ्या आयुष्यामध्ये जे काही महत्वाचे धडे मी शिकलो, जे काही युद्धनीती मला काही गिरवता आली ती सगळी अहमदनगरच्या मोहिमेच्या वेळेस. विलसली डिस्पॅचेस नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. सध्या हा जो दरबार हॉल आहे तिथे आपल्यासारख्याला परवानगी नाही, फक्त मुंगळे मुंग्या आणि माशांना कारण तिथे तुपाचे डबे रव्याची होती आणखीन काय काय ठेवलेलं असतं. काही वर्षानंतर आपल्याला तिथे जायला परवानगी. लिंबाची एवढी झाडं बघायला मिळतात, तुम्ही जर कोकणात गेलात किंवा आधी भंडारदऱ्याला गेला तर एकही लिंबाचं झाड बघायला मिळतं. तर आपल्या उष्ण हवामानात कोरड्या हवामानात येणारी झाडं आहेत आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन तुम्हाला कडुलिंब असेल किंवा तत्सम जी झाडं असतात त्यातूनच मिळतो, त्यामुळे ही झाडं आपल्यासाठी प्राणवायू सम आहेत ती जपली पाहिजेत. आणि किल्ल्यात किमान 10,000 तरी लिंबाची झाडं असतील. चंदनाचे पण झाडं खूप होती पण नंतर त्यांना पाय फुटले, मोठी झाडं सगळी आता बाहेर जाऊन. इथे हा हत्ती दरवाजा जो बाहेरून तुम्हाला खिळ्यांचा मगाशी मी उल्लेख केला जो 84 अणकुशीदार सुळे आहेत, हा जो आहे हा इलाही बुरुज जिथे आपण जाणार आहोत त्याच्यावरती एक झेंडा दिसतोय लावलेला, तो ब्रिटिशांचा झेंडा आहे. हा झेंडा किती मोठा होता तर इथे माणूस उभा आहे बघा कडेला, माणसाच्या दुप्पट उंची एवढा आहे. जवळजवळ 20 फूट लांबीचा झेंडा आहे आणि 12-13 फूट उंचीचा एवढा मोठा झेंडा त्या समोरच्या बुरुजावर होता. त्याच्यापेक्षा छोटा नको म्हणून मग आपली मोठी साईज आपण भारतातली नक्की केली आणि आजही लाल किल्ल्यावरती पार्लमेंटवर राष्ट्रपती भवनावर त्या आकाराचा झेंडा असतो. आता मोठे झेंडे आपण लावतो पण ते काही ऑफिशियल साईज नसते ते. आणि हा समोरचा वळसा घालून इथे पूर्वी ब्रिज होता एक ड्रॉ ब्रिज, हा ब्रिज इथून ओलांडून इथे यायचा आणि मग वळसा घालून आतमध्ये जायचा, पुन्हा वळसा घालायचा आणि बाहेर यायचं. असा तो अतिशय कॉम्प्लिकेटेड रस्ता होता जो औरंगजेबाने बघितला आणि तो वडला माझ्या वडिलांनी चूक केली, शहाजान त्याचे वडील. शहाजानी काय चूक केली तर शहाजानी लाल किल्ल्याचा दरवाजा असा बांधला होता की तो समोरूनच दिसायचा. समोरून दिसला म्हणल्यावर काय शत्रू समजा वेळ आली तर दरवाजा तोडू शकतो तोफेचा, हा दरवाजा मात्र दिसत नाही. त्यामुळे औरंगजेबाला खूप कौतुक वाटलं आणि त्याने सांगितलं की दिल्लीच्या त्या लाल किल्ल्याच्या बाहेर ते बांधा आणि मग नंतर ती बाहेरची बाजू जी आहे तिथे पंतप्रधान भाषण करतात, जी आपल्याला फोटोमध्ये दिसते ही औरंगजेबाने बांधलेली बाजू आहे आणि त्याला निमित्त ठरला अहमदनगरचा किल्ला. औरंगजेब 1.5 वर्ष जवळजवळ नगरमध्ये होता. शेवटचे 13 महिने तर सलग त्याचं वास्तव्य 1706 जानेवारीपासून फेब्रुवारी 1707 पर्यंत याच भिंगाच्या परिसरात औरंगजेब राहत होता आणि इथेच त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याचं दफन खुलदाबादला झालं पण मृत्यू नगरमध्ये झाला. आपण आता समोर जाऊयात. समोरच्या भिंतीवर दोन्ही बाजूला काही शिल्प दिसतील, अतिशय महत्वाची शिल्प आहेत. त्याचा आकार सिंहाचा आहे, शरीर सिंहाचं आहे, डोकं हत्तीचं आहे आणि तो शिकार करतोय. आतमध्ये असं शिल्प आहे, मग अशी जसं म्हटलं की 4 हत्ती त्याच्या पायाखाली आहेत आणि वाघ त्याच्यावर उभा आहे. हे प्रत्यक्षात येणं शक्य नाही ना, 4 हत्तींवर वाघ उभा आहे, पण ही तेव्हाची कवी कल्पना, शक्तीची कल्पना, सिम्बॉल ऑफ पॉवर. चंदनाच्या झाड्याला काळ्या रंगाची फळ बघा छोटी छोटी, त्यांना चंदन चारोळी म्हणतात आणि ही अतिशय चविष्ट खाली पडलेली आहेत. श्रीखंडामध्ये आपण खातो बऱ्याचदा त्या चंदन चारोळ्याच असतात आणि इथे पत्र लावलेले आहेत. हे झाड तोडू नये म्हणून किंवा ती फळं खायलावर खारत आहे ना चढता येऊ नये, पण हे पत्रे पण ऐतिहासिक, कारण हे गोळीबाराच्या खोण्या त्याच्यावर बंदुकीची प्रॅक्टिस जेव्हा करतात तेव्हा पत्रे लावलेले असतात. तर इथे जेव्हा कैदी होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती 1857 स्वातंत्र्याचं समर, त्याच्या आधी आपल्याकडे 1818 म्हणजे ब्रिटिश त्यांनी जो कब्जा घेतला, पेशवाई संपली आणि मराठे तेव्हा जे राज्य करत होते त्यांच्याकडून ब्रिटिशांनी शनिवारवाडा घेतला, तिथे युनियन जॅक झळकला, नगरचा किल्ला घेतला आणि जे जे बंड करणारे आदिवासी होते अकोल्यातले जंगलातले पट्टा किल्ला, ते 1821 झालं. हा दरवाजा तोडून जे सैनिक जे कैदी आहेत त्यांनी सैनिकांना पकडून मारायला सुरुवात केली. जेव्हा कलेक्टरला कळलं की असं असं किल्ल्यातले कैदी बंड करून बाहेर निघतात आहेत, तेव्हा त्यांनी सगळी आर्मी आणली आणि मग इथे गोळीबार करून अनेकांना ठार मारलं. एका रामा किरवा नावाचा जो आदिवासी नेता होता त्याला किल्ल्यात फाशी चढवलं गेलं आणि बाकीच्यांना बुरुडगाव रस्त्यावर, इथे फाशीचा खंडोबा म्हणून ठिकाण आहे, तिथे फासावर दिलं गेलं. हा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे जो फारसा कोणाला माहिती नाही. पहिलं जे बंड आहे कैद्यांचं ते इथे झालेलं आहे, त्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. आपलं जे 1884 ब्रिटिशांनी केलेलं गॅझेटियर आहे, ब्रिटिशांनी केलं म्हणजे विश्वास ठेवायला हरकत नाही, माझ्यावर नाही ठेवला चालेल, त्याच्यामध्ये त्यांनी हा उल्लेख करून ठेवलेला आहे. इथे ते साधू पुरुष राहत होते. हे किल्ल्याच्या आधी त्यांचा आश्रम होता. राजांनी त्यांना विनंती केली की मला किल्ला बांधायचा आहे तर आश्रमासाठी तुम्हाला मी दुसरी जागा देतो. मग सिन्हा नदीच्या काठी वारवाचं मारुती जिथे आहे तिथे त्यांना जागा दिली. तिथे आजही मठ आहे आणि त्यांनी सांगितलं तू नंतर माझ्याकडेच येशील. मग राजाही गेल्यानंतर त्याचा बागरोजा पण वारवाच्या मारुतीच्या समोर, जिथे आता सिन्हा नदीच्या कडेने आपण जाऊन बघू शकतो, तर तिथे आहे. वरती झेंडा होता युनियन जॅक अतिशय मोठा, त्याचे पिलर्स अजूनही आहेत आणि वर गेलं की तुम्हाला एखादा अभयारण्य बघावं असा सगळा किल्ल्याचा परिसर 53 एकराचा बघायला मिळेल, खंदक बघायला मिळतील. लवकरच इथून तुम्हाला एंट्री मिळेल, इथे एक छोटासा किल्ल्याचा माहिती देणारा कार्यक्रम होईल आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊन महाल बघू शकता. आतमध्ये बरेच महाल आहेत पण आता तिथे सगळे वटवाघळांचं साम्राज्य आहे. अष्टकोनी महाल असेल, बारवा असतील, तर बरंच काही किल्ल्यामध्ये आहे, त्यासाठी एक दिवस हवा.
1: रसिक हो, आपल्या अहिल्यानगरला खूप छान ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे, त्यामुळेच आपल्या अहिल्यानगर मधील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांचं खूप जास्त प्रेम होतं. ते हा सगळा इतिहास जगत होते. मात्र 6 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालं आणि आपल्या अहिल्यानगरचा चालता बोलता इतिहास आपल्यातून हरपला. ते जेव्हा हा इतिहास आपल्याला सांगायचे तेव्हा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहायचा, एवढा गाढा अभ्यास त्यांचा होता. त्यांनी हेरिटेज वॉक या उपक्रमादरम्यान भुईकोट किल्ल्याला भेट दिली आणि तेव्हा त्यांनी जी माहिती सांगितली ती आपण चला भटकंदीला या आपल्या ट्रॅव्हल शोमध्ये नुकतीच ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. भूषण सरांना मी अभिवादन करते. जाता जाता एवढंच म्हणेल की सर, तुम्ही नेहमी आमच्यासोबत असाल. तुम्ही सांगितलेला हा इतिहास, तुमची शिकवण, हे सगळं आमच्यासोबत असेल. तुमची खूप आठवण येते. तुम्ही दिलेला वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी चला भटकंदीला या ट्रॅव्हल शो मध्ये. तोपर्यंत तुमच्या आजूबाजूला असलेल्या पर्यटन स्थळांना भेट द्या. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पैस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, रविवार म्हटलं की मौज मजा मस्तीचा दिवस, त्याचबरोबर काहीतरी नवनवीन शिकण्याचा दिवस. तर आज आपल्या संडे स्पेशल डब्बा ऐस पैस या शो मध्ये आपण ऐकणार आहोत छान छान गोष्टी. त्या गोष्टीमधून खूप काही आपण शिकणार आहोत. बालमित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत म्हातारीची चतुराई ही छान अशी गोष्ट आपण ऐकूया. बालमित्रांनो, एका राजाने आपल्या राजवाड्यात भव्य असे प्रदर्शन मांडले. तिजोरीतील अतिशय अनमोल वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. सोन्या चांदीचे दागिने ठेवण्यात आले, तसेच हिरे माणिके होती. भारी किमतीचे कपडे होते. त्या प्रदर्शनात काय नव्हते, पृथ्वीवरच्या सर्व किमती वस्तू तेथे होत्या. राजाने दवंडी पिटवली, हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे, यातील आपल्या आवडीच्या फक्त एकाच वस्तूला हात लावा म्हणजे ती वस्तू आपल्या घरी पोहोचविली जाईल. हे सर्व फुकट आहे, ही सवलत फक्त 24 तासांसाठी असेल. असे म्हटल्यावर प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडली. कोणी एक सोन्याचा दागिना उचलला, कोणी सिंहासन, कोणी भारी वस्त्रे. हे प्रदर्शन पाहायला एक म्हातारी आली होती. ती अतिशय बारकाईने एक एक वस्तू न्याहाळीत होती, पण काय घ्यावे ह्या बाबतचा तिचा निर्णय मात्र होत नव्हता. प्रदर्शनातल्या अर्ध्या अधिक वस्तू लोकांनी केव्हाच आपल्या घरी नेल्या होत्या. ही मौज पाहण्यासाठी स्वतः राजा प्रदर्शनात एका खुर्चीवर बसला होता. तो लोकांना प्रोत्साहन द्यायचा. ती म्हातारी अजून वस्तू निरीक्षित होती. आपण काय घ्यावे ह्या बाबत तिचा निर्णय अजून होत नव्हता. शेवटची 5 मिनिटे उरली तेव्हा राजा स्वतः तिच्या जवळ येऊन म्हणाला, आजीबाई, शेवटची 5 मिनिटे उरली आहेत, लवकर काय हवे ते निवडा, मी तुमच्या घरी गाडीने पोहोचते करीन. तेव्हा म्हातारी हसली व राजाकडे गेली. राजाने विचारले, काय निर्णय झाला का? हव्या त्या वस्तूवर हात ठेवा आणि ती घेऊन जा. म्हातारीने आपल्या चतुराईने पटकन राजाच्या मस्तकावर हात ठेवला. एखादी वस्तू निवडल्यास ती तेवढीच आपल्या मालकीची होते. म्हातारी हुशार होती, तिचा निर्णय योग्य होता. म्हातारीने राजा सकट त्याच्या राज्याचे स्वामित्व जिंकले होते. तर बालमित्रांनो, ही होती म्हातारीची चतुराई. अनेकांनी काही दागिने, काही हिरे माणिक मोती, त्याचबरोबर छान छान वस्तू, क्या भारी कपडे, हे सर्व काही घेऊन गेले. परंतु त्या चतुराजीने राजा सगळ त्यांचे राज्य स्वामित्व जिंकले होते. तर ही होती एका म्हातारीची चतुराई. तर कधीही आपण निर्णय घेताना योग्य तो विचार करून योग्य त्या पद्धतीने निर्णय घ्यावा, हाच या गोष्टीचा तात्पर्य आहे. तर बालमित्रांनो, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आत्ताच आपण चतुराज्याची चतुराई ऐकली आहे, त्याचबरोबर आपल्याला चतुराई सोबत स्वाभिमान सुद्धा जपता आला पाहिजे. तर आता आपण ऐकणार आहोत स्वाभिमान ही छान अशी गोष्ट. बालमित्रांनो, तो काळ होता इंग्रज राजवटीचा. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात विज्ञान शास्त्राच्या प्रोफेसर म्हणून प्रथम जगदीशचंद्र बोस या हिंदी माणसाची नेमणूक झाली. त्यांच्या आधी या जागेवर युरोपियन इस्मांची नियुक्ती होत असे. जगदीशचंद्र बोस यांना हा पहिलाच मान दिला होता, पण पगाराबाबत मात्र त्यांच्यावर अन्याय केला होता. तो जगदीशचंद्रांना मुळीच सहन झाला नाही. पहिल्या पगाराच्या वेळी त्यांना अधिकाऱ्यांबरोबर खटका उघडला, नंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागितली. हिंदी म्हणून मी कमी पगार घेणार नाही, भारतीयांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. हिंदी असला म्हणून त्यांची बुद्धी काही कमी नाही, मग हा अन्याय का? त्यांनी प्रकरण थेट वरच्यापर्यंत नेले. तेथे जगदीशचंद्रांना न्याय मिळाला. अखेर युरोपियन विज्ञान शास्त्राच्या व्यक्तींच्या पगारा एवढाच पगार जगदीशशास्त्रांना मिळाला. त्यांनी आपल्या ज्ञानाने संशोधन करून भारतीयांची मान जगात उंच केली. तात्पर्य एवढे, स्वाभिमानाने जगण्यात खरा पुरुषार्थ असतो. बालमित्रांनो, आताच आपण ऐकले आहे स्वाभिमान ही गोष्ट. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा करा पाण्याचे रक्षण.

लीक केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: 93.4 FM आवाज तुमचा, मी अर्जी वैशिले हे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपण ऐकले आहे स्वाभिमान ही छान अशी गोष्ट. यानंतर आपण ऐकणार आहोत शास्त्र कोणासाठी. आपल्याला शास्त्र सुद्धा समजलेच पाहिजे. चतुर आणि स्वाभिमान ही गोष्ट ऐकली आहे, त्याचबरोबर आपण ऐकणार आहोत शास्त्र कोणासाठी ही छान अशी छोटीशी आपण गोष्ट ऐकूया. बालमित्रांनो, एका गावात एक वैद्य होता. शास्त्र सांगते त्याप्रमाणे कसे का वागावे हे तो सतत सांगत असे. शास्त्र हेच प्रमाण धरून त्यांचे वागणे असे. तो काळ मैलोन्मैल चालण्याचा होता. एकदा वैद्य एका गावाहून दुसऱ्या गावाकडे चालला होता. वाटे त्याला खूप भूक लागली म्हणून तो विश्रांती व भोजनासाठी एका झाडाखाली बसला. बरोबर आणलेली न्याहारी सोडली. तितक्यात एक धनगर तिथे आला. त्यानेही बरोबर आणलेली शिदोरी सोडली. जवळच पाण्याचा तांब्या भरून ठेवला. धनगराने एका मागून एक भाकऱ्या खायला सुरुवात केली. वैद्य मात्र एकच तुकडा चावून चावून खात होते, त्यामुळे त्यांची एक भाकरही संपली नव्हती. पण धनगराने मात्र भाकऱ्या संपवल्या व गटागट पाणीही पिऊन टाकले. हे पाहून वैद्यबुवांना मात्र राहवले नाही. ते धनगराला म्हणाले, अरे काय भराभरा जेवलास, घटघटा पाणी प्यायलास? पाणी जेवण अर्धे झाले की मग प्यावं, मग नंतर उरलेलं जेवण जेवावं. हे ऐकता धनगराने परत गाठोडे सोडून भाकरी खाल्ली व पाणी पिऊ लागला. वैद्य म्हणाले की अर्धे जेवण करावं मग पाणी प्यावे. मग खरं सांगू का बुवा, शास्त्र वगैरे दुबळ्या माणसांसाठी, आमच्यासाठी राकट दगडहीन पचविणाऱ्यांना त्यांचा काय उपयोग? शास्त्र जरूर असावं पण तेच बरोबर असे समजू नये. वारा ऊन पाऊस कसल्याच वातावरणाचा परिणाम शरीरावर होत नसेल तर ते शास्त्र चांगले नाही का? शास्त्राचे अवलंबन करून शरीर का दुबळं करावं? वैद्यबुवांना बहुधा ते पटलं असावं. तर बालमित्रांनो, शास्त्र हे नेहमी पाळावे. बालमित्रांनो, आताच आपण ऐकलं आहे शास्त्र हे कोणासाठी व कशासाठी हे आपण ऐकले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चौथी लिंक
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपण ऐकलं आहे शास्त्र हे कोणासाठी, ही छान अशी गोष्ट आपण ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत प्रयत्नाने प्रश्न सोडवा, ही सुंदर अशी छोटीशी गोष्ट आपण ऐकूया. बालमित्रांनो, संध्याकाळची वेळ होती, भरपूर पाऊस पडत होता, वीज गायब झाली होती. एवढ्यात एका भगिनीचा ओरडा ओरडा ऐकून आजूबाजूची मंडळी तिच्याकडे धावली. तिला विंचवानं डसलं होतं, त्यामुळे तिला वेदना होत होत्या. काय करावे कोणालाच कळेना. गर्दीतील दोघा चौघांनी विंचवाला शोधून ठेचण्याचा प्रयत्न केला, परंतु विंचू सापडला नाही. गर्दीतील वृद्ध महिलांनी देवाचा धावा सुरू केला. बुजुर्गांनी पूर्वजन्म आणि पुनर्जन्मावर चर्चा सुरू केली. तेवढ्यात एक तरुण पळत पळत त्या भगिनीपर्यंत गेला, तिची विचारपूस केली आणि लगेच स्वतःजवळच्या हात रुमालाने विंचू चावलेल्या पायाच्या पोटरीला घट्ट बांधला. धावत जाऊन डॉक्टरला आणले. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले. विंचू चावलेल्या ठिकाणी जखम करून विष बाहेर काढले. 15-20 मिनिटांनी त्या महिलेला आराम पडला. तात्पर्य एवढे, हदबल होऊन प्रश्न सुटत नसतात. प्रश्न सुटण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करण्याची गरज असते. बालमित्रांनो, नेहमी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, हेच या गोष्टीचे तात्पर्य आहे. बालमित्रांनो, जाता जाता आपण एक छोटासा जोक ऐकूया. बालमित्रांनो, एका घरात नोकर पाहिजे असतो. एक मुलगा तेथे जातो, मालकाला भेटतो. मालक म्हणतो, आम्हाला खरंच नोकराची गरज आहे, पण मला असा मुलगा नोकर पाहिजे की तो फार कंजूस असावा. नोकर म्हणाला, मालक, मी फार कंजूस आहे, म्हणून तर मला पहिल्या कामावरून काढले. मालक म्हणाला, ते कसं काय? त्यानंतर नोकर मालकाला म्हणाला, मी माझे कपडे फाटू नयेत किंवा मळू नयेत म्हणून कायम मालकाचेच कपडे घालत होतो, त्यामुळे मला मालकाने कामावरून काढून टाकले. मग पहा मी किती कंजूस आहे ना. हा होता एक छोटासा जोक. यानंतर बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव साक्षी आहे. मी रोज गाणे तर खूप ऐकते, पण या गाण्यांमधलं मी जी रोज गाणी ऐकते त्याच्यातलं मला पिया ओरे पिया हे गाणं खूप आवडतं. माझं हे गाणं खूप फेवरेट गाणे आणि दिवसातून मी 2-3 वेळेस तर हे गाणं ऐकते आणि मला असं वाटतंय की रेडिओमधून हे गाणं प्ले झालं पाहिजे. थँक्यू.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत फरमाईशे गाणो की या आपल्या लाडक्या संडे स्पेशल शो मध्ये. मंडळी, एक आगळी वेगळी फरमाईश आलेली आहे बरं का माझ्याकडे. मुंबईहून आदित्य यांच्याकडून फरमाईश आली की मला वेगळं काहीतरी ऐकायचंय. सध्या ते संस्कृत या विषयामध्ये स्पेशलायझेशन करत आहेत आणि त्यांना प्रिय करा हे संस्कृत गाणं ऐकायचं आहे. तर नक्कीच मंडळी, हे अतिशय सुंदर असं गाणं आहे आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घेऊयात. आदित्य यांची ही सुंदर अशी फरमाईश, गाण्याचं नाव आहे प्रिय करा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की यामध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी मंडळी. आपल्या नगर मधून एक सुंदर फरमाईश आलेली आहे आणि आपल्याला ही फरमाईश ना अगदी 90s काळामध्ये घेऊन जाईल. आपल्याला त्या सर्व गोष्टी आठवायला मजबूर करेल हे गाणं. या गाण्याचे बोल आहेत लग जा गले आणि पूजाने सुद्धा तिच्या खास व्यक्तीसाठी या गाण्याची फरमाईश केली आहे. व्यक्तीचं नाव काही सांगितलेलं नाहीये पण तिने सांगितलंय की हे गाणं मी त्यांच्यासाठी लावलंय, त्यांच्यासाठी तुम्ही वाजवताय हे त्यांना नक्कीच कळेल. त्याच्यामुळे पूजासाठी आणि खास करून आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणींसाठी हे गाणं लग जा गले.

0: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: नमस्कार, मी कोजागरी आणि मला घरमोरे परदेसिया हे गाणं कलंक या मूवी मधलं गाणं जे आहे हे मला ऐकायला खूप आवडेल. हे गाणं श्रेया घोषालनी गायलेलं आहे आणि मला तिचा आवाज या गाण्यात पर्टिक्युलरली खूप आवडतो, त्याच्यामुळे मला हे गाणं ऐकायला आवडेल. थँक्यू.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत। आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, कोल्हापूरहून श्रद्धा म्हणते की हे गाणं माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आहे आणि प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करा तर नक्कीच। आणि सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही आता एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहात आणि तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना सुद्धा रेडिओ नगर तर्फे खूप खूप शुभेच्छा। तर हे खास गाणं गाण्याचे बोल आहेत कधी तू। तर मंडळी, हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: हाय, मी अमृता घोरपडे आणि मला आपल्या रेडिओमधून प्यू बोले हे सॉन्ग ऐकायला आवडेल.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, नागपूरहून स्नेहा म्हणते की मुलींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचसोबत मुलींची सुरक्षा हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना छपाक या चित्रपटाची आठवण झाली की त्यामध्ये ज्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला होता तर तिने सुद्धा त्रास सहन केला. मात्र तिने हा फरमाईश तयार केलेली आहे. गाण्याचे बोल आहेत छपाक. तर नक्कीच मंडळी आपण ऐकूयात हे सुंदर असं गाणं. हे प्रेरणादायी गाणं आहे आणि खास करून हे मुलींनो तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हे नक्की ऐका, एन्जॉय करा, या गाण्यातून काहीतरी शिका आणि सुरक्षित राहा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. संडे स्पेशल शो आपला सुरू आहे. तो म्हणजे आपला लाडका शो. अमन यांची ते म्हणतात की पहिल्या प्रेमाची भावना व्यक्त करणारं गाणं मला ऐकायचंय. नक्कीच नक्कीच हे गाणं आपण नक्कीच ऐकणार आहोत. आणि त्यांनी तेरा होणे लगा हू या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी नक्कीच अमनसाठी हे सुंदर असं गाणं आपण ऐकूयात. या गाण्याला एन्जॉय करूयात. तर मंडळी ऐकूयात तेरा होणे लगा हू हे सुंदर असं गाणं.

0: setting sun like a pearl upon the ocean. Come and feel me, come on, heal me.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आईशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00 स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामा आवरा, रेडिओचा आवाज 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: ಮೂಲ ನಾ ಶಿಕ್ವ ಮಹತ್ವ ಸಾಂಗಾ ಥೇಂ ಥೇಂ ಪಾಣಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಘರ ಸಾಠವಣ ಕರ ಜಲ ಸಂವರ್ಧನಾ ಸಾಠಿ ಪಾಉಲ್ ಉಚಲಾ ಆಜಚ ಮಿಳುನ್ ಸಗಳೆ ಶಪಥ ಘೇಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. पुस्तकाच्या पानांतून या शो मध्ये आज ऐकूया अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाच्या अभिवाचनाचा पुढचा भाग. या पुस्तकातील अभिमानाचे क्षण या प्रकरणाचं अभिवाचन ऐकूया श्रीमती उषा देशमुख यांच्या आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी.
1: अभिमानाचे क्षण, रंगभूमीवर वावर, साहित्य संमेलनात सहभाग. काल कळ्या, आज फुले झाल्या सगळ्या, कशा उमलल्या, कुणी हसवल्या, हसत बसल्या. वाटचाल चालूच असते, त्यामध्ये कोणी साथीला आलं की तेवढा वेळ बरं वाटतं. चालण्याचे कष्ट हलके होतात, उद्दिष्ट जवळ येऊ लागतं. दुःख, कष्ट आणि व्यथा विसरल्या जातात आणि आनंदकथा होतात. आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या वाटचालीत असे खूप प्रसंग आले. काही आम्ही पुढाकार घेतल्याने झाले, तर काहींनी आम्हाला सन्मानपूर्वक त्यांच्या साथीने घेतलं. स्वरानंदवन कार्यक्रमाचं 3 वेळा आयोजन, दिव्यांगांचं साहित्य संमेलन, नगरमध्ये झालेलं अखिल भारतीय नाट्य संमेलन, राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा, AWWA म्हणजे सैन्य दलातील जवान आणि अधिकारी यांच्या पत्नींची संघटना यांनी दिलेलं खास आमंत्रण, या सगळ्या क्षणांनी व्यक्तिशः मला, केंद्रातल्या दिव्यांगांना अपूर्व आनंद दिला. तो शब्दात पकडण्यापलीकडचा, चित्राच्या चौकटीत न मावणारा आणि रंगाच्या उधळणीपुढेही फिक्का पडणारा. प्रवास सुखकर करणारे टप्पे होते हे सगळे आमच्या वाटचालीतले. थोर समाजसेवक बाबा आमटे हे माझं श्रद्धास्थान. कॉलेजमध्ये शिकत असतानाच श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात आले. त्यांचे विचार, त्यांची तळमळ आणि त्यांच्या कविता या सगळ्यांचं गारूड अजूनही दूर झालेलं नाही. दिव्यांगांसाठी आकांक्षा पुनर्वसन केंद्रासारखा उपक्रम सुरू करण्यासाठी बाबांच्या असामान्य कार्यातून आणि सहवासातून मिळालेली प्रेरणाच उपयुक्त ठरली. ते ऋण मी मनापासून मानते. म्हणूनच डॉक्टर विकास आमटे यांच्या कल्पनेतून आकाराला आलेल्या स्वरानंदवन या कार्यक्रमाचं नगरमध्ये 3 वेळा आयोजन केलं. हा कार्यक्रम एकदमच वेगळा. आनंदवनातल्या 125 दिव्यांग कलाकारांचा अनोखा आविष्कार त्यामध्ये दिसतो, खिळवून ठेवतो तो श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना. त्याच्या आयोजनाच्या माध्यमातून मिळालेलं सर्व उत्पन्न आनंदवन संस्थेला सुपूर्त केलं. माझ्यासाठी ती होती बाबांसारख्या समाजसेवकाचं हे म्हणणं म्हणजे आकांक्षा केंद्राच्या शिरपेचातला तुरा असं मी मानते. आनंदवनात गेले होते तेव्हा बाबांच्या तोंडून त्यांच्या कविता सहज ऐकायला मिळायच्या. त्या ऐकताना एक वेगळी अनुभूती, प्रचिती येत असे. त्यातली या सीमांना मरण नाही ही तर माझी फार आवडती कविता. बाबांनी लिहिलंय, येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही, येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही, येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही, येथे भविष्य जन्मत आहे या सीमांना मरण नाही, या सीमांना मरण नाही. खरंच बाबांना अपेक्षित असलेले श्रमर्षीच आम्ही आकांक्षा केंद्राच्या माध्यमातून घडवत होतो, सुंदर भविष्य जन्म घेत होत. नगर इथे 2003 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ लेखक व रंगकर्मी मधुकर तोरडमल, प्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर आणि रंगकर्मी सुधाकर निसळ यांच्यासारखे दिग्गज संमेलनाची धुरा सांभाळत होते. रंगभूमीचा लळा लागलेली आणि नाटकावर मनापासून प्रेम करणारी एक कलाकार म्हणून मी संमेलनाच्या व्यवस्थापन समितीत सहभागी झाले. नगरमध्ये खूप वर्षानंतर संमेलन होत असल्याने नगरकर नाट्य कलावंतांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. एक दिवस मनात कल्पना चमकून गेली, आकांक्षा पुनर्वसन केंद्र

भागातल्या दिव्यांगांना या संमेलनाच्या रंगमंचावर एवढ्या नाट्यरसिकांसमोर आणि दिग्गज कलाकारांसमोर काही सादर करण्याची संधी मिळाली तर मनात आलं ते लगेच संयोजन समितीतल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलले. दैवयोग असा की तशी संधी मिळाली मला. संमेलनात दुसऱ्या दिवशी एका सत्रातली 30 मिनिटं आकांक्षा केंद्रासाठी देण्यात आली. त्यात एकांकिका सादर करायचं ठरवलं. केंद्राच्या माध्यमातून काम करताना अनेकांची दुःख वेदना समस्या जाणून घेत होते, तेच एकांकिकेतून मांडायचा निश्चय केला. त्याबाबत श्री सुधाकर निसळ यांच्याशी चर्चा केली. एकांकिकेचं स्क्रिप्ट मीच लिहावं असं ठरलं. आकांक्षा केंद्राचं ब्रीद आहे हात ना पसरू कधी, त्यावरच आधारित ही एकांकिका आणि तिचं नावही तेच. एकांकिकेची कल्पना सुचली खरी, पण ती प्रत्यक्षात आणताना खूप कष्ट घ्यावे लागले. कर्णबधीर, अंध, अस्थिव्यंग असे दिव्यांग कलाकार पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार होते. पदार्पण एवढ्या मोठ्या रंगमंचावर एकांकिका बसवताना या सगळ्यांची सांगड घालणं अवघड वाटलं आधी, पण प्रत्यक्ष सादर करताना व्यवस्थित जमून आलं. कारण त्या सगळ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कितीही मेहनत घेण्याची तयारी, त्यामुळे स्क्रिप्ट बऱ्यापैकी आकाराला आलं. यात काम करणाऱ्यांमध्ये महेश अंध, अजय अस्थिव्यंग, सोनिया रेशमा आणि अंबिका कर्णबधीर होत्या. या पाचही कलाकारांनी अपार कष्ट घेतले. संमेलनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मेला सकाळच्या सत्रात एकांकिका सादर केली. अंध गायक गुरु, कर्णबधीर असलेली त्याची सुंदर पत्नी, तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत अतिप्रसंग करणारा शिष्य, हा शिष्य मात्र सर्वसामान्य. त्याच्या तावडीतून गुरुपत्नीची सुटका करणारे अस्थिव्यंग शिष्य अशी ह्या एकांकिकेची सर्वसाधारण कथा होती. आपल्या पत्नीवर शिष्याकडूनच काय प्रसंग गुदरला हे कळल्यावर गायन शिक्षक दुःखाने टाहो फोडतो. ही भूमिका महेश करत होता. त्याला गाण्याचं अंग चांगल्यापैकी होतच. त्याने आपल्या टिपेच्या आवाजातून हे दुःख व्यक्त करताना असा काही टाहो फोडला की सारे प्रेक्षक सुन्न झाले. त्याचा आक्रोश जिवंत वाटला. कला आणि वास्तव जीवन याचा मेळ घालणारी ही एकांकिका मंत्रमुग्ध करती झाली. उपस्थित हजारो रसिकांनी उभं राहून आमच्या ह्या कलावंतांना मानवंदना दिली. ती आठवण आजही रोमांचित करते. आकांक्षा केंद्रातील बबलू बल्ला आणि गोरख यांनी चार्ली चॅपलिनच्या शोमधील धमाल विनोदी प्रसंग नाट्यरूपात सादर केले. हे दोघं कर्णबधीर, पण प्रेक्षकांना ते जाणवलं सुद्धा नाही. त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. आशिष क्षीरसागर अंध, पण सिंथेसायझरवर त्याची बोटं लिलया फिरत राहिली. त्यांनी सुंदर गाणी वाजवून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आकांक्षेची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच दिव्यांगांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली होती, तेही थेट अखिल भारतीय नाट्य संमेलनात. त्यांनी त्या संधीचं सोनं करून दाखवलं. एंट्रीमध्येच सर्वांना जिंकून घेतलं. असंख्य रसिकांनी ह्या कलाकारांचं कौतुक करत शाबासकीची थाप दिली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यासपीठावरून या सगळ्यांचं भरभरून कौतुक केलं. त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. हा खरंच भाग्ययोग. या नाट्यसंमेलनातून आम्हा सर्वांना उमेद मिळाली. आमचा उत्साह कितीतरी पटीने वाढला. त्यातून आम्हाला एक गोष्ट साधता आली आणि ती म्हणजे दिव्यांगांना रोजच्या जगण्यात काय किती आणि कशा समस्या येतात हे सर्वसामान्य लोकांपर्यंत कलेच्या माध्यमातून पोचवता आलं. एवढ्या मोठ्या संमेलनातून हा सामाजिक संदेश देण्यात दिव्यांग कलाकारांना यश मिळालं. वाचक आणि लेखक यांना एकत्र आणणारा उपक्रम म्हणजे साहित्य संमेलन. साहित्याच्या माध्यमातून दिव्यांगांविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने अपंग साहित्य चळवळ 1990 या वर्षापासून सुरू करण्यात आली.
दिव्यांगांच्या समस्या साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडत राहिलं तर समाजाचा दिव्यांगांकडे उपेक्षेने बघण्याचा दृष्टिकोन बदलायला वेळ लागणार नाही असा विचार त्यामागे होता. पुनर्वसन आणि रोजगार या त्यांच्या महत्वाच्या समस्या. त्याच्या मुळाशी कारण आहे ते जनजागृतीचा अभाव असणं. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन हे जनजागृती करण्याचं एक उत्तम प्रभावी माध्यम आहे. त्यात आपण सहभागी व्हायला हवं असं मला मनापासून वाटलं आणि तशी संधी पण मिळाली. आकांक्षा केंद्राने सन्मानित केलेले दिव्यांग गिरीश व भाग्यश्री मोरे संमेलनाच्या संयोजन समितीत होते. त्यांनी आम्हाला पुण्यात होणाऱ्या संमेलनाचं निमंत्रण पाठवलं. पुण्यात 22 आणि 23 फेब्रुवारी 2019 रोजी दिव्यांग साहित्य संमेलन झालं. त्यात आकांक्षा केंद्रातल्या दिव्यांग व्यक्ती उत्साहाने सहभागी झाल्या. इतर साहित्य संमेलनाप्रमाणेच या संमेलनाची सुरुवातही ग्रंथदिंडीने झाली. उद्घाटन मात्र वेगळ्या पद्धतीने झालं. साखळदंडाने बांधलेल्या खुर्चीचं कुलूप तोडण्यात आलं. दिव्यांगांच्या आकांक्षांनी नव्या क्षितिजाला आवाहन करावं हाच त्यामागचा हेतू. उद्घाटनाच्या समारंभानंतर संमेलनाच्या स्मरणिकेचं आणि दिव्यांग लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं. मला आणि केंद्रातल्या सगळ्यांना अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे त्यातले दोन कवी आमचे होते. अंधकवयित्री अश्विनी कुलट आणि अंधकवी महेश भागवत. सृष्टीच्या जीवनात हा अश्विनीचा कविता संग्रह. तिच्या कविता खूप काही सांगून जातात. प्रकाशाशिवाय अंधारातही जगण्यासारखं भरपूर काही असतं, खूप काही शोधता येतं हे तिच्या कविता वाचल्यावर समजतं. अंधारातील कितीतरी गोष्टी स्पर्शानी, सुवासानी आणि मनाला असलेल्या डोळ्यांनी ओळखता येतात असं तिची कविता सांगते. महेश भागवत यांनी जणू आत्मकथाच लिहिलेली. त्याच्या पुस्तकाचं नाव पांढरी काठी. खरं तर एरवी आत्मकथांमधून आत्मा गायब होतो आणि नुसताच मी दिसत राहतो. महेशची पांढरी काठी त्याला अपवाद ठरणारी. जीवनातली वेदना, करावा लागलेला संघर्ष त्यांनी कवितेतून रसाळपणे मांडलाय. अशा आमच्या दोन कवींच्या संग्रहाचं प्रकाशन साहित्य संमेलनात झालं ही आमच्यासाठी खूपच सन्मानाची गोष्ट झाली. या निमित्ताने भारताच्या अनेक प्रांतांमधील सुप्रसिद्ध दिव्यांग कवी आणि लेखक यांचा परिचय झाला, त्यांचे विचार ऐकता आले. खरं तर कल्पनाही केली नव्हती कधी, पण वी आर नॉट डिसेबल्ड यामुळे आकांक्षा पुनर्वसन केंद्रातल्या दिव्यांगांना एक वेगळाच अनुभव मिळाला. त्यातून सैन्य दलाशी आमचं नातं जुळून आलं. त्याला कारणीभूत ठरली नित्या हे दाक्षिणात्य तरुणी. तिचे पती अमोल देवर सैन्यात अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची नगर इथं बदली झाली. हे दाम्पत्य मुंबईहून इथे आलं. नित्याला सामाजिक कामाची आवड, काही करायची अगदी मनापासून इच्छा. त्यामुळेच नगरमध्ये आल्यावर इथे असं काम कुठे चालतं याचा तिने शोध घेतला. त्याच नादात एके दिवशी ती जानकीबाई आपटे कर्णबधीर शाळेत आली. तिथे तिला आकांक्षा पुनर्वसन केंद्राची माहिती मिळाली. आपला शोध पूर्ण झाला म्हणून खुश झाली ती. मग काय, एके दिवशी भर दुपारी नित्या पत्ता शोधत शोधत आकांक्षा केंद्रात पोहोचली सुद्धा. आल्यावर तिने केंद्रात चाललेलं काम पाहिलं. फार खुश झाली ती आणि आपल्याशी कायमचीच जोडली गेली. वेळ मिळेल तेव्हा ती इथे येऊन बसत असे, चालू असलेल्या कामात मदत करत असे. नित्या एकदा आमच्याबरोबर नॉट डिसेबल्ड या कार्यक्रमासाठी शाळेत आली. तिला ही संकल्पना फारच आवडली. तिने ठरवलं AWWA संघटनेसाठी हा कार्यक्रम करायचा. ही संघटना म्हणजे आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशन. हुतात्मा, वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी सतत कार्यरत असलेली ही संघटना. AWWA म्हणजे आशा, विश्वास आणि आस्था. संघटनेमध्ये सर्व जवान आणि अधिकारी यांच्या पत्नी सहभागी असतात.
हुतात्मा सैनिकांच्या पत्नी आणि त्यांची मुलं यांना मदत करणं हाच संघटनेचा

गोकुळ उद्देश. वीर जवानांच्या पत्नीला भावनिक आणि आर्थिक पाठबळ देणं हे मुख्य काम. त्या महिलांना पुन्हा समाजात वावरता यावं, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता याव्यात, यासाठी संघटना अनेक छोटे मोठे प्रकल्प आखते. नित्याने एकदा मनावर घेतलं आणि पाठपुरावा सुरू केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तिने आकांक्षा केंद्र, त्यामार्फत चालणारं काम याची सविस्तर माहिती दिली. आपल्या छोट्याशा कार्यक्रमाबद्दलही ती भरभरून बोलली. कार्यक्रमाला परवानगी मिळायची होती त्याआधी कर्नल सुब्रमण्यम व त्यांच्या पत्नी आकांक्षा पुनर्वसन केंद्राला भेट देण्यासाठी आले. केंद्रातलं सगळं कामकाज पाहिलं आणि ते दोघंही भारावून गेले. एक दिवस आकांक्षा केंद्राला नॉट डिसेबल्ड डिफरेंटली एबल्ड हा कार्यक्रम सादर करायसाठी AWWA संघटनेचं रितसर आणि शानदार निमंत्रण आलं. आम्हाला नेण्यासाठी खास सैन्य दलाची बस आली. नेमका त्या दिवशी तुफान पाऊस चालू होता. अशा भर पावसात आम्ही त्या खास आराम बसमधून कार्यक्रमस्थळी गेलो. एवढा धोधो पाऊस कोसळत असूनही तिथे कार्यक्रमासाठी सर्व जवान, अनेक वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या पत्नी हे सारे उपस्थित होते. नित्याही त्यात होतीच. आमच्या स्वागतासाठी म्हणून सारे उभे राहिले होते. कुणीही खुर्चीवर बसलेलं नव्हतं. आम्ही भिजू नये म्हणून खास छत्र्यांची आणि व्हील चेअरची सोय त्यांनी केली होती. आमच्यापैकी काही दिव्यांग तर काही अंध होते. जवान मदतीसाठी पुढे सरसावले. ज्यांना चालता येत नव्हतं त्यांना त्यांनी उचलून आणून खुर्चीवर बसवलं, अंधांना हात धरून नेलं. हे असं स्वागत, ही आस्था आणि ही आपुलकी, आम्ही सगळे भारावून गेलो. स्वाभाविकच होतं ना ते. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आमचं स्वागत झालं. कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्वागतगीताने झाली. दिव्यांग समाजाचाच घटक आहेत. त्यांच्या अडीअडचणींबद्दल, त्यांच्या अपेक्षांबद्दल समाजात जनजागृती व्हायलाच हवी हे मांडणं ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता. AWWA संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपंगत्व कशामुळे येतं, त्याचे प्रकार किती आणि कोणते, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत, ह्या आणि अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर माहितीपूर्ण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं होतं. उपस्थितांना त्यातून अतिशय तपशीलवार सुंदर माहिती देण्यात आली. त्यानंतर संस्थेतल्या सर्व दिव्यांगांनी नॉट डिसेबल्ड बट डिफरंटली एबल्ड हा कार्यक्रम सादर केला. उपस्थित अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना तो एवढा आवडला की सर्वांनी उभं राहून दाद दिली. स्टँडिंग ओवेशन. आपल्या टीममधल्या काहींनी सर्वांच्या मनोरंजनासाठी देशभक्तीपर गाणी सादर केली. बासरीवादन, सिंथेसायझरवर गाणी वाजवणं, कविता, हे सगळं जवानांना फार आवडलं. त्यांनी अतिशय मनापासून कौतुक केलं. सगळ्यात शेवटी आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या कामाची ओळख करून देणारी एक ध्वनिचित्रफीत दाखवली. सर्व दिव्यांगांची ओळख करून दिली. आपल्या सादरीकरणानंतर AWWA संघटनेतर्फे आकांक्षा केंद्राला 20 डेस्क भेट देण्यात आले. दिव्यांगांना काम करताना सोयीचे होतील अशा पद्धतीचे हे टिकाऊ डेस्क म्हणजे आपल्या केंद्रातल्या दिव्यांगांसाठीची कायमस्वरूपी आणि उपयुक्त भेट होती. सैनिकांसमोर जायचं म्हणून आधी काहींना थोडी भीती वाटत होती, पण तिथल्या आपलेपणाच्या वातावरणामुळे सगळ्याच दिव्यांगांनी कार्यक्रमाचा

स्वरूपी आणि उपयुक्त भेट होती. सैनिकांसमोर जायचं म्हणून आधी काहींना थोडी भीती वाटत होती, पण तिथल्या आपलेपणाच्या वातावरणामुळे सगळ्याच दिव्यांगांनी कार्यक्रमाचा

आकांक्षा पुनर्वसन केंद्राने सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारलं. अंधत्वावर मात करत बुद्धिबळासारख्या खेळात प्रावीण्य मिळवणं सोपं नाही. त्यांच्यासाठी वेगळे बोर्ड आणि प्यादी असतात, कॉम्प्युटराइज्ड सेन्सर असतात, मूल्यमापन करणारी आधुनिक यंत्रणाही असते. या सगळ्याचं भान ठेवत शांत चित्तानी बुद्धिबळाच्या पटावर लीलया चाली चालणारे खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांची जिद्द वाखाणण्याजोगीच आहे असं स्पर्धा पाहताना जाणवलं. या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं याच उद्देशाने आकांक्षा केंद्राने राष्ट्रीय स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलं. भारतातील विविध राज्यातून 200 अंध खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा 2 दिवस चालली. त्यासाठी आलेले जागतिक बुद्धिबळ संघटनेचे मुंबईचे आणि दिल्लीचे प्रतिनिधी शिस्तबद्ध, काटेकोरपणाने पण तरीही आपुलकीने सर्व स्पर्धकांना सूचना देत जातीने व्यवस्था पाहत होते. एकूण 30 टेबलांवर रंगलेले डाव आणि त्यात रममाण झालेले बुद्धिबळपटू पाहणं हा अविस्मरणीय अनुभव होता. विजेत्यांना भरघोस रकमेची पारितोषिकं देण्यात आली. याचा परिणाम असा झाला की नगरमधले अनेक दिव्यांग खेळाडू बुद्धिबळ शिकण्यासाठी पुढे आले. त्यांच्यासाठी दर रविवारी आकांक्षा केंद्रामध्ये प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. नगरमधील राष्ट्रीय कीर्तीचे बुद्धिबळपटू श्री सतीश शाह यांनी स्वयंस्फूर्तीने आणि आनंदाने अंधांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा उपेक्षित दृष्टिकोन बदलणं, दिव्यांगांना आत्मविश्वास देणं यासाठी आकांक्षा केंद्राने राबवलेला यशस्वी उपक्रम म्हणजे नॉट डिसेबल्ड डिफरेंटली एबल्ड. प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालयं, इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आम्ही अशा 300 कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. प्रत्येक ठिकाणी हरेक वेळी मिळालेली दाद आणि प्रतिसाद ऊर्जा देणारा, आम्हा सगळ्यांचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला. काय होता हा कार्यक्रम नेमका? कर्णबधीर अंध अस्थिव्यंग व्यक्ती स्वतःच स्वतःची ओळख करून देत, उपस्थित प्रेक्षकांशी श्रोत्यांशी संवाद साधत, आम्ही कसं शिकतो, कोणची साधनं वापरतो याचं प्रात्यक्षिक ते दाखवत, अंध राजू याचं बासरीवादन, कर्णबधिरांची नाटुकली, आकांक्षा केंद्रात तयार होणाऱ्या कागदी वस्तूंची चित्रकार सोनिया ज्वाला हिने दाखवलेली प्रात्यक्षिकं, अंध अश्विनी हिचं सुंदर कविता वाचन, सिंथेसायझरवर गाणी इत्यादी बघताना आणि आपल्याला डोळे, कान, हात, पाय आणि धडधाकट शरीर दिलंय हे भाग्य आहे याची त्यांना जाणीव होई. नगरमधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आकांक्षा केंद्रांनी असे बरेच कार्यक्रम घेतले. व्यंग असूनही ह्या व्यक्ती चालतात कसं, शिकतात कसं याची प्रात्यक्षिकं त्यात आमचे दिव्यांग दाखवत असत. कर्णबधीर खाणाखुणांच्या भाषेतून संवाद कसा साधतात हेही मुलांपुढे सादर केलं जात असे. अंधांसाठी असलेली ब्रेल लिपी कशी आहे, तिच्यामुळे त्यांना कसं वाचता येतं याचीही सप्रयोग

0: दिव्यांग व्यक्ती पुढे जाण्यासाठी किती जिद्दीने प्रयत्न करतात याचं चित्र या कार्यक्रमांमधून स्पष्ट दिसायचं. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने कव्हर याचा तिथे छोटासा स्टॉल लावला जाई. त्यातील प्रत्येक वस्तूची किंमत फक्त 10 रुपये. मुलं आनंदाने खरेदी करत. या छोट्या ग्राहकांमुळे आकांक्षा केंद्राची चांगलीच विक्री व्हायची. कितीतरी शाळांमध्ये आम्ही जाऊन आलो. प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर त्यातून आम्हाला नव्यानी ऊर्जा मिळायची. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून आपण योग्य वाटेने चालतो याची पुन्हा एकदा खात्री पटायची. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आकांक्षा पुनर्वसन केंद्र या माध्यमातून पोचलं. त्यातून केंद्राच्या कामाची वेगळी ओळख निर्माण झाली. या कार्यक्रमाचं हे मोठं यश होतं असं मला वाटतं. ही प्रात्यक्षिकं सादर करण्यातून दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासही मदत झाली. महत्वाचं म्हणजे शाळकरी वयातील मुलांवर वेगळा संस्कार झाला. हे दिव्यांग आपल्यासारखेच आहेत आणि परिस्थितीला हरवून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याबद्दल आपल्या मनात आपलेपणा असला पाहिजे. हा संस्कार त्यांच्यामध्ये रुजणं मला फार महत्वाचं वाटतं.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानांतून या शो मध्ये आपण ऐकलत बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकातील अभिमानाचे क्षण या प्रकरणाचं अभिवाचन. अभिवाचक स्वर होता श्रीमती उषा देशमुख यांचा. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानांतून या शो मध्ये. तोपर्यंत नमस्कार.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव हेमचंद्र इंगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत लेखक, कवी, पटकथाकार, नाटककार, वक्ते आणि खूप चांगले सूत्रसंचालक, भिंगार शहरामध्ये वास्तव्यास असणारे सुनील वनाजी राऊत आज आपल्या सोबत आहे. आणि त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल, साहित्य क्षेत्राबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. तर सर, लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये, या स्टुडिओमध्ये खूप मनापासून तुमचं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला खूप अविस्मरणीय काळ असतो तो म्हणजे बालपणीचा. आपण आपले बालपणीचे दिवस कधीच विसरू शकत नाही. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: माझं बालपण भिंगारमध्ये गेलं आणि अत्यंत छानशा वातावरणामध्ये गेलं. मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, अशा ह्या वातावरणामध्ये भजनाचे स्वर ऐकू यायचे आणि तेवढे असं वाटायचं की आपण पण लिहावं काही, वाचन करावं, अशा पद्धतीने अत्यंत छान अशा वातावरणामध्ये बालपण गेलेलं आहे.
1: नक्कीच. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये ना शाळेचा वाटा खूप मोठा असतो. आपण जे शालेय शिक्षण घेतो, जे आपले शाळेचे दिवस असतात, जे आपल्याला शिकवणारे गुरु शिक्षक असतात, ते कायम आपल्या स्मरणात राहतात. तुमचे सुद्धा हे दिवस स्मरणात आहेत का?
2: हो आहेत ना. भिंगार कॅन्टोनमेंट शाळा, या ठिकाणी माझं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यावेळीचे जे शिक्षक त्यांना, त्यावेळी आम्ही बाई, आता मॅडम म्हटले जातं, पूर्वी बाई म्हटले जायचं. वाळुंजकर बाई, सुमनबाई, कुडाळकर गुरुजी, लोंढे गुरुजी, हे अशी नावं मला आजही आठवतात. आणि त्यांनी म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने अक्षर गिरवण्यापासून तर वाक्य तयार करणं वगैरे वगैरे असं पुढचं, म्हणजे पहिली ते चौथीपर्यंतच्या त्या वाळुंजकर बाई मला वर्गशिक्षिका होत्या आणि अगदी स्वतःच्या मुलावर प्रेम करावं अशा पद्धतीने त्यांनी आमच्या त्या वर्गातल्या सगळ्या मुलांवर मनापासून प्रेम केलं, खूप काही छान असं शिकवलं की ती शिदोरी आजही आम्हाला पुढच्या आयुष्यातही उपयोगी पडली आणि ह्यापुढेही नक्कीच ती शिदोरी आम्हाला उपयोगी पडणार आहे.
1: नक्कीच. शाळेत असताना आपण कसे होतो हे फक्त आपल्यालाच माहिती असतं आणि आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा शिक्षकांना. तुम्ही कसे होतात?
2: मला जास्तीत जास्त म्हणजे अभ्यास करायला जास्त आवडायचं. वर्गात बाई सांगायच्या, एक 5 मिनिटात ऑफिसमध्ये जाऊन येते, तो मुलांवर लक्ष ठेव, आणि मुलं दंगा करायचे तर त्यावेळी मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करायचो. पण त्यावेळी ते लहान मुलं, म्हणजे मी अर्थात मी सुद्धा, त्यावेळी ते मुलं ऐकत नव्हते आणि दंगा चालूच राहायचा. मग बाई आल्या की सगळा वर्ग शांत व्हायचा आणि मग त्या ज्या विषय असतील त्या आम्हाला त्यांच्या पद्धतीने पण अत्यंत छान प्रकारे समजून सांगायच्या. आणि त्यावेळी शेवटचा तास, म्हणजे साधारण एक पाऊण तास किंवा एक तासाचा वेळ असा खेळासाठी असायचा. मग ते आईचं पत्र हरवलं असेल, लंगडी असेल, शिवना पाणी, असे जे खेळ होते हे त्यावेळी खेळल्यामुळं खेळाची सुद्धा आवड त्यामुळं निर्माण झाली. आणि मग मी ज्यावेळी नोकरी लागलो त्यावेळी मग मी टेबल टेनिस आणि कॅरम हे जवळपास 20-22 वर्ष मी हे दोन खेळ खेळलो कारण की ती आवड त्यावेळी निर्माण झाली बालपणामध्ये.
1: नक्कीच. 10वीनंतर पुढे काय हा प्रश्न अनेकांना आजही पडतो आणि त्याही काळामध्ये तुम्हालाही पडला असेल. 10वीनंतर करिअरच्या वाटा कशा शोधायच्या किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं हे त्यावेळी कसं ठरवलं?
2: 10वीला मला 75% गुण मिळाले आणि तेवढे असं एक त्यावेळेचं समज हे आज लक्षात येतं की 70% पुढे तेवढे मार्क पाडले की साधारण तो जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल तो साधारणतः विज्ञान शाखेलाच प्रवेश घ्यायचा. परंतु आपलं शिक्षण हे पूर्ण मराठी माध्यमातून झालेलं आणि तिकडं म्हणजे सायन्स साईड, म्हणजे विज्ञान शाखेला गेल्यानंतर ते संपूर्ण शिक्षण हे इंग्लिश माध्यमातून, त्यामुळं मग ते तसं मला अवघड गेलं ते 11वी सायन्सला गेल्यानंतर. मग मी परत 11वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, म्हणजे 1 वर्ष माझं वाया गेलं. पण त्याचा पश्चाताप आज होत नाही कारण की त्या 11वी कॉमर्सला आल्यानंतर मी पुढं मग एम कॉमपर्यंत शिक्षण, बीकॉम पूर्ण केलं आणि एम कॉमला असताना मग नोकरी लागली. म्हणजे ते 1 वर्ष जरी वाया गेलं पण ते चांगल्या अर्थाने त्याचा उपयोग मग पुढच्या आयुष्यामध्ये करता आला. म्हणजे मग त्या दरम्यान मला टायपिंग शिकता आलं, मराठी, इंग्लिश, हिंदी, त्याचा उपयोग मग आजही होतोय.
1: नक्कीच. तुमच्या लेखन प्रवासाला किंवा पहिल्या लिखाणाला कधी सुरुवात झाली?
2: शालेय पुस्तक वाचताना असं त्यावेळी पण सांगितलं जायचं की तुम्ही अवांतर वाचन करत जा, मग आपल्याच्या जेवढं शक्य होईल ते आपण करायचो. मग त्याच दरम्यान वाचन करताना असं लक्षात आलं की आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. तर मग 1984 साली पहिली कविता लिहिली आणि असं करता करता 1989 साली पहिली लघुकथा लिहिली. वाचन करत राहिलो, वाचनामुळं खूप फायदे आहेत. म्हणजे जसं की ज्ञानवर्धन होतं, विचारांच्या कक्षा रुंदावतात, शब्दांचा संग्रह वाढतो, शास्त्रज्ञ, विचारवंत, राष्ट्रमाता, राष्ट्रपुरुष हे कसे घडले हे आपल्याला त्यांच्याविषयीची पुस्तक वाचल्यावर माहिती होतं. म्हणजे असंख्य वाचनाचे फायदे आहेत. मग वाचन करता करता आपण जर त्याचं मनन करायला लागलो तर मग असं मनापासून वाटतं की आपण लिहिलं पाहिजे, कारण की आपल्याकडे शब्दसंग्रह असतो, आपल्याकडं ज्ञान माहिती आपण मिळवलेली असती, त्याचा उपयोग होतो. आणि मग आपण जे लिहितो ते आपल्या मित्रमैत्रिणींना वाचायला दिलं आणि त्यांनी सांगितलं की अरे ह्या ठिकाणी असं पाहिजे, मग त्या पद्धतीने आपण दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादा आपला मित्र म्हणतो की नाही हे मला आवडलंय, मग आपण त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करतो. किंवा त्यांची जी कौतुकाची थाप असते, शाबासकीची थाप असते की तू लिहित राहा, आणि मग त्यामुळे आपण लिहित होत, आपला हात लिहिता होतो. आणि मग आपण त्या पद्धतीने मग आजही लिहितोय आणि ह्यापुढेही लिहिणार आहे. म्हणजे साधारण ॲव्हरेज असं एक साधारण काढलं तर जवळ 38 ते 39 वर्ष आले आपण मी लेखन करतोय, वाचन करतोय, मनन करतोय आणि चिंतन करतोय.
3: नक्कीच. कविता सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत, लघुकथांचा सुद्धा उल्लेख केला. कविता लिहिणं, लेख लिहिणं आणि लघुकथा लिहिणं यामध्ये काय फरक आहे?
2: मला कवितेचं माध्यम जास्त आवडतं, कारण की कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला तो आशय पोहोच करता येतो. आणि लेख एक जो विषय आहे मग त्याचा आवाका किती आहे त्या विषयाचा, त्यानुसार मग ते शब्दसंख्या, समजा 500 शब्दांचा, 1000 शब्दांचा, 700 शब्दांचा असं करता येतो. आणि लघुकथाही त्याच पद्धतीने 1000 शब्दांपर्यंत मांडता येते, 2000 शब्दांपर्यंत मांडता येते. आपल्याला त्यातल्या त्यात मला ताकदीचं माध्यम ते कविता वाटली. की अत्यंत म्हणजे एखादी 1000 शब्दांची कथा जी काम करते ती एखादी कविता करते. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी झाड वृक्ष असं म्हटलं जातं, पण मला वाचन करताना लक्षात आलं की झाडं आपल्याला प्राणवायू देतात, मग मी प्राणवायू दाता अशी ती कविता लिहिली. देतो तुम्हाला पानं फुलं फळं, देतो तुम्हाला पानं फुलं फळं, प्राणवायू सावली औषधी वनस्पती, मनुष्य जीवनात महत्वाची सुसंगती. कुऱ्हाड मारून माझ्या अंगावर, झाड काय म्हणते, कुऱ्हाड मारून माझ्या अंगावर का थांबवता माझी तुमची प्रगती. ओळखून आहात तुम्ही निसर्गाची महती, ओळखून आहात तुम्ही निसर्गाची महती. झाड आपल्याला विनंती करते, लावणी मला, लावणी मला मायेनं द्या खत पाणी, झाडे लावा झाडे जागवा, सांगा प्रत्येकाच्या कानोकानी. यातल्या शेवटचे दोन ओळी, हिरवा शालू पांघरू दे धरणी मातेला, हिरवा शालू पांघरू दे धरणी मातेला, मी आहेच कायमच तुमच्या सोबतीला.
3: नक्कीच. अनेक साहित्यकृती लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न केला, इतक्या वर्षापासून तुम्ही लिहित आहात, कोणती कृती किंवा कोणतं लेखन तुमच्या खूप जवळचं आहे?
2: ह्यामध्ये मला रहस्यकथा लिहायला फार म्हणजे छान वाटतं मला. त्यामध्ये काय होतं, आपला मेंदू कार्यरत राहतो. मी 31 डिसेंबर नावाची कथा लिहिली जी आपल्या महाराष्ट्राचे वाचक प्रिय रहस्यकथा लेखक सुहासजी शिरवळकर यांना सुद्धा ती कथा आवडली होती. 31 डिसेंबर साजरा करायचं म्हणलं की तरुण पिढी काय करते की हॉटेलला जाणार, त्यांच्या पद्धतीने ते 31 डिसेंबर साजरा करतात. तर असाच माझ्या कथेतला 31 डिसेंबर 5 मित्र साजरा करतात आणि त्याच रात्री एकाचा खून होतो. मग त्या दरम्यान जे काही घडतंय, मग तो कॉलेजमध्ये असतो, तो ड्रग्सचं हे करत असतो, एका मुलीवर प्रेम असतं, वडिलांशी वाद घालत असतो, या असे वेगवेगळे जे त्यांचं जे कॉलेजचं क्रिकेट स्पर्धा झालेली असती त्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये त्यांचं भांडण झालेलं असतं. म्हणजे असे जवळजवळ 7 ते 8 सस्पेक्ट जे संशयित आहेत ते असे त्यामध्ये आहेत. आणि ती कथा त्यामुळे सुहास शिरवळकरना आवडली होती. आणि आजपर्यंत मी ज्यांना ती कथा वाचायला दिली, रहस्यकथा मर्डर मिस्ट्री, त्यातले कोणीही खुनी ओळखू शकले नाही. त्यामुळे असं मला मनापासून वाटतं की त्या कथेवर चित्रपट व्हावा, असे पूर्ण लांबी जी अशी ती कथा आहे.
3: नक्कीच. तुमच्या ऑडिओ बुकची सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झालेली आहे आणि हा एक अनुभव तुमच्यासाठी नक्कीच लक्षात राहण्यासारखा आहे. तर ही नोंद कशी झाली?
2: ह्यामध्ये ज्यावेळी मी अशा इतर लोकांचे ऑडिओज ऐकायचो त्यावेळी मलाही वाटायचं की आपल्याकडे भरपूर लेखन केलेलं, म्हणजे साधारण 2018 सालची ही गोष्ट आहे, आणि त्यावेळी मला वाटलं की आपण आपलं तर साहित्य घेऊ त्यामध्ये, म्हणजे कविता असेल, लेख असतील, कथा असतील, लघुकथा असतील, हे घेऊया, पण ह्यासोबतच नगर जिल्ह्यात, नगर शहरामध्ये जे जे लेखक, कवी, म्हणजे साहित्यिक आहेत त्यांच्याही त्या साहित्याचा त्यामध्ये समावेश करू. मग सदानंदजी भनगे सर असतील, आणखी आमचे जे मित्र लिहितात, बाळासाहेब देशमुख वगैरे, निलेश माले, ह्या सगळ्यांना मी सांगितलं की आपण असं असं करूया, म्हणजे ह्या पद्धतीने मला असं वाटतं करावं. तर मग अनेकांचे त्यामध्ये कथा, कविता, विनोदी कथा असे लेख यांचं त्यामध्ये घेतलं. आणि ऑडिओ बुकचं त्या वैशिष्ट्य म्हणजे मी आदू नाव का दिलं, तर आ म्हणजे आनंद आणि दू म्हणजे दुःख, म्हणजे असं त्याचं आदू हे मिश्रण, त्याचं संक्षिप्त नाव तयार केलं की ज्यामध्ये आनंद देणाऱ्याही कथा आहेत, आनंद देणाऱ्याही कविता आहेत, तसे दुःखे स्वरातल्या किंवा त्यातून तुम्हाला काही मिळेल, दुःखसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवत असतं. मग त्या पद्धतीने ते केलं. ह्यामध्ये मला दीपक हारके म्हणणे आपले खूप, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बक्षीस वगैरे मिळालेले आहेत, त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळी. त्यामध्ये वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन येथे त्या ऑडिओ बुकची नोंद झाली. त्याचप्रमाणे रुपेश पसपूल म्हणून आपले भिंगरचे कलाकार आहेत, त्यांनीही त्यावेळी मला ऑडिओ बनवण्यासाठी खूप सहकार्य केलं. त्याच्यामध्ये मग जवळपास 200 पेक्षा अधिक साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि सेलिब्रिटी यांचे आवाज मी त्यासाठी घेतलेले आहेत.
3: बरं, नक्कीच. एखादं नाटक लिहित असताना आणि ते रंगमंचावर तेच नाटक जेव्हा सादर होतं, यामधला फरक किंवा लिहिताना घ्यावयाची काळजी किंवा कशा पद्धतीचं लेखन नाटकाचं असावं असं तुम्हाला वाटतं?
2: नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला विषय असा वाटतो, कारण विषय तुम्ही काय निवडता त्याच्यावर त्याचं पात्र आणि लेखनाचं किती प्रवेश होतील ही संख्या अवलंबून आहे. आता आपण सध्याच्या याच्यावर जर घ्यायचं म्हटलं तर महिलांविषयक जर घेतलं आपण लिहायला, तर मग महिलांच्या आवडीनिवडी, त्यानंतर त्यांचे स्वभाव विशेष किंवा त्यांचं समाजातलं स्थान, कारण की आज ती आहे म्हणून आपण आहोत, म्हणजेच आपल्याला तिच्यामुळं हा जन्म लाभला, मग तिच्या ह्या ऋणातून आपण कोणीही उतरे होऊ शकत नाही. मग महिलांविषयक जर नाटक लिहायचं तर मग त्या पद्धतीने आपण विचार करणं आवश्यक आहे. महिलांना असणाऱ्या समस्या, समजा नोकरी करणारी महिला असेल तर मग तिला घरातलं सगळं सांभाळून, घरातलं काम सांभाळून ऑफिसमध्ये जाणं, तिथं काम करणं, परत संध्याकाळी घरी येणं, पुन्हा घरातलं काम करणं, म्हणजे ही जी ओढा ताण आहे ही आपल्याला योग्य प्रकारे मांडता आली पाहिजे. किंवा गृहिणी आहे, गृहिणी जरी असली तरी ती पूर्णवेळ घरामधले सर्व कामं करणं, सर्वांचं जे पाहिजे नको पाहिजे किंवा असं ज्या पद्धतीनं आहे ना, सर्वांची ती काळजी घेते, आरोग्याची, त्यांच्या मनाची, सर्व प्रकारे ती काळजी घेते. आणि गृहिणी जरी असली तरी तिला दिवसभर भरपूर काम असतं. मग त्या पद्धतीने सुद्धा आपण व्यक्त होऊ शकतो, विचार करू शकतो. आणि मग दोन्हींच्या मिळून जर लिहायचं झालं तर गृहिणी आणि नोकरदार महिला, तर मग ह्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता ही नोकरी करते म्हणून हिला पगार मिळतो, ही गृहिणी आहे परंतु हिला असं गृहित धरलं जातं, तसं न करता आपण जेवढी पूर्ण दिवसभर घरात थांबतो आणि तिचं श्रमाचं आपण जवळून पाहतो, तिचे श्रम, तेवढे आपल्याला लक्षात येतं की तिच्या भूमिकेत जाऊन पण आपण विचार केला पाहिजे, तिलाही आरामाची आवश्यकता आहे किंवा तिलाही चेंज म्हणून बाहेर घेऊन जाणं, बाकीच्या गोष्टी, तिची आवड निवड, छंद जोपासणं ही त्या घरातल्या पुरुषाची, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते. मग ह्या दोन पद्धतीने जेवढे आपण विचार करतो की तिची धावपळ होती आणि ही गृहिणी असून हिलाही हिचं मन आवड जोपासण्यासाठी तिला वेळ मिळत नाहीये किंवा नोकरी करताना तिची ओढाता नव्हते, मग जेवढी हा विचार मनात येतो त्या पद्धतीने मग आपण व्यक्त व्हायला सुरुवात करतो. म्हणजे तो विषय महत्वाचा आहे, महिला हा फक्त विषय घेतला तर मग त्या पद्धतीने आपण व्यक्त होण्यासाठी कोणती कोणती माध्यमे वापरू शकतो त्याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. मग दोन्हींचा समतोल काय घेता येईल की बाबा दोघींची आवड निवड आपल्याला जपणं, त्यांचे छंद जपणं, त्यांची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्या पद्धतीने आपण एक एक प्रवेश त्यामध्ये वाढवू शकतो. मग गृहिणी, नोकरदार यांच्यामधले, ह्यांच्या ह्या जर शेजारी शेजारी राहिल्या असतील तर मग त्यांना एकमेकींविषयी काय वाटतं? नोकरीवाल्याला वाटतं की बाबा नाही ही घरात ही फार छान आहे, आणि नोकरीला वाटतं नाही मी नोकरी करायला पाहिजे. म्हणजे दोघींच्या मनामध्ये एकमेकींविषयी जी भावना आहे ती आपण पुढं मांडत जातो.
3: नक्कीच. अनेक शॉर्ट फिल्म्सचं सुद्धा लेखन तुम्ही केलेलं आहे आणि ती आहे म्हणून या शॉर्ट फिल्मला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं चित्रपट अभिनेते मकरन अनासपुरे यांच्या हस्ते बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. तर ही शॉर्ट फिल्म काय होती, कारण अनेक वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये सुद्धा ही उतरली होती, तर ही शॉर्ट फिल्म काय आहे ती आहे म्हणून?
2: मी आधी सांगितलं की ती आहे म्हणून आपण आहोत हाच मुख्य धागा आहे त्यातला. मग एक कॉलेजचे दोन मुलं आणि दोन मुली ह्यांना घेऊन अवघ्या काही तासांमध्ये आपल्या भिंगारच्या नाट्यकलावंत विद्याताई जोशी यांनी दिग्दर्शन केलं आणि त्या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. ह्यामागचा उद्देश असा की एखादी मुलगी चालली आणि मुलं जर काही बसलेले असतील तर तिला म्हणजे छेडछाडच्या पद्धतीने म्हणूया किंवा टॉन्ट मारला जातो, परंतु हा विचार केला जात नाही जो टॉन्ट मारतो त्यांनी की त्याऐवजी जर माझी बहीण असती तर मला कसं वाटला, मला कसं वाटलं असतं, ती पण कोणाची तरी बहीण आहे, ती कोणाची तरी मुलगी आहे, ह्या पद्धतीने विचार करायला लावण्यासाठी त्या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. किंवा तुम्ही महिलांना महिलांचा म्हणजे आदर करा, महिलांविषयी सहानुभूती असू द्या तुमच्या मनामध्ये, महिलांच्या जागी जाऊन विचार करा. समजा तू तुला जर मुलीचा जन्म असता तू त्या ठिकाणी असता तर मग तुला कसं वाटलं असतं, म्हणजे महिलांचा आदर करा हे सांगण्यासाठी त्या शॉर्ट फिल्मची निर्मिती केलेली आहे. आणि त्यामध्ये मग ट्विस्ट देता आला, ट्विस्ट दिल्यामुळं त्याच्यातली रंजकता वाढली किंवा नेमकं काय अशा पद्धतीने. आणि मग त्यामध्ये मग आपण राजमाता जिजाऊंचं उदाहरण घेतलं, सावित्रीबाई फुलेंचं नामोल्लेख केला, APJ अब्दुल कलामांच्या आईचाही नामोल्लेख करता आला, की ह्या सगळ्या मातांनी ह्यांच्यावर सुसंस्कार केले, ह्यांना चांगलं घडवलं, म्हणून आज ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आपण स्वराज्य अनुभवतो आहोत, APJ अब्दुल कलामांमुळं जे मिसाईल मॅन आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती होती त्यांचाही इतिहास किंवा त्यांचंही वाचन या निमित्ताने करणं. APJचं लाँग फॉर्म काय, हा बऱ्याच लोकांना त्यांचा लॉंग फॉर्म माहीत नाही, ए फॉर अबुल पाकीर जैनुलुब्दीन. त्यामधलं विशेष काय, अबुल हे त्यांचे पंजोबा, पाकीर हे त्यांचे आजोबा आणि जैनुलुब्दीन हे त्यांचे वडील. हे केव्हा कळतं, जेवढे आपण वाचन करतो त्यावेळी. शॉर्ट फिल्ममध्ये आणखीन माझी सृष्टी नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. आता मी एक तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुम्ही आता डोळे बंद करा आणि डोळे बंद अवस्थेत तुम्ही तुमच्या घरी जाऊन दाखवा, नाही शक्य होणार का, आपण डोळस आहोत. पण ज्यावेळी तुम्हाला जर अंधाच्या भूमिकेत जायचं असेल तर तुम्हाला ती सृष्टी शॉर्ट फिल्म पाहणं गरजेचं आहे. आणि हाच धागा मी त्यामध्ये पण वापरलेला आहे की ज्यावेळी तुम्ही त्या भूमिकेत जाता, त्या पात्रामध्ये जाता, त्याचे अनुभव तुम्हाला कळू द्या. त्याला किती त्रास होतोय हे जग तो पाहू शकत नाहीये, त्याला किती त्रास होतोय, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट फिल्म मी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये माणूस नावाची एक शॉर्ट फिल्म लिहिली की तुम्ही एका घरामध्ये विद्यार्थी अभ्यासाला एकत्र येतात आणि मग त्या घरातले जे कर्ता पुरुष येतो त्या ठिकाणी येतो, तो त्यालाही पुस्तक वाचण्याची आवड असते, तो पुस्तक वाचतो आणि काही वेळानंतर मुलं असे बोलायला लागतात, तेवढी तो एक प्रश्न विचारतो की मुलांनो तुम्ही मोठेपणी कोण होणार आहात. मग प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने, म्हणजे कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी अमुक तमुक, प्रत्येक त्याच्या पद्धतीने जे ठरवलं ते सांगतो. पण तो जो नायक आहे त्या शॉर्ट फिल्मचा तो सांगतो की सर्वात आधी तुम्ही चांगले माणूस व्हा, की जेवढी तुम्ही चांगले माणूस व्हाल त्यावेळी तुम्हाला एकमेकांविषयीची, म्हणजे आपण काय म्हणतो की आपला जन्म मनुष्याचा आहे, तर मग माणूस म्हणून आपण जोपर्यंत एकमेकांकडे पाहत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही, मग ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
3: नक्कीच. त्याचबरोबर वर्तमानपत्रातून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही लेख लिहित आहे. नाटकाबद्दल आपण बोललो, आपण शॉर्ट फिल्मच्या लेखनाबद्दल, कवितेबद्दल बोललो, पण वृत्तपत्रामध्ये एक वेगळी भाषा आपण वाचत असतो किंवा एक वेगळ्या भाषेचा लहेजा आपण पाहत असतो, तर वृत्तपत्राचं लेखन हे कसं असायला हवं?
2: मी जे लिहितोय आता माझे जवळपास 13 वर्तमानपत्रांमधून माझं लेखन, म्हणजे कथा असतील, कविता असतील, विनोदी कथा असतील, हे प्रसिद्ध झालेले. पण ज्या ज्यावेळी मी म्हणजे आपल्या नगर शहरातले जिल्ह्यातले जे मान्य अत्यंत नामांकित वर्तमानपत्र आहेत त्यांच्यामध्येही माझ्या लेखनाचा समावेश त्यांनी केला, त्या सर्व संपादकांचं ह्यानिमित्ताने आजच्या निमित्ताने मी आभार मानतो. कसं असतं, मी घरात बसून जो विचार करतो, एका खोलीत बसून, एका रूममध्ये बसून जो विचार करतो तो अनेक घरांमध्ये पोहोचतो छापील म्हणजे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून. जसा आता आवाज तुमचा, हे तुमचं ब्रीद आहे आणि तुमच्या रेडिओ नगरच्या माध्यमातून माझा आवाज आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे तुम्ही एक माध्यम आहात माझ्यासाठी, जसं वर्तमानपत्र एक माध्यम आहे तसं तुम्ही एक आहात. वर्तमानपत्रामध्ये लेखन करताना मला प्रकर्षाने असं जाणवलं की जे ज्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात चांगल्या आणि वाईट, त्यांचं लेखन हे झालं पाहिजे. वाईट गोष्ट पण लिहिली पाहिजे का, तर वाईट काय हे कळण्यासाठी आधी चांगलं काय हे पण लिहिलं पाहिजे. जसं आपण झाडांविषयी कृतज्ञता व्यक्त केली कवितेच्या माध्यमातून, तसं माणसांविषयी कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. आपल्या आयुष्यात खूप व्यक्ती येतात, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याला पूर्ण चांगल्या अर्थाने कलाटणी देते, हे केव्हा शक्य होतं? जेवढी आपण त्या व्यक्तीच्या सहवासात जातो, तिच्यातले गुण आत्मसात करतो आणि मग ते कागदावर लिहितो आणि ते पेपरच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या घरांमध्ये पोहोचतात. म्हणजेच प्रिंट मीडिया हा चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या विचारांना व्यासपीठ देण्याचं काम करतो. गेल्या जवळपास 35-1 वर्षांमध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून 13 वर्तमानपत्रांमधून माझं लेखन प्रसिद्ध झालं. हे निश्चित माझ्यासाठी हा माझा जेवढा म्हणजे सन्मान आहे तेवढंच त्या शब्दांचाही सन्मान त्या संपादकांनी केलेला आहे. त्यामुळे वर्तमानपत्रातलं लेखनही हजारो लोकांपर्यंत जातं आणि सध्या मी जानेवारी 2014 पासून साहित्य सहवास म्हणून एक सदर, साप्ताहिक सदर सुरू केलं, जे दर शनिवारी दैनिक नवमराठीमधून प्रसिद्ध होतं. आणि आजपर्यंत जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 21,000 अभिप्राय आलेले आहेत. त्यामध्ये अगदी वेटर, वॉचमन, नाईट वॉचमन, गृहिणी, अगदी 10वीतला मुलगा असेल, 80 वर्षांचे आजोबा असतील, सगळ्या पद्धतीने. म्हणजे अगदी मला एक श्रमपूर्ण फोन आला की मी तुमचे लेख वाचून डिप्रेशनमधून बाहेर आलो. काहींनी निबंध स्पर्धेसाठी त्यातला काही यांचा उपयोग करून घेतला. अमृता बेडेकरांनी त्या एम ए संगीतचं पेपर देत होत्या 2 वर्षाच्या, नेमका असा एक लेख आला की ते म्हटले मला त्यातला बराचसा भाग मला उत्तरामध्ये वापरता आला त्या एम एच्या संगीत परीक्षेसाठी. त्यांनी मला फोन करून सांगितलं. म्हणजेच काय, आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचतो पण आपल्याकडे अभिप्राय देण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणजे हजार लोक असतात तेवढी 1-2-5 लोक अभिप्राय देतात. आमच्या स्नेहांकित परिवार जो आहे त्यातले अनेक जण मला अभिप्राय देऊन कळवतात. ती एक मोठी प्रेरणा असते की आपण जे लिहिलंय त्याला अभिप्राय मिळतो, मग ते अधिकाधिक आपण लिहिण्यासाठी ती एक प्रेरणा असते. आणि मी आजपर्यंत जे काही करू शकलो ते ह्या प्रेरणेमुळे, ह्या ताकदीमुळे करू शकलो की हे प्रोत्साहन देणारे लोक आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याला अधिक लिहायचं आहे आणि अधिक चांगलं असं समाजात द्यायचं आहे.
3: नक्कीच. विनोदी कथाकथनाचे 61 कार्यक्रम हास्यरंगाच्या माध्यमातून तुमचे झालेत आणि काही प्रेरणादायी संवाद आख्यान जे आहे सुयश मार्ग या माध्यमातून शालेय स्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी सुद्धा घेण्यात आले. तर यामागचा उद्देश नेमका काय होता?
2: एक काळ होता साधारण 15-20 वर्षापूर्वीपर्यंतचा की नवरात्र उत्सव आणि गणेशोत्सवामध्ये विनोदी हलक्या फुलक्या असं, जसं आपण दिवाळी अंकामध्ये हलक्या फुलक्या कथा लिहितो तसं विनोदी कथा जर सांगितल्या तर छान असं एक विनोद निर्मिती, हास्यसुद्धा एक टॉनिक आहे आपल्या शरीरासाठी. आणि त्या पद्धतीने मग मी जवळपास 10-15 वर्ष ते कथा, विनोदी कथा सांगत राहिलो. कधी माझ्या असायचा, कधी इतरांच्याही असायच्या. पण नंतर मला लक्षात आलं की आपण फक्त ह्यावर किती वर्ष हे करू शकणार आहे, त्याऐवजी दरम्यानच्या काळात वाचन चालूच होतं. मग अनेक चांगल्या खूप मोठमोठ्या लोकांचं वाचन करता आलं आणि त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत झाल्या की आजच्या पिढीला काय गरजेचं आहे, म्हणजे तरुण पिढीला. मग मी 15 नोव्हेंबर 2015 ह्या दिवशी आपल्या भिंगारमध्ये सावतावळी मंदिरामध्ये सुयश मार्ग हा कार्यक्रम पहिला केला. आणि मग मला त्यानंतर अशी आवड निर्माण झाली की मग मी क्लासेस मी स्वतःहून जॉईन होतो त्यांना की बा माझं हे कार्यक्रम ठेवा. उद्देश काय त्यामागचा? आपल्या जवळचं जे काही चांगलं आहे, गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण वाचन केलं, मनन केलं, चिंतन केलं, अनेक थोरामोठ्यांच्या सहवासात जात आलं, म्हणजे नाट्यसृष्टीतील असेल, चित्रपटसृष्टीतील असेल, किंवा काही व्याख्याते, नामवंत व्याख्याते, काही विचारवंत यांच्याकडे गेल्यानंतर, यांच्यासोबत राहिल्यानंतर वपू काळे भिंगारला माझ्या घरी आले होते. दिवसभरात मी त्यांच्याकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकलो. मग हे चांगला विचार फक्त माझ्यापर्यंत ठेवून उपयोगाचे नाही आहे, चांगले अनुभव माझ्यापर्यंत ठेवून उपयोगाचे नाही आहे, मी चांगलं वाचलेलं माझ्यापर्यंत ठेवून उपयोगाचं नाही ना. पण तेच जर आपण 1 रुपया मानधन न घेता इतरांना दिलं, इतरांना म्हणजे शालेय महाविद्यालयीन मुलं मुली आणि पालक, म्हणजे नवरात्र उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, किंवा महिला मंडळांचे वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं, तर मी त्या पद्धतीने विनामूल्य, आपल्याजवळ ईश्वरकृपेने चांगली नोकरी आहे, व्यवस्थित पगार आहे, त्यामुळे मला असं नाही की मी मला ते मानधन आल्यानंतर माझं घर चालेल हा, त्यामुळे मी मानधन न घेता ते गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास अनेक शाळा कॉलेजेसमध्ये ते प्रेरणादायी संवाद साधलेला आहे. पण जनरली काय होतं, व्याख्यान म्हटलं की तो व्याख्याता जो कोणी आपण मान्यवर बोलवतो तो येणार, त्याच्या विषयावर बोलणार आणि त्याचा विषय पूर्ण करणार. पण मी ह्यामध्ये वेगळे प्रकार सुरू केले. ह्यामध्ये अनुभूती देतो मी विद्यार्थ्यांना, डोळे मिटायला सांगतो आणि माझी यशोशिखर नावाची जी कथा आहे ती सांगतो, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारतो आणि मग त्यांना कळतं की जेवढे आपण डोळं जागतो तेवढे आपण स्वतःमध्ये जातो. मग त्या कथेतल्या यशोशिखर मधला जो नायक आहे त्याच्या भूमिकेत आपल्याला जाता येतं. त्यानंतर असं एपीजे, जसं सांगितलं मी, एपीजेचा लॉंग फॉर्म काय आहे, स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नाव काय आहे, असे वेगवेगळे प्रश्न विचारून मी पेन किंवा पुस्तक भेट देतो उत्तर योग्य सांगणाऱ्याला. म्हणजे फक्त व्याख्यान हे माध्यम आहे मला मुलांपर्यंत पोहोचण्याचं, शालेय महाविद्यालयीन मुलांपर्यंत पोहोचण्याचं किंवा पालकांपर्यंत पोहोचण्याचं. पालकांच्याही समस्या त्या ठिकाणी बऱ्याचदा ऐकून घेतल्या जातात. अशा एका कार्यक्रमामध्ये, महिला मंडळाच्या कार्यक्रमामध्ये मी विचारलं, तुम्हाला काही शंका असतील विचारा, कारण की व्याख्यान झाल्यानंतर मी मुलांना विचारतो की तुम्ही काही प्रश्न असेल ते विचारा. तर त्या MIDC मधल्या बाईने मला विचारलं होता, प्रश्न विचारला होता की माझं स्क्रीन टाईम जास्त आहे तर तो कमी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल. मग मी

0: उरलेल्या 2 तासांमध्ये मी वाचन करते. आणि त्यामुळे मग तिचा मुलगाही ते आईचं पाहून वाचन करायला लागला. म्हणजे व्याख्यान हे फक्त मला माध्यम झालं लोकांपर्यंत पोहोचण्याचं, पण वेगवेगळे प्रश्न त्यांनी जे मुलं विचारतात त्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातात.
1: नक्कीच नक्कीच. आत्ताच्या काळामध्ये सध्याच्या आपण पाहतो आहोत की मराठी साहित्य आणि वाचन संस्कृती यासमोर खूप मोठे चॅलेंजेस समोर आहेत, बऱ्याच गोष्टी समोर आहेत, तर त्या कोणत्या असं तुम्हाला वाटतं?
0: मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे मराठी माणसाच्याच हातात आहे आणि ते प्रत्येक मराठी माणसाने केलं पाहिजे. आज ह्या रेडिओ नगरच्या माध्यमातून मी सर्व मराठी जनांना, महाराष्ट्रीयांना यांना विनंती करतो की मराठीचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपल्याच हातात आहे. मग मराठीचा प्रचार आणि प्रसार करताना काय करावं लागेल, तर आधी आपल्याला मराठी नाटकं, मराठी चित्रपट, मराठी पुस्तकं आपण आधी वाचली पाहिजे. मी पुस्तक वाचेल तेवढी त्या पात्राशी एकरूप होईल आणि त्या पात्रांमधले चांगुल पण माझ्यात येईल, म्हणजे वाचनाचे जे फायदे त्यामध्ये. परंतु आज मराठी साहित्य आणि तुम्ही जे म्हटलात त्यामध्ये की मराठी संस्कृती ह्याच्यावर जे आक्रमण होत आहे ते मोबाईलचं होत आहे. मोबाईल वाईट आहे हे मी कधीच म्हणत नाही माझ्या व्याख्यानामध्ये, खूप चांगलं आहे, परंतु तुम्ही कसा त्याचा वापर करता त्याच्यावर अवलंबून आहे. असेही काही व्यक्ती आपल्या जवळपास आहेत की ज्या 2-2, 2.5 तास सोशल मीडियावर पडून असतात, पण तुम्ही जरूर असा, कारण की मोबाईल सोबत राहणं ही काळाची गरज आहे. हे जरी खरं असलं तरी मोबाईल तुमचा काळ होणार नाही हे तुमच्याच हातात आहे. किती आधीन व्हायचं हे माझ्या हातात आहे. तोच म्हणजे जसं त्या बाईंनी स्क्रीन टाईम कमी केला तसं आपण करू शकतो ना. मग हे आक्रमण आपलं मोबाईलचं आहे, किती वेळ द्यायचं हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करणं आपल्या हातात आहे. मराठी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. ज्यावेळी आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये आई आणि वडील वाचन करतात त्यावेळी मग त्या घरातले लहान मुलं, मुली, पुतण्या, पुतणी हे सुद्धा अनुकरण करतात आई वडिलांचं, चुलत्यांचं, चुलतीचं, किंवा ते वाचन करतात, आपण पण वाचन केलं पाहिजे. मग जर पालकांच्याच हातात जर मोबाईल असेल तर मुलांच्या हातात आपोआप येणार असतो. मग हे आक्रमण थोपवण्यासाठी आपण स्वतः खंबीर होणं आणि मराठीचं वाचन करणं, मराठी नाटक चित्रपट पाहणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि आपण ते प्रत्येकाने केलं पाहिजे.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की सोशल मीडियाचा काळ आहे, जसं तुम्ही सांगितलं की सोशल मीडियाचा वापर करणं ही पण काळाची गरज आहे, काळासोबत राहणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमुळे जे नवोदित लेखक आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळालं किंवा एक वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून एक मुक्त लेखन करण्याची संधी मिळाली, तर त्यामुळे खरंच तुम्हालाही असं वाटतं का की या नव्या संधी आहेत त्यांच्यासाठी, जसं की ब्लॉग लिहिणं असेल किंवा मुक्त व्यक्त होणं असेल, तर ही खरंच एक संधी आहे का?
0: अगदी 100%. मी म्हणतो की माझ्या मनातले विचार माझ्यापुरतं मर्यादित ठेवून उपयोग नाही ना. मी जर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले तर ते अनेक हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचतात, म्हणजे अगदी फक्त नगरपुरतं नाही तर अगदी जगभरात ते कुठेही पोहोचतात. आता मला ह्याचा आनंद आहे की साहित्य सभाचे अनेक लेख आणि लघुकथा मी परदेशात जाऊ शकलो, पण माझे लेख आणि लघुकथा ऑडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जे पालक आहेत, जाणकार, वाचक, सजग जे पालक आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना ते पाठवलं आणि आवर्जून सांगितलं की वाचा, ऐका. म्हणजे सोशल मीडियाचा फार चांगला परिणाम होतो. आता कंटेंट रायटर एक संकल्पना आहे, ती सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आली ना. अगदी कालची मी ताजी घटना सांगतो की त्या सिया गोयलचं जे प्रकरण आपण वाचलं, ऐकलंय, तर आम्ही आमचा एक मैत्री कट्टा जो ग्रुप आहे त्यामध्ये आनंद शितोळे सर जे आहेत ते त्या ठिकाणी फार छान प्रकारे व्यक्त झाले. खूप मला मनापासून आवडलं ते व्यक्त होणं. कदाचित ते व्यक्त झाले नसते तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं नसतं. मग सोशल मीडियाचा फार त्यांनी छान आधार घेतला आणि अगदी संयत लिहिलं त्यांनी त्या मुलीची भूमिकेत जाऊन विचार करा, तिच्या पालकांच्या भूमिकेत जाऊन विचार करा. आई वडील म्हणून प्रत्येक आई वडिलांना वाटतं, पण तू त्या म्हणजे मुलीच्या अँगलने कधी विचार केलाय का, मुलीची बाजू कधी ऐकून घेतली का? फार छान लिहिलंय त्यांनी. मग हे कधी होतं, जेवढी तुम्ही वाचन करता, मनन करता, चिंतन करता, तेवढी तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होता. ब्लॉग सारखं ब्लॉग लिहिलेच पाहिजे. ब्लॉग म्हणजे काय? तुमच्या मनातलं व्यक्त होणं आहे. ते 4 ओळीत असेल, 400 शब्दांमध्ये असेल, किती असेल, पण ते व्यक्त जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही, मनातली खदखद असेल, आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांवर तुम्ही व्यक्त लिहिलं, असं म्हटलं जातं की साहित्यिकाने वास्तव लिहावं आणि लिहिलंच पाहिजे. त्याशिवाय समाजाला कळणार कसं, माहिती कसं होणार? बऱ्याच गोष्टी

0: घडत असतात. मी एक सोशल मीडियावरची बातमी वाचली होती की एक वडील, त्यांचा तरुण मुलगा गाडी चालवत असताना, काहीतरी मोबाईलवर वगैरे बोलत असताना तो असा एका रस्त्यावरच्या खड्ड्यात जाऊन पडला आणि त्यामध्ये तो गेला. आता दुसरा एखादा पालक असता त्यांनी आकांड तांडव केला असता, त्यानंतर वेगळ्या पद्धतीने त्यांनी पेपरमधून हे केलं असतं की बा रस्त्यावरचे खड्डे बुजवले पाहिजे, सगळं केलं पाहिजे असं त्या पद्धतीने. पण त्या मुलाचा दष्करी विधेय झाल्यानंतर त्या वडिलांनी त्या गावातले सगळे खड्डे बुजवले स्वतः. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत झालं आपल्याला, बरोबर? म्हणजे किती छान उदात्त हेतू किती आहे त्यांचा, की बाबा माझा तरुण मुलगा गेलाय परंतु इतर कुणाचाही तरुण मुलगा जाऊ नये, हे केव्हा आपल्याला माहीत झालं? जेवढे आपण सोशल मीडियाचा वापर केला. म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग, सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही चांगल्यासाठी जरूर करा. एका शाळेच्या ग्रुपने सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 15 लाख रुपये जमा केले आणि ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेला एक खोली बांधून दिली त्यांनी, वर्ग बांधून दिला त्यांनी. किती छान उपयोग आहे हा. म्हणजे सोशल मीडियाचा तुम्ही चांगला उपयोग करा. कंटेंट रायटर असेल, ब्लॉग रायटिंग असेल, शॉर्ट फिल्मचं लेखन असेल, वेबसिरीजचं लेखन असेल, रील्स तयार केले जातात, किती छान आहे. अगदी 30 सेकंदांमध्ये तुम्ही एखादी छान मेसेज देऊन जाता एखादा. फक्त एवढंच आहे, आपण किती आहारी जायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि आहारी न जाणं हे केव्हा शक्य होईल? जेवढे आपण स्वतःचं मनन चिंतन करू आणि स्वतः व्यक्त हो त्यावेळी.
1: नक्कीच. तुमच्या आयुष्यामधला एखादा असा कठीण प्रसंग की ज्यानं तुम्ही अधिक सक्षम होता किंवा अधिक सक्षम झालात, कारण आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख असेल तर आपल्या आयुष्याला अर्थ नाही, आणि जेव्हा आयुष्यामध्ये दुःख येतं तेव्हा आपल्याला सुखाची जाणीव होत असते आणि त्यातून आपण काहीतरी शिकत असतो. तर तुमच्या आयुष्यातला असा एखादा कठीण प्रसंग, एखादा अवघड प्रसंग की जो तुम्हाला अधिक सक्षम होऊन जाऊ देतो,
0: ह्याच्यामध्ये आपले एक जवळ परिचितच व्यक्ती होती माझ्या, त्याला काहीतरी मोठा प्रोजेक्ट करायचा होता, त्यासाठी मला माझ्याकडून त्यांनी काही रक्कम घेतली. हा सगळा व्यवहार मी घरी न सांगता केला आणि दुर्दैवाने ती व्यक्ती तिथून निघून गेली, ज्या शहरात आम्ही राहत होतो त्या शहरातून. आणि मग मी ज्या पतसंस्थेकडून कर्ज घेतलं होतं त्या पतसंस्थेची घरी नोटीस आल्यानंतर पूर्ण माझं आयुष्य बदललं. कारण की घरी माहीत झालं मी अशी चूक केली, कारण की त्याच्या आधी सांगितलं नव्हतं काहीच मी. आणि मला काय वाटलं बाबा, ती व्यक्ती म्हटली मी 1-2 महिन्यात तुला माझं काम होईल तेवढे मी तुला तुझे पैसे, तेवढी म्हणजे साधारण एक गोष्ट 2002 सालची वगैरे असेल, मी 2.25 लाख रुपये दिले होते तेवढी. मी म्हटलं आता 2-4 महिन्याचा प्रश्न आहे, त्यांना त्यांचं काम झालं की पैसे मिळून जातील. पण ते नोटीस आल्यानंतर मग जे जामीनदार होते ते घरी यायला लागले आणि मी पूर्ण डिस्टर्ब झालो. म्हणजे अगदी नोकरीची ठिकाण होऊन मी जवळजवळ 2.5 महिने घरी होतो, कारण माझ्या आयुष्यातला प्रचंड बॅड पॅच, वाईट दिवस ते, की आपण एक गोष्ट चांगली करायला गेलो पण त्यातून अत्यंत वाईट असं निष्पन्न झालं. आणि मग पत्नीने तिच्या जवळ असलेले दागिने मोडले, मी प्रॉव्हिडंट फंडचं कर्ज काढलं, अशा जवळपासचे जे लोक होते त्यांनी 10-20 हजार 5 हजार असे करून काही रक्कम जमा झाली. आणि ह्याशिवाय दसरेनगरला माझं स्वतःचं घर होतं, तेही मला विकावं लागलं, ज्या घराची किंमत आज जवळपास 45 लाख रुपये, ते घर मला 2003-2005 साली विकावं लागलं, कारण मला त्यातून बाहेर येणं गरजेचं होतं त्यावेळी. आयुष्यातला फार मोठा म्हणजे फार वाईट प्रसंग होता, म्हणजे तेवढी माणसं कशी असतात हे सुद्धा कळून चुकलं आपल्याला. म्हणजे काही अगदी फक्त तोंडापुरते गोड बोलतात, म्हणजे वाईट जे अनुभव असतात ना ते पण आले, चांगलेही अनुभव आले. फार अपेक्षा नसलेल्या माणसांनी मला 1000 रुपये कोण तेवढी दिले, तेवढी माझ्या दृष्टीने ते पण महत्त्वाचे होते. आणि अशा प्रकारे मग मी त्यातून बाहेर आलो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा बॅड पॅच येतो, अनेकांच्या आयुष्यात येतो, प्रत्येकाच्या म्हणण्यापेक्षा अनेकांच्या आयुष्यात येतो, पण त्यावेळी तुम्ही कसं सामोरं जाता. म्हणजे मी अक्षरशः 2.5 महिने काहीच सुचत नव्हतं मला काय करायचं आता, हे तर सगळं म्हणजे एका अर्थी आपण उद्योगच करून बसलो आहे. आणि घरी माहीत झाल्यानंतर मग वादविवाद बाकीच्या गोष्टी सगळं होत गेलं. परंतु असं म्हणतात की जर नियत स्वच्छ असेल ना तर परमेश्वर तुम्हाला भरभरून देतो. त्यानंतर मग मी स्वतःला असं घडवलं, म्हणजे प्रत्येक रुपयांचा हिशोब ठेवायला लागलो आणि एवढं बदललं मी स्वतःला. मग त्याचे फळं आज मला चांगले मिळत आहेत, की ज्यांनी माझं वाईट अर्थाने माझा उपयोग करून घेतला ती व्यक्ती आज कुठंच नाही आहे. त्यामुळं मला ह्या माध्यमातून सांगावं असं वाटतं, सगळं करा, तुमच्याकडून चांगलं नाही करता तर वाईट तर कुणाचं कधीच करू नका. आणि प्रत्येक कृतीची नोंद घेतल्या जाते. माझ्या हातून जर कर्म चांगलं झालं तर त्याचं फळ मला मिळणार आहे, आज नव्हत्या वाईट कृती केली त्याचंही फळ मला मिळणारच आहे. आजच्या रेडिओ नगरच्या माध्यमातून मला हे नक्कीच सांगू असं वाटतं की चांगली कृती करा, माणूस म्हणून एकमेकांकडे पहा, नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळेल. मी चांगलं वागलो, चांगलं राहिलो, आज मी आज मी 50 लाखाचं घर घेतलं, या सगळ्या याच्यातून बाहेर येऊन पण हे काय की मी जे चांगलं करत राहिलो, माझ्या पाठीशी जी चांगली माणसं तेवढी उभी राहिली, त्याचं फळ आहे.
1: नक्कीच नक्कीच. तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे?
0: यशाची व्याख्या करताना आपल्याला असं म्हणता येईल की बऱ्याचदा एखादी व्यक्ती, एखादा विद्यार्थी समजा 10वीला खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, त्याच्या दृष्टीने ते यश आहे, अगदी बरोबर आहे. पण यश मी माझ्या दृष्टीने मी असंही मोजतो की मी जर एक चांगला माणूस असेल, मी एक चांगला शेजारी असेल, मी एक चांगला पती असेल, मी एक चांगला भाऊ असेल, मी एक चांगला मित्र असेल, तर ह्याच्या इतकं जगातलं कोणतंच यश चांगलं नाही आहे. तुम्ही एक चांगले माणूस आहात हे फार मोठं यश आहे, कारण मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळालेला आहे. मग ह्या मनुष्य जीवनामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये, या एकदाच मिळालेल्या जीवनामध्ये आपल्याला प्रवास जर करायचा आहे तर तो फार विचारपूर्वक करावा लागणार आहे. मग तो विचारपूर्वक प्रवास करताना मी फक्त माझा स्वार्थ साधणं उपयोगाचं नाही ना, मी समाजासाठी काय करू शकतो, मी मित्रांसाठी काय करू शकतो, मी माझ्या कुटुंबासाठी काय करू शकतो, हा विचार आणि त्यानुसार चांगली कृती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत यश मिळालं असं वाटतच नाही मला.
1: नक्कीच. आज या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. साहित्यकृतीबद्दल किंवा साहित्य प्रवासाबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. तुमचे आवडते लेखक किंवा कवी कोण आहेत, किंवा कुठलं साहित्य तुम्हाला खूप आवडतं?
0: मला वपू काळे हे माझे आवडते लेखक आहेत, की ज्यांना फॅमिली ऑथर असं महाराष्ट्राचे कुटुंब लेखक असं म्हटलं जातं. आणि मी भाग्यवान आहे की 9 ऑक्टोबर 2000 रोजी त्यांच्या संपूर्ण दिवस मला राहता आला. आपल्या नगरला त्यांचं कथाकथन होतं आणि त्यावेळी मी पत्रव्यवहार करून आपल्या नगरचे अभिरुची वाचनालयाचे शिरीषजी बापट यांनी मला सांगितलं होतं की तुमचा परिचय आहे तर वपूंना बोलवा, आणि ते आले होते. संपूर्ण एक दिवस त्यांच्यासोबत राहता आलं. वपूंचं लेखन विनोदी आहे तेवढंच हृदयस्पर्शीसुद्धा आहे. पार्टनरसारखी कादंबरी आजही आपण रडतोय त्या कादंबरीवर. कारखानीच नावाची त्यांची कथा आहे की ज्या कथेवर मी कर्मचारी नावाचा तो कथासंग्रह असेल त्यांचा, त्यामधली ती कथा, त्यावर मी मनसोक्त रडलो. मनसोक्त शब्द वापरतो मी, अगदी मनापासून रडलो इतकं छान. त्यानंतर त्यांचे पंगू नावाची एक कथा आहे, अप्रतिम. ती मूळ कॅसेटमध्ये ती कथा साधारण 22 मिनिटाची असेल. मी ती अक्षरशः 1000 पेक्षा जास्त वेळा ऐकली रोज. त्यामुळे ती माझ्यामध्ये इतकी भिनली, इतकी भिनली की मी त्याच्यावर सोबत नावाचं नाटक लिहिलं त्या कथेवर, दोन तासाचं. मग त्यामध्ये त्या पात्रांना बिझनेस देणं आलं, बाकीच्या गोष्टी आल्या. पण त्यातला आशय जो होता पंगू, की जर तुम्ही मनाने पंगू असाल ना तर तुम्ही काहीच करू शकत नाही, असा त्या कथेचा सार होता. त्यानंतर सुहासजी शिरवळकर, की ज्यांच्या अनुभव कादंबरीवर मी एक नाटक लिहिलं होतं सातेरे नावाचं, जे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्याला बक्षिसं मिळाली. सुहासजींच्या सोबतही मला पुण्याला गेलो की मी त्यांच्याकडे जायचो, त्यांच्या सहवासात असायचो. ह्या थोर मोठ्यांच्या नाट्यसृष्टीतले, चित्रपटसृष्टीतल्या अनेकांच्या सहवासात जात आलं. ह्याला कारण म्हणजे वाचन, मनन, चिंतन, लेखन आणि वेळोवेळी लोकांची मिळालेला प्रतिसाद. मग हे प्रतिसाद मिळणं म्हणजे सुद्धा आपल्या दृष्टीने यशच आहे. ते शाबासकीची थाप मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं, पण जे देतात ते मनापासून देतात का, त्यांना आपलं वाटतं आपला मित्र असेल, आपला नातेवाईक असेल, आपला परिचित असेल, तो काहीतरी छान असं करू पाहतोय. मग ते सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून असेल. सावित्रीबाई फुले सेवा वैसंस्थेची स्थापना 25 वर्षापूर्वी गेली, 2026 5 मे 2026 25 वर्ष झाले. आणि मी सुनंदाताई अमरापूरकरांना विनंती केली की 25 वर्ष झाले, तुमचं आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. मी 2024-25 त्यांना विनंती केली, परंतु त्यांच्या कार्यव्यस्ततेमुळे त्यांनी यांना शक्य झाले. पण ह्यावर्षी ते आल्या, खूप छान असं सांगितलं. अनेक म्हणजे सेलिब्रिटी पण बोलवले, आपले नगरी कलाकार बोलवले, अनेक सदानंदजी बनगेंसारखे साहित्यिक बोलवले. का? त्यांनी पाहिलं की बा ह्या सेवाभावी संस्थेला कुठलंही स्वार्थ नाही आहे. ह्यांना काय वाटतं की आपल्याजवळचं जे जे चांगलं आहे, मग प्रमोदजी कांबळे असतील, अनेक खूप मोठमोठे व्यक्ती त्यामध्ये, आपले स्नेहालयचे गिरीजी कुलकर्णी यांनाही गिरीजी कुलकर्णी सरांनी आम्ही बोलवलं, त्यांनाही व्यक्त व्हायला सांगितलं की तुम्ही पालक आणि विद्यार्थ्यांकरता तुमचे अनुभव शेअर करा. हे सुद्धा यश आहे. कोणत्या अर्थाने? त्यांनी त्यांच्या आयुष्यात, गिरीशजींनी त्यांच्या आयुष्यातले चांगले अनुभव सांगितले, प्रमोदजींनी त्यांच्या आयुष्यातले चांगले अनुभव सांगितले, सदानंदजी भनगेंनी सांगितले, म्हणजे असे जे वेगवेगळे मान्यवर बोलले त्यांनी, म्हणजे हे सुद्धा सेवाभावी संस्थेचं यश आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जे काही शक्य आज माझ्यात एवढी हिंमत आहे की मी एकटा कार्यक्रम करू शकतो 20-25 हजार रुपये वर्षाला खर्च करून, परंतु तसं न करता ज्यावेळी 40 लोक वेगळ्या माध्यमातून देतात म्हणजे तन मन धन त्या पद्धतीने सहकार्य करतात तेवढी ते सामाजिक उपक्रम होत होतो. पण मी एकटा करायला लागलो मग तो एकट्याचा राहील तसं न होता. आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्यावेळी त्या सेवाभावी संस्थेचे घटक होतात तेवढी हे त्या सेवाभावी संस्थेचे यश असं मला मानता येईल. आमच्या कोपरगावच्या मित्रांची संस्था आहे त्या माध्यमातून आम्ही वेगळे उपक्रम करतो. आमच्या LIC मधल्या कर्मचारी आणि एजंटची आम्ही जीवन प्रकाश प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे त्या माध्यमातून पण आम्ही गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ह्या 2-3 संस्थांच्या माध्यमातून जवळपास गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 6-1 लाख रुपयापर्यंतची मदत सहकार्य मदत म्हणण्यापेक्षा सहकार्य आम्ही आमच्यापर्यंत केलं करतोय आणि करणार पण आहोत. आणि ह्याशिवाय वैयक्तिक मी माझ्या पद्धतीने करतोच. ह्या हे हा जो प्रश्न तुम्ही विचारला की यश, तुम्हाला वाटतं हे सुद्धा यशच आहे, फक्त त्याचं परिमाण किंवा त्याचं माध्यम वेगळं आहे. परीक्षेत यशस्वी झाला म्हणजे त्याला यश म्हणणं हे जितकं खरं आहे तितकंच एक चांगला माणूस होणं हे यश आहे, एक चांगला सहकारी होणं हा यश आहे, एक चांगला मित्र होणं हे सुद्धा यश आहे.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये सहभागी झालात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अनेक नगरकरांपर्यंत अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, कसं वाटतं?
0: मला निश्चित सांगायला आनंद होतो की मी 2011 साली सुद्धा रेडिओ नगरच्या माध्यमातून जवळपास 35 चिंतनाऐवजी मनन हा कार्यक्रम 35 लेख मी त्यावेळी केले होते आणि 13 कथा पुस्तकाच्या पानातून ह्या प्रीती भोंबे मॅडम आणि आपल्या रुपाली देशमुख मॅडम यांच्या सहकार्यामुळे मी ते कार्यक्रम करू शकलो. त्यानंतर 2 वर्षापूर्वी 15 ऑगस्टच्या निमित्ताने तो सुद्धा कार्यक्रम करता आला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे शीर्षक आहे ब्रीद वाक्य जे आहे की आवाज तुमचा, हा आवाज आमचा जरी असला तरी त्याला माध्यम तुम्ही आहात चांगल्या अर्थाने. म्हणजे रेडिओ नगर परिवार आहे, तुम्ही आहे, आरजे आहेत, हे जे जे उपक्रम ह्या रेडिओशी संबंधित आहेत ते सगळेच त्या सगळ्यांच्या प्रति मी आभार मानणार नाही. कारण आभार मानलं की तो एक व्यवहार होतो पण ऋण व्यक्त करतो. आणि आज मला पुनश्च एकदा मुलाखतीच्या माध्यमातून मला मन मोकळं करण्याची संधी मिळाली ह्याबद्दल मी वैयक्तिक आरजे आणू तुमचे आणि पूर्ण रेडिओ नगरचे मी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आभार मानण्याऐवजी ऋण व्यक्त करतो की ह्या पुढेही माझ्यापर्यंत जे जे शक्य होईल ते मी रेडिओ नगरसाठी लिहिण्याचा आणि माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रात आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गीत या निमित्तानं कुठलं ऐकावं असं वाटेल?
0: काही गाणी असतात आणि काही प्रेरणा देणारी गाणी असतात. तर त्याच्यामधलं मला फार आवडतं जे गाणं ते जिंदगी हर कदम एक नई जंग आहे, अनिल कपूर आणि नूतन यांचं एक जे गाणं आहे जीत जायंगे हम तू अगर संग आहे, अत्यंत नितीन मुकेश आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं ते गाणं आहे जीत जायंगे हम. आणि प्रत्येक त्यातलं कडवं जे ना ते प्रत्येक कडवं तो मला काही ना काही तुमच्यामध्ये एक जिगर निर्माण करतं, तुम्हाला एक प्रेरणा देतं, प्रोत्साहन देतं. आणि ते गाणं सुद्धा मी खूप वेळा ऐकलं आणि त्याच्यावर एक जीत जायंगे हम नावाचा एक लेख पण मी म्हणजे व्हिडिओ पण त्याचा तयार केला आणि तो युट्यूबच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचलेला आहे.
1: नक्कीच. हे तुमच्या खूप जवळचं आणि जसं तुम्ही सांगितलं की काही गाणी खरंच खूप प्रेरणा देतात, त्यातलं हे तुम्हाला प्रेरणा वाटणारं गीत या निमित्तानं नक्कीच मी प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, हा संपूर्ण प्रवास आणि संपूर्ण तुमची कथा अनेक लोकांनी ऐकली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. थँक्यू.
0: तुमचेही मनापासून आभार.
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या लेखक अपुऱ्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील लेखक कवी सुनीलजी राऊत. आजच्या लेखक अपुऱ्या भेटीला आपण इथेच थांबत आहोत. पुढच्या रविवारी या कार्यक्रमामध्ये भेटूयात एका नवीन लेखकांसोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत लेखक, कवी, पटकथाकार, नाटककार, वक्ते आणि खूप चांगले सूत्रसंचालक, भिंगार शहरामध्ये वास्तव्यास असणारे सुनील वनाजी राऊत आज आपल्या सोबत आहे. आणि त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल, साहित्य क्षेत्राबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. तर सर, लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये, या स्टुडिओमध्ये खूप मनापासून तुमचं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला खूप अविस्मरणीय काळ असतो तो म्हणजे बालपणीचा. आपण आपले बालपणीचे दिवस कधीच विसरू शकत नाही. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: माझं बालपण भिंगारमध्ये गेलं आणि अत्यंत छानशा वातावरणामध्ये गेलं. मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, अशा ह्या वातावरणामध्ये भजनाचे स्वर ऐकू यायचे आणि तेवढे असं वाटायचं की आपण पण लिहावं, काही वाचन करावं, अशा पद्धतीने अत्यंत छान अशा वातावरणामध्ये बालपण गेलेलं आहे.
1: नक्कीच. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये ना शाळेचा वाटा खूप मोठा असतो. आपण जे शालेय शिक्षण घेतो, जे आपले शाळेचे दिवस असतात, जे आपल्याला शिकवणारे गुरु शिक्षक असतात, ते कायम आपल्या स्मरणात राहतात. तुमचे सुद्धा हे दिवस स्मरणात आहेत का?
2: हो आहेत ना. भिंगारची भिंगार कॅन्टोनमेंट शाळा, या ठिकाणी माझं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यावेळीचे जे शिक्षक, त्यांना त्यावेळी आम्ही बाई, आता मॅडम म्हटलं जातं, पूर्वी बाई म्हटलं जायचं. वाळुंजकर बाई, सुमनबाई, कुडाळकर गुरुजी, लोंढे गुरुजी, हे अशी नावं मला आजही आठवतात. आणि त्यांनी म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने अक्षर गिरवण्यापासून तर वाक्य तयार करणं वगैरे वगैरे असं पुढचं, म्हणजे पहिली ते चौथीपर्यंतच्या त्या वाळुंजकर बाई मला वर्गशिक्षिका होत्या आणि अगदी स्वतःच्या मुलावर प्रेम करावं अशा पद्धतीने त्यांनी आमच्या त्या वर्गातल्या सगळ्या मुलांवर मनापासून प्रेम केलं, खूप काही छान असं शिकवलं की ती शिदोरी आजही आम्हाला पुढच्या आयुष्यातही उपयोगी पडली आणि ह्यापुढेही नक्कीच ती शिदोरी आम्हाला उपयोगी पडणार आहे.
1: नक्कीच. शाळेत असताना आपण कसे होतो हे फक्त आपल्यालाच माहिती असतं आणि आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा शिक्षकांना. तुम्ही कसे होतात?
2: मला जास्तीत जास्त म्हणजे अभ्यास करायला जास्त आवडायचं. वर्गात बाई सांगायच्या, एक 5 मिनिटात ऑफिसमध्ये जाऊन येते, तो मुलांवर लक्ष ठेव, आणि मुलं दंगा करायचे तर त्यावेळी मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करायचो. पण त्यावेळी ते लहान मुलं, म्हणजे मी अर्थात मी सुद्धा, त्यावेळी ते मुलं ऐकत नव्हते आणि दंगा चालूच राहायचा. मग बाई आल्या की सगळा वर्ग शांत व्हायचा आणि मग त्या ज्या विषय असतील त्या आम्हाला त्यांच्या पद्धतीने पण अत्यंत छान प्रकारे समजून सांगायच्या. आणि त्यावेळी शेवटचा तास, म्हणजे साधारण 1.5 तास किंवा 1 तासाचा वेळ असा खेळासाठी असायचा. मग ते आईचं पत्र हरवलं असेल, लंगडी असेल, शिवना पाणी, असे जे खेळ होते हे त्यावेळी खेळल्यामुळं खेळाची सुद्धा आवड त्यामुळं निर्माण झाली. आणि मग मी ज्यावेळी नोकरी लागलो त्यावेळी मग मी टेबल टेनिस आणि कॅरम हे जवळपास 20-22 वर्ष मी हे दोन खेळ खेळलो, कारण की ती आवड त्यावेळी निर्माण झाली बालपणामध्ये.
1: नक्कीच. 10वीनंतर पुढे काय हा प्रश्न अनेकांना आजही पडतो आणि त्याही काळामध्ये तुम्हालाही पडला असेल. 10वीनंतर करिअरच्या वाटा कशा शोधायच्या किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं हे त्यावेळी कसं ठरवलं?
2: 10वीला मला 75% गुण मिळाले आणि त्यावेळी असं एक त्यावेळेचा समज हे आज लक्षात येतं की 70% पुढे तेवढे मार्क पाडले की साधारण तो जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल तो साधारणतः विज्ञान शाखेलाच प्रवेश घ्यायचा. परंतु आपलं शिक्षण हे पूर्ण मराठी माध्यमातून झालेलं आणि तिकडं म्हणजे सायन्स साईड, म्हणजे विज्ञान शाखेला गेल्यानंतर ते संपूर्ण शिक्षण हे इंग्लिश माध्यमातून, त्यामुळे मग ते तसं मला अवघड गेलं ते 11वी सायन्सला गेल्यानंतर. मग मी परत 11वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, म्हणजे 1 वर्ष माझं वाया गेलं. पण त्याचा पश्चाताप आज होत नाही, कारण की त्या 11वी कॉमर्सला आल्यानंतर मी पुढं मग एम कॉमपर्यंत शिक्षण, बीकॉम पूर्ण केलं आणि एम कॉमला असताना मग नोकरी लागली. म्हणजे ते 1 वर्ष जरी वाया गेलं पण ते चांगल्या अर्थाने त्याचा उपयोग मग पुढच्या आयुष्यामध्ये करता आला. म्हणजे मग त्या दरम्यान मला टायपिंग शिकता आलं, मराठी, इंग्लिश, हिंदी, त्याचा उपयोग मग आजही होतोय.
1: नक्कीच. तुमच्या लेखन प्रवासाला किंवा पहिल्या लिखाणाला कधी सुरुवात झाली?
2: शालेय पुस्तक वाचताना असं त्यावेळी पण सांगितलं जायचं की तुम्ही अवांतर वाचन करत जा, मग आपल्याच्या जेवढं शक्य होईल ते आपण करायचो. मग त्याच दरम्यान वाचन करताना असं लक्षात आलं की आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. तर मग 1984 साली पहिली कविता लिहिली आणि असं करता करता 1989 साली पहिली लघुकथा लिहिली. वाचन करत राहिलो, वाचनामुळं खूप फायदे आहेत, म्हणजे जसं की ज्ञानवर्धन होतं, विचारांच्या कक्षा रुंदावतात, शब्दांचा संग्रह वाढतो, शास्त्रज्ञ, विचारवंत, राष्ट्रमाता, राष्ट्रपुरुष हे कसे घडले हे आपल्याला त्यांच्याविषयीची पुस्तक वाचल्यावर माहिती होतं, म्हणजे असंख्य वाचनाचे फायदे आहेत. मग वाचन करता करता आपण जर त्याचं मनन करायला लागलो तर मग असं मनापासून वाटतं की आपण लिहिलं पाहिजे, कारण की आपल्याकडे शब्दसंग्रह असतो, आपल्याकडं ज्ञान माहिती आपण मिळवलेली असती, त्याचा उपयोग होतो. आणि मग आपण जे लिहितो ते आपल्या मित्रमैत्रिणींना वाचायला दिलं आणि त्यांनी सांगितलं की अरे ह्या ठिकाणी असं पाहिजे, मग त्या पद्धतीने आपण दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादा आपला मित्र म्हणतो की नाही हे मला आवडलंय, मग आपण त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करतो. किंवा त्यांची जी कौतुकाची थाप असते, शाबासकीची थाप असते की तू लिहित राहा, आणि मग त्यामुळे आपण लिहित होत आपला हात लिहिता होतो आणि मग आपण त्या पद्धतीने मग आजही लिहितोय आणि ह्यापुढेही लिहिणार आहे. म्हणजे साधारण ॲव्हरेज असं एक साधारण काढलं तर जवळ 38 ते 39 वर्ष आले आपण मी लेखन करतोय, वाचन करतोय, मनन करतोय आणि चिंतन करतोय.
3: नक्कीच. कविता सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत, लघुकथांचा सुद्धा उल्लेख केला. कविता लिहिणं, लेख लिहिणं आणि लघुकथा लिहिणं यामध्ये काय फरक आहे?
2: मला कवितेचं माध्यम जास्त आवडतं, कारण की कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला तो आशय पोहोच करता येतो. आणि लेख एक जो विषय आहे मग त्याचा आवाका किती आहे त्या विषयाचा, त्यानुसार मग ते शब्दसंख्या, समजा 500 शब्दांचा, 1000 शब्दांचा, 700 शब्दांचा असं करता येतो. आणि लघुकथाही त्याच पद्धतीने 1000 शब्दांपर्यंत मांडता येते, 2000 शब्दांपर्यंत मांडता येते. आपल्याला त्यातल्या त्यात मला ताकदीचं माध्यम ते कविता वाटली, की अत्यंत म्हणजे एखादी 1000 शब्दांची कथा जी काम करते ती एखादी कविता करते. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी झाड वृक्ष असं म्हटलं जातं, पण मला वाचन करताना लक्षात आलं की झाडं आपल्याला प्राणवायू देतात, मग मी प्राणवायू दाता अशी ती कविता लिहिली. देतो तुम्हाला पानं फुलं फळं, देतो तुम्हाला पानं फुलं फळं, प्राणवायू सावली औषधी वनस्पती, मनुष्य जीवनात महत्वाची सुसंगती. कुऱ्हाड मारून माझ्या अंगावर, झाड काय म्हणतंय, कुऱ्हाड मारून माझ्या अंगावर का थांबवता माझी तुमची प्रगती. ओळखून आहात तुम्ही निसर्गाची महती, ओळखून आहात तुम्ही निसर्गाची महती. झाड आपल्याला विनंती करते, लावणी मला, लावणी मला मायेनं द्या खत पाणी, झाडे लावा झाडे जागवा, सांगा प्रत्येकाच्या कानोकाणी. यातल्या शेवटचे दोन ओळी, हिरवा शालू पांघरू दे धरणी मातेला, हिरवा शालू पांघरू दे धरणी मातेला, मी आहेच कायमच तुमच्या सोबतीला.
3: नक्कीच. अनेक साहित्यकृती लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न केला, इतक्या वर्षापासून तुम्ही लिहित आहात, कोणती कृती किंवा कोणतं लेखन तुमच्या खूप जवळचं आहे?
2: ह्यामध्ये मला रहस्यकथा लिहायला फार म्हणजे छान वाटतं मला. त्यामध्ये काय होतं, आपला मेंदू कार्यरत राहतो. मी 31 डिसेंबर नावाची कथा लिहिली, जी आपल्या महाराष्ट्राचे वाचक प्रिय रहस्यकथा लेखक सुहासजी शिरवळकर यांना सुद्धा ती कथा आवडली होती. 31 डिसेंबर साजरा करायचं म्हणलं की तरुण पिढी काय करते की हॉटेलला जाणार, त्यांच्या पद्धतीने ते 31 डिसेंबर साजरा करतात. तर असाच माझ्या कथेतला 31 डिसेंबर 5 मित्र साजरा करतात आणि त्याच रात्री एकाचा खून होतो. मग त्या दरम्यान जे काही घडतंय, मग तो कॉलेजमध्ये असतो, तो ड्रग्सचं हे करत असतो, एका मुलीवर प्रेम असतं, वडिलांशी वाद घालत असतो, असे वेगवेगळे जे त्यांचं जे कॉलेजचं क्रिकेट स्पर्धा झालेली असती त्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये त्यांचं भांडण झालेलं असतं. म्हणजे असे जवळजवळ 7 ते 8 सस्पेक्ट जे संशयित आहेत ते असे त्यामध्ये आहेत. आणि ती कथा त्यामुळे सुहास शिरोळकरना आवडली होती. आणि आजपर्यंत मी ज्यांना ती कथा वाचायला दिली, रहस्यकथा मर्डर मिस्ट्री, त्यातले कोणीही खुनी ओळखू शकले नाही. त्यामुळे असं मला मनापासून वाटतं की त्या कथेवर चित्रपट व्हावा, असे पूर्ण लांबी जी अशी ती कथा आहे.
3: नक्कीच. तुमच्या ऑडिओ बुकची सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झालेली आहे आणि हा एक अनुभव तुमच्यासाठी नक्कीच लक्षात राहण्यासारखा आहे. तर ही नोंद कशी झाली?
2: ह्यामध्ये ज्यावेळी मी अशा इतर लोकांचे ऑडिओज ऐकायचो त्यावेळी मलाही वाटायचं की आपल्याकडे भरपूर लेखन केलेलं, म्हणजे साधारण 2018 सालची ही गोष्ट आहे, आणि त्यावेळी मला वाटलं की आपण आपलं तर साहित्य घेऊ त्यामध्ये, म्हणजे कविता असेल, लेख असतील, कथा असतील, लघुकथा असतील, हे घेऊया, पण ह्यासोबतच नगर जिल्ह्यात नगर शहरामध्ये जे जे लेखक कवी म्हणजे साहित्यिक आहेत त्यांच्याही त्या साहित्याचा त्यामध्ये समावेश करू. मग सदानंदजी भनगे सर असतील, आणखी आमचे जे मित्र लिहितात बाळासाहेब देशमुख वगैरे, निलेश महाले, ह्या सगळ्यांना मी सांगितलं की आपण असं असं करूया, म्हणजे ह्या पद्धतीने मला असं वाटतं करावं. तर मग अनेकांच्या त्यामध्ये कथा, कविता, विनोदी कथा असे लेख यांचं त्यामध्ये घेतलं. आणि ऑडिओ बुकचं त्या वैशिष्ट्य म्हणजे मी आदू नाव का दिलं, तर आ म्हणजे आनंद आणि दू म्हणजे दुःख, म्हणजे असं त्याचं आदू हे मिश्रण त्याचं संक्षिप्त नाव तयार केलं, की ज्यामध्ये आनंद देणाऱ्याही कथा आहेत, आनंद देणाऱ्याही कविता आहेत, तसे दुःखे स्वरातल्या किंवा त्यातून तुम्हाला काही मिळेल, दुःखसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवत असतं. मग त्या पद्धतीने ते केलं. ह्यामध्ये मला दीपक हारके म्हणणे आपले खूप, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बक्षीस वगैरे मिळालेले आहेत, त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळी. त्यामध्ये वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन येथे त्या ऑडिओ बुकची नोंद झाली. त्याचप्रमाणे रुपेश पसपूल म्हणून आपले भिंगरचे कलाकार आहेत, त्यांनीही त्यावेळी मला ऑडिओ बनवण्यासाठी खूप सहकार्य केलं. त्याच्यामध्ये मग जवळपास 200 अधिक साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि सेलिब्रिटी यांचे आवाज मी त्यासाठी घेतलेले आहेत.
3: बरं, नक्कीच. एखादं नाटक लिहित असताना आणि ते रंगमंचावर तेच नाटक जेव्हा सादर होतं, यामधला फरक किंवा लिहिताना घ्यावयाची काळजी किंवा कशा पद्धतीचं लेखन नाटकाचं असावं असं तुम्हाला वाटतं?
2: नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला विषय असा वाटतो, कारण विषय तुम्ही काय निवडता त्याच्यावर त्याचं पात्र आणि लेखनाचं किती प्रवेश होतील ही संख्या अवलंबून आहे. आता आपण सध्याच्या याच्यावर जर घ्यायचं म्हटलं तर महिलांविषयक जर घेतलं आपण लिहायला, तर मग महिलांच्या आवडीनिवडी, त्यानंतर त्यांचे स्वभाव विशेष किंवा त्यांचं समाजातलं स्थान, कारण की आज ती आहे म्हणून आपण आहोत, म्हणजेच आपल्याला तिच्यामुळं हा जन्म लाभला, मग तिच्या ह्या ऋणातून आपण कुणीही उतरे होऊ शकत नाही. मग महिलांविषयक जर नाटक लिहायचं तर मग त्या पद्धतीने आपण विचार करणं आवश्यक आहे. महिलांना असणाऱ्या समस्या, समजा नोकरी करणारी महिला असेल तर मग तिला घरातलं सगळं सांभाळून, घरातलं काम सांभाळून ऑफिसमध्ये जाणं, तिथं काम करणं, परत संध्याकाळी घरी येणं, पुन्हा घरातलं काम करणं, म्हणजे ही जी ओढाताण आहे ही आपल्याला योग्य प्रकारे मांडता आली पाहिजे. किंवा गृहिणी आहे, गृहिणी जरी असली तरी ती पूर्णवेळ घरामधले सर्व कामं करणं, सर्वांचं जे पाहिजे नको पाहिजे किंवा असं ज्या पद्धतीने आहे ना, सर्वांची ती काळजी घेते, आरोग्याची, त्यांच्या मनाची, सर्व प्रकारे ती काळजी घेते. आणि गृहिणी जरी असली तरी तिला दिवसभर भरपूर काम असतं. मग त्या पद्धतीने सुद्धा आपण व्यक्त होऊ शकतो, विचार करू शकतो. आणि मग दोन्हींच्या मिळून जर लिहायचं झालं तर गृहिणी आणि नोकरदार महिला, तर मग ह्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता ही नोकरी करते म्हणून हिला पगार मिळतो, ही गृहिणी आहे परंतु हिला असं गृहित धरलं जातं, तसं न करता आपण जेवढी पूर्ण दिवसभर घरात थांबतो आणि तिचं श्रमाचं आपण जवळून पाहतो तिचे श्रम, तेवढे आपल्या लक्षात येतं की तिच्या भूमिकेत जाऊन पण आपण विचार केला पाहिजे, तिलाही आरामाची आवश्यकता आहे किंवा तिलाही चेंज म्हणून बाहेर घेऊन जाणं, बाकीच्या गोष्टी, तिची आवड निवड, छंद जोपासणं ही त्या घरातल्या पुरुषाची, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते. मग ह्या दोन पद्धतीने जेवढे आपण विचार करतो की तिची धावपळ होती आणि गृहिणी असून हिलाही हिचं मन आवड जोपासण्यासाठी तिला वेळ मिळत नाहीये किंवा नोकरी करताना तिची ओढाता नव्हते, मग जेवढी हा विचार मनात येतो त्या पद्धतीने मग आपण व्यक्त व्हायला सुरुवात करतो. म्हणजे तो विषय महत्वाचा आहे, महिला हा फक्त विषय घेतला तर मग त्या पद्धतीने आपण व्यक्त होण्यासाठी कोणती कोणती माध्यमे वापरू शकतो त्याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. मग दोन्हींचा समतोल काय घेता येईल की बाबा दोघींची आवड निवड आपल्याला जपणं, त्यांचे छंद जपणं, त्यांची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्या पद्धतीने आपण एक एक प्रवेश त्यामध्ये वाढवू शकतो. मग गृहिणी, नोकरदार ह्यांच्यामधले, ह्यांच्या ह्या जर शेजारी शेजारी राहिला असतील तर मग त्यांना एकमेकींविषयी काय वाटतं? नोकरीवाल्याला वाटतं की बाबा नाही ही घरात ही फार छान आहे, आणि नोकरीला वाटतं नाही मी नोकरी करायला पाहिजे. म्हणजे दोघींच्या मनामध्ये एकमेकींविषयी जी जी भावना आहे ती आपण पुढं मांडत जातो.
3: नक्कीच. अनेक शॉर्ट फिल्म्सचं सुद्धा लेखन तुम्ही केलेलं आहे आणि ती आहे म्हणून या शॉर्ट फिल्मला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. तर ही शॉर्ट फिल्म काय होती, कारण अनेक वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये सुद्धा ही उतरली होती, तर ही शॉर्ट फिल्म काय आहे ती आहे म्हणून?
2: मी आधी सांगितलं की ती आहे म्हणून आपण आहोत हाच मुख्य धागा आहे त्यातला. मग एक कॉलेजचे दोन मुलं आणि दोन मुली ह्यांना घेऊन अवघ्या काही तासांमध्ये आपल्या भिंगारच्या नाट्यकलावंत विद्याताई जोशी यांनी दिग्दर्शन केलं आणि त्या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. ह्यामागचा उद्देश असा की एखादी मुलगी चालली आणि मुलं जर काही बसलेले असतील तर तिला म्हणजे छेडछाडच्या पद्धतीने म्हणूया किंवा टॉन्ट मारला जातो, परंतु हा विचार केला जात नाही जो टॉन्ट मारतो त्यांनी की त्याऐवजी जर माझी बहीण असती तर मला कसं वाटलं, मला कसं वाटलं असतं, ती पण कोणाची तरी बहीण आहे, ती कोणाची तरी मुलगी आहे, ह्या पद्धतीने विचार करायला लावण्यासाठी त्या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. किंवा तुम्ही महिलांना महिलांचा म्हणजे आदर करा, महिलांविषयी सहानुभूती असू द्या तुमच्या मनामध्ये, महिलांच्या जागी जाऊन विचार करा. समजा तू तुला जर मुलीचा जन्म असता तू त्या ठिकाणी असता तर मग तुला कसं वाटलं असतं, म्हणजे महिलांचा आदर करा हे सांगण्यासाठी त्या शॉर्ट फिल्मची निर्मिती केलेली आहे. आणि त्यामध्ये मग ट्विस्ट देता आला, ट्विस्ट दिल्यामुळं त्याच्यातली रंजकता वाढली किंवा नेमकं काय अशा पद्धतीने. आणि मग त्यामध्ये मग आपण राजमाता जिजाऊंचं उदाहरण घेतलं, सावित्रीबाई फुलेंचं नामोल्लेख केला, APJ अब्दुल कलामांच्या आईचाही नामोल्लेख करता आला की ह्या सगळ्या मातांनी ह्यांच्यावर सुसंस्कार केले, ह्यांना चांगलं घडवलं, म्हणून आज ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आपण स्वराज्य अनुभवतो आहोत, APJ अब्दुल कलामांमुळं जे मिसाईल मॅन आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती होती त्यांचाही इतिहास किंवा त्यांचंही वाचन या निमित्ताने करणं. APJचा लाँग फॉर्म काय, हा बऱ्याच लोकांना त्यांचा लाँग फॉर्म माहीत नाही, ए फॉर अबुल पाकीर जैनुलुब्दीन. त्यामधलं विशेष काय, अबुल हे त्यांचे पंजोबा, पाकीर हे त्यांचे आजोबा आणि जैनुलुद्दीन हे त्यांचे वडील. हे केव्हा कळतं, जेवढे आपण वाचन करतो त्यावेळी. शॉर्ट फिल्म्समध्ये आणखीन माझी सृष्टी नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. आता मी एक तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुम्ही आता डोळे बंद करा आणि डोळे बंद अवस्थेत तुम्ही तुमच्या घरी जाऊन दाखवा, नाही शक्य होणार का, आपण डोळस आहोत. पण ज्यावेळी तुम्हाला जर अंधाच्या भूमिकेत जायचं असेल तर तुम्हाला ती सृष्टी शॉर्ट फिल्म पाहणं गरजेचं आहे. आणि हाच धागा मी त्यामध्ये पण वापरलेला आहे की ज्यावेळी तुम्ही त्या भूमिकेत जाता, त्या पात्रामध्ये जाता, त्याचे अनुभव तुम्हाला कळू द्या. त्याला किती त्रास होतोय हे जग तो पाहू शकत नाहीये, त्याला किती त्रास होतोय, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट फिल्म मी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये माणूस नावाची एक शॉर्ट फिल्म लिहिली की तुम्ही एका घरामध्ये विद्यार्थी अभ्यासाला एकत्र येतात आणि मग त्या घरातले जे कर्ता पुरुष आहे तो त्या ठिकाणी येतो, तो त्यालाही पुस्तक वाचण्याची आवड असते, तो पुस्तक वाचतो आणि काही वेळानंतर मुलं असे बोलायला लागतात, तेवढी तो एक प्रश्न विचारतो की मुलांनो तुम्ही मोठेपणी कोण होणार आहात. मग प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने, म्हणजे कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी अमुक तमुक, प्रत्येक त्याच्या पद्धतीने जे ठरवलं ते सांगतो. पण तो जो नायक आहे त्या शॉर्ट फिल्मचा तो सांगतो की सर्वात आधी तुम्ही चांगले माणूस व्हा, की जेवढी तुम्ही चांगले माणूस व्हाल त्यावेळी तुम्हाला एकमेकांविषयीची, म्हणजे आपण काय म्हणतो की आपला जन्म मनुष्याचा आहे, तर मग माणूस म्हणून आपण जोपर्यंत एकमेकांकडे पाहत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही, मग ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
3: नक्कीच. त्याचबरोबर वर्तमानपत्रातून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही लेख लिहित आहे. नाटकाबद्दल आपण बोललो, आपण शॉर्ट फिल्मच्या लेखनाबद्दल, कवितेबद्दल बोललो, पण वृत्तपत्रामध्ये एक वेगळी भाषा आपण वाचत असतो किंवा एक वेगळ्या भाषेचा लहेजा आपण पाहत असतो, तर वृत्तपत्राचं लेखन हे कसं असायला हवं?
2: मी जे लिहितोय आता माझे जवळपास 13 वर्तमानपत्रांमधून माझं लेखन, म्हणजे कथा असतील, कविता असतील, विनोदी कथा असतील, हे प्रसिद्ध झालेले. पण ज्या ज्यावेळी मी म्हणजे आपल्या नगर शहरातले जिल्ह्यातले जे मान्य अत्यंत नामांकित वर्तमानपत्र आहेत त्यांच्यामध्येही माझ्या लेखनाचा समावेश त्यांनी केला, त्या सर्व संपादकांचं ह्या निमित्ताने आजच्या निमित्ताने मी आभार मानतो. कसं असतं, मी घरात बसून जो विचार करतो, एका खोलीत बसून, एका रूममध्ये बसून जो विचार करतो तो अनेक घरांमध्ये पोहोचतो छापील म्हणजे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून. जसा आता आवाज तुमचा, हे तुमचं ब्रीद आहे आणि तुमच्या रेडिओ नगरच्या माध्यमातून माझा आवाज आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे तुम्ही एक माध्यम आहात माझ्यासाठी, जसं वर्तमानपत्र एक माध्यम आहे तसं तुम्ही एक आहात. वर्तमानपत्रामध्ये लेखन करताना मला प्रकर्षाने असं जाणवलं की जे ज्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात चांगल्या आणि वाईट, त्यांचं लेखन हे झालं पाहिजे. वाईट गोष्ट पण लिहिली पाहिजे का, तर वाईट काय हे कळण्यासाठी आधी चांगलं काय हे पण लिहिलं पाहिजे. जसं आपण झाडांविषयी कृतज्ञता व्यक्त केली कवितेच्या माध्यमातून, तसं माणसांविषयी कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. आपल्या आयुष्यात खूप व्यक्ती येतात, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याला पूर्ण चांगल्या अर्थाने कलाटणी देते, हे केव्हा शक्य होतं, जेवढी आपण त्या व्यक्तीच्या सहवासात जातो, तिच्यातले गुण आत्मसात करतो आणि मग ते कागदावर लिहितो आणि ते पेपरच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या घरांमध्ये पोहोचतात. म्हणजेच प्रिंट मीडिया हा चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या विचारांना व्यासपीठ देण्याचं काम करतो. गेल्या जवळपास 35-1 वर्षांमध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून 13 वर्तमानपत्रांमधून माझं लेखन प्रसिद्ध झालं. हे निश्चित माझ्यासाठी हा माझा जेवढा म्हणजे सन्मान आहे तेवढंच त्या शब्दांचाही सन्मान त्या संपादकांनी केलेला आहे. त्यामुळे वर्तमानपत्रातलं लेखनही हजारो लोकांपर्यंत जातं आणि सध्या मी जानेवारी 2014 पासून साहित्य सहवास म्हणून एक सदर साप्ताहिक सदर सुरू केलं, जे दर शनिवारी दैनिक नवमठामधून प्रसिद्ध होतं. आणि आजपर्यंत जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 21,000 अभिप्राय आलेले आहेत. त्यामध्ये अगदी वेटर, वॉचमन, नाईट वॉचमन, गृहिणी, अगदी 10वीतला मुलगा असेल, 80 वर्षांचे आजोबा असतील, सगळ्या पद्धतीने. म्हणजे अगदी मला एक श्रमपूर्ण फोन आला की मी तुमचे लेख वाचून डिप्रेशनमधून बाहेर आलो. काहींनी निबंध स्पर्धेसाठी त्यातला काहींचा उपयोग करून घेतला. अमृता बेडेकरांनी त्या एम ए संगीतचा पेपर देत होत्या 2 वर्षाच्या, नेमका असा एक लेख आला की ते म्हटले मला त्यातला बराचसा भाग मला उत्तरामध्ये वापरता आला त्या एम एच्या संगीत परीक्षेसाठी. त्यांनी मला फोन करून सांगितलं. म्हणजेच काय, आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचतो पण आपल्याकडे अभिप्राय देण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणजे हजार लोक वाचतात तेवढी 1-2-5 लोक अभिप्राय देतात. आमच्या स्नेहांकित परिवार जो आहे त्यातले अनेक जण मला अभिप्राय देऊन कळवतात. ती एक मोठी प्रेरणा असते की आपण जे लिहिलंय त्याला अभिप्राय मिळतो, मग ते अधिकाधिक आपण लिहिण्यासाठी ती एक प्रेरणा असते. आणि मी आजपर्यंत जे काही करू शकलो ते ह्या प्रेरणेमुळे, ह्या ताकदीमुळे करू शकलो की हे प्रोत्साहन देणारे लोक आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याला अधिक लिहायचं आहे आणि अधिक चांगलं असं समाजात द्यायचं आहे.
3: नक्कीच. विनोदी कथाकथनाचे 61 कार्यक्रम हास्यरंगाच्या माध्यमातून तुमचे झालेत आणि काही प्रेरणादायी संवाद आख्यान जे आहे सुयश मार्ग या माध्यमातून शालेय स्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी सुद्धा घेण्यात आले. तर यामागचा उद्देश नेमका काय होता?
2: एक काळ होता साधारण 15-20 वर्षापूर्वीपर्यंतचा की नवरात्र उत्सव आणि गणेशोत्सवामध्ये विनोदी हलकं फुलकं असं, जसं आपण दिवाळी अंकामध्ये हलक्या फुलक्या कथा लिहितो तसं विनोदी विनोदी कथा जर सांगितल्या तर छान असं एक विनोद निर्मिती, हास्य हास्यसुद्धा एक टॉनिक आहे आपल्या शरीरासाठी. आणि त्या पद्धतीने मग मी जवळपास 10-15 वर्ष ते कथा विनोदी कथा सांगत राहिलो. कधी माझ्या असायचा, कधी इतरांच्याही असायच्या. पण नंतर मला लक्षात आलं की आपण फक्त ह्यावर किती वर्ष हे करू शकणार आहे, त्याऐवजी दरम्यानच्या काळात वाचन चालूच होतं. मग अनेक चांगल्या खूप मोठमोठ्या लोकांचं वाचन करता आलं आणि त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत झाल्या की आजच्या पिढीला काय गरजेचं आहे, म्हणजे तरुण पिढीला. मग मी 15 नोव्हेंबर 2015 ह्या दिवशी आपल्या भिंगारमध्ये सावतावळी मंदिरामध्ये सुयश मार्ग हा कार्यक्रम पहिला केला. आणि मग मला त्यानंतर अशी आवड निर्माण झाली की मग मी क्लासेस मी स्वतःहून जॉईन होतो त्यांना की बा माझं हे कार्यक्रम ठेवा. उद्देश काय त्यामागचा, आपल्याजवळचं जे काही चांगलं आहे, गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण वाचन केलं, मनन केलं, चिंतन केलं, अनेक थोरामोठ्यांच्या सहवासात जात आलं, म्हणजे नाट्यसृष्टीतील असेल, चित्रपटसृष्टीतील असेल किंवा काही व्याख्याते, नामवंत व्याख्याते, काही विचारवंत यांच्याकडे गेल्यानंतर, यांच्यासोबत राहिल्यानंतर वपू काळे भिंगारला माझ्या घरी आले होते. दिवसभरात मी त्यांच्याकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकलो. मग हे चांगला विचार फक्त माझ्यापर्यंत ठेवून उपयोगाचे नाही आहे, चांगले अनुभव माझ्यापर्यंत ठेवून उपयोगाचे नाही आहे, मी चांगलं वाचलेलं माझ्यापर्यंत ठेवून उपयोगाचं नाही ना, पण तेच जर आपण 1 रुपया मानधन न घेता इतरांना दिलं, इतरांना म्हणजे शालेय महाविद्यालयीन मुलं मुली आणि पालक, म्हणजे नवरात्र उत्सव असेल, गणेशोत्सव असेल किंवा महिला मंडळांचे वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं, तर मी त्या पद्धतीने विनामूल्य, आपल्याजवळ ईश्वर कृपेने चांगली नोकरी आहे, व्यवस्थित पगार आहे, त्यामुळं मला असं नाही की मी मला ते मानधन आल्यानंतर माझं घर चालेल हा, त्यामुळे मी मानधन न घेता ते गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास अनेक शाळा कॉलेजेसमध्ये ते प्रेरणादायी संवाद साधलेला आहे. पण जनरली काय होतं, व्याख्यान म्हटलं की तो व्याख्याता जो कोणी आपण मान्यवर बोलवतो तो येणार, त्याच्या विषयावर बोलणार आणि त्याचा विषय पूर्ण करणार. पण मी ह्यामध्ये वेगळे प्रकार सुरू केले. ह्यामध्ये अनुभूती देतो मी विद्यार्थ्यांना, डोळे मिटायला सांगतो आणि माझी यशोशिखर नावाची जी कथा आहे ती सांगतो, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारतो आणि मग त्यांना कळतं की जेवढे आपण डोळं जागतो तेवढे आपण स्वतःमध्ये जातो. मग त्या कथेतल्या यशोशिखर मधला जो नायक आहे त्याच्या भूमिकेत आपल्याला जाता येतं. त्यानंतर असं एपीजे, जसं सांगितलं मी एपीजेचा लॉंग फॉर्म काय आहे, स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नाव काय आहे, असे वेगवेगळे प्रश्न विचारून मी पेन किंवा पुस्तक भेट देतो उत्तर योग्य सांगणाऱ्याला. म्हणजे फक्त व्याख्यान हे माध्यम आहे मला मुलांपर्यंत पोहोचण्याचं, शालेय महाविद्यालयीन मुलांपर्यंत पोहोचण्याचं किंवा पालकांपर्यंत पोहोचण्याचं. पालकांच्याही समस्या त्या ठिकाणी बऱ्याचदा ऐकून घेतल्या जातात. अशा एका कार्यक्रमामध्ये, महिला मंडळाच्या कार्यक्रमामध्ये मी विचारलं, तुम्हाला काही शंका असतील विचारा, कारण की व्याख्यान झाल्यानंतर मी मुलांना विचारतो की तुम्ही काही प्रश्न असेल ते विचारा. तर त्या MIDC मधल्या बाईने मला विचारला होता, प्रश्न विचारला होता की माझं स्क्रीन टाईम जास्त आहे तर तो कमी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल. मग मी, मला जे काही माझ्याकडं जे वाचन होतं, माझा स्वतःचा जो अभ्यास होता, त्यावर मग मी त्यांना तो स्क्रीन टाईम कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, कमी करू शकता, ह्याविषयी सांगितलं. आणि त्या पद्धतीने त्या बाईने आचरण केलं आणि 6 महिने तिला तो फरक जाणवला. म्हणजे तिचा स्क्रीन टाईम जो 3.5 तासाचा होता तो 1.5 तासावर आला. मग ती म्हणली उरलेल्या 2 तासांमध्ये मी वाचन करते. आणि त्यामुळे मग तिचा मुलगाही ते आईचं पाहून वाचन करायला लागला.

0: मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे मराठी माणसाच्याच हातात आहे आणि ते प्रत्येक मराठी माणसाने केलं पाहिजे. आज ह्या रेडिओ नगरच्या माध्यमातून मी सर्व मराठीजनांना महाराष्ट्रीयांना विनंती करतो की मराठीचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपल्याच हातात आहे. मराठीचा प्रचार आणि प्रसार करताना काय करावं लागेल, तर आधी आपल्याला मराठी नाटकं, मराठी चित्रपट, मराठी पुस्तकं आपण आधी वाचली पाहिजे. मी पुस्तक वाचेल तेवढी त्या पात्राशी एकरूप होईल आणि त्या पात्रांमधले चांगुल पण माझ्यात येईल, म्हणजे वाचनाचे जे फायदे आहेत त्यामध्ये. परंतु आज मराठी साहित्य आणि तुम्ही जे म्हटलात त्यामध्ये की मराठी संस्कृती ह्याच्यावर जे आक्रमण होत आहे ते मोबाईलचं होत आहे. मोबाईल वाईट आहे हे मी कधीच म्हणत नाही माझ्या व्याख्यानामध्ये, खूप चांगलं आहे, परंतु तुम्ही कसा त्याचा वापर करता त्याच्यावर अवलंबून आहे. असेही काही व्यक्ती आपल्या जवळपास आहेत की ज्या दोन दोन अडीच अडीच तास सोशल मीडियावर पडून असतात. पण तुम्ही जरूर असा, कारण की मोबाईल सोबत राहणं ही काळाची गरज आहे. हे जरी खरं असलं तरी मोबाईल तुमचा काळ होणार नाही हे तुमच्याच हातात आहे. किती आधीन व्हायचं हे माझ्या हातात आहे. तोच म्हणजे जसं त्या बाईंनी स्क्रीन टाईम कमी केला तसं आपण करू शकतो ना. मग हे आक्रमण आपलं मोबाईलचं आहे, किती वेळ द्यायचं हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करणं आपल्या हातात आहे. मराठी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. ज्यावेळी आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये आई आणि वडील वाचन करतात त्यावेळी मग त्या घरातले लहान मुलं मुली पुतण्या पुतणी हे सुद्धा अनुकरण करतात आई वडिलांचं, चुलत्यांचं चुलतीचं, किंवा ते वाचन करतात आपण पण वाचन केलं पाहिजे. मग जर पालकांच्याच हातात जर मोबाईल असेल तर मुलांच्या हातात आपोआप येणार असतो. मग हे आक्रमण थोपवण्यासाठी आपण स्वतः खंबीर होणं आणि मराठीचं वाचन करणं, मराठी नाटक चित्रपट पाहणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि आपण ते प्रत्येकाने केलं पाहिजे.
1: नक्कीच. आज आपण पाहत आहोत की सोशल मीडियाचा काळ आहे. जसं तुम्ही सांगितलं की सोशल मीडियाचा वापर करणं ही पण काळाची गरज आहे. काळासोबत राहणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमुळे जे नवोदित लेखक आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळालं किंवा एक वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून एक मुक्त लेखन करण्याची संधी मिळाली, तर त्यामुळे खरंच तुम्हालाही असं वाटतं का की या नव्या संधी आहेत त्यांच्यासाठी, जसं की ब्लॉग लिहिणं असेल किंवा मुक्त व्यक्त होणं असेल, तर ही खरंच एक संधी आहे का?
0: अगदी 100%. मी म्हणतो की माझ्या मनातले विचार माझ्यापुरतं मर्यादित ठेवून उपयोग नाही ना. मी जर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले तर ते अनेक हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचतात, म्हणजे अगदी फक्त नगरपुरतं नाही तर अगदी जगभरात ते कुठेही पोहोचतात. आता मला ह्याचा आनंद आहे की साहित्य सहवासचे अनेक लेख आणि लघुकथा मी परदेशात जाऊ शकलो पण माझे लेख आणि लघुकथा ऑडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जे पालक आहेत जाणकार वाचक सजग जे पालक आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवांना ते पाठवलं आणि आवर्जून सांगितलं की वाचा ऐका. म्हणजे सोशल मीडियाचा फार चांगला परिणाम होतो. आता कंटेंट रायटर एक संकल्पना आहे ती सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आली ना. अगदी कालची मी ताजी घटना सांगतो की त्या सिया गोयलचं जे प्रकरण आपण वाचलं ऐकलंय, तर आम्ही आमचा एक मैत्रीकट्टा जो ग्रुप आहे त्यामध्ये आनंद शितोळे सर जे आहेत ते त्या ठिकाणी फार छान प्रकारे व्यक्त झाले. खूप मला मनापासून आवडलं ते व्यक्त होणं. कदाचित ते व्यक्त झाले नसते तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं नसतं. मग सोशल मीडियाचा फार त्यांनी छान आधार घेतला आणि अगदी संयत लिहिलं त्यांनी त्या मुलिकेची मुलीच्या भूमिकेत जाऊन विचार करा, तिच्या पालकांच्या भूमिकेत जाऊन विचार करा. आई वडील म्हणून प्रत्येक आई वडिलांना वाटतं, पण तू त्या म्हणजे मुलीच्या अँगलनी कधी विचार केलाय का, मुलीची बाजू कधी ऐकून घेतली का? फार छान लिहिलंय त्यांनी. मग हे कधी होतं, जेवढी तुम्ही वाचन करता, मनन करता, चिंतन करता तेवढी तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होता. ब्लॉग सारखं ब्लॉग लिहिलेच पाहिजे. ब्लॉग म्हणजे काय, तुमच्या मनातलं व्यक्त होणं आहे. ते चार ओळीत असेल, 400 शब्दांमध्ये असेल, किती असेल, पण ते व्यक्त जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही, मनातली खदखद असेल, आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांवर तुम्ही व्यक्त लिहिलं, असं म्हटलं जातं की साहित्यिकाने वास्तव लिहावं आणि लिहिलंच पाहिजे. त्याशिवाय समाजाला कळणार कसं, माहिती कसं होणार, बऱ्याच गोष्टी घडत असतात. मी एक सोशल मीडियावरची बातमी वाचली होती की एक वडील त्यांचा तरुण मुलगा गाडी चालवत असताना काहीतरी मोबाईलवर वगैरे बोलत असताना तो असा एका रस्त्यावरच्या खड्ड्यात जाऊन पडला आणि त्यामध्ये तो गेला. आता दुसरा एखादा पालक असता त्यांनी आकांड तांडव केला असता, त्यानंतर वेगळ्या पद्धतीने त्यांनी पेपरमधून हे केलं असतं की बाबा रस्त्यावरचे खड्डे बुजवले पाहिजे, सगळं केलं पाहिजे असं त्या

0: पण त्या मुलाचा दष्करी विदेह झाल्यानंतर त्या वडिलांनी त्या गावातले सगळे खड्डे बुजवले स्वतः. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती झालं आपल्याला,
1: बरोबर.
0: म्हणजे किती छान उदात्त हेतू किती त्यांचा, की बाबा माझा तरुण मुलगा गेलाय परंतु इतर कुणाचाही तरुण मुलगा जाऊ नये, हे केव्हा आपल्याला माहीत झालं? जेवढे आपण सोशल मीडियाचा वापर केला. म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग, सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही चांगल्यासाठी जरूर करा. एका शाळेच्या ग्रुपने सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 15 लाख रुपये जमा केले आणि ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेला एक खोली बांधून दिली त्यांनी, वर्ग बांधून दिला त्यांनी. किती छान उपयोग आहे हा. म्हणजे सोशल मीडियाचा तुम्ही चांगला उपयोग करा. कंटेंट रायटर असेल, ब्लॉग रायटिंग असेल, शॉर्ट फिल्मचं लेखन असेल, वेबसिरीजचं लेखन असेल, रील्स तयार केले जातात, किती छान आहे. अगदी 30 सेकंदांमध्ये तुम्ही एखादी छान मेसेज देऊन जाता एखादा. फक्त एवढंच आहे, आपण किती आहारी जायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि आहारी न जाणं हे केव्हा शक्य होईल? जेवढे आपण स्वतःचं मनन चिंतन करू आणि स्वतः व्यक्त हो त्यावेळी.
1: नक्कीच. तुमच्या आयुष्यामधला एखादा असा कठीण प्रसंग की ज्यानं तुम्ही अधिक सक्षम होता किंवा अधिक सक्षम झालात, कारण आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख असेल तर आपल्या आयुष्याला अर्थ नाही, आणि जेव्हा आयुष्यामध्ये दुःख येतं तेव्हा आपल्याला सुखाची जाणीव होत असते आणि त्यातून आपण काहीतरी शिकत असतो. तर तुमच्या आयुष्यातला असा एखादा कठीण प्रसंग, एखादा अवघड प्रसंग की जो तुम्हाला अधिक सक्षम होऊन जाऊ देतो,
0: ह्याच्यामध्ये आपले एक जवळ परिचितच व्यक्ती होती माझ्या, त्याला काहीतरी मोठा प्रोजेक्ट करायचा होता, त्यासाठी मला ज्याकडून त्यांनी काही रक्कम घेतली, हा सगळा व्यवहार मी घरी न सांगता केला. आणि दुर्दैवाने ती व्यक्ती तिथून निघून गेली ज्या शहरात आम्ही राहत होतो त्या शहरातून. आणि मग मी ज्या पतसंस्थेकडून कर्ज घेतलं होतं त्या पतसंस्थेची घरी नोटीस आल्यानंतर पूर्ण माझं आयुष्य बदललं. कारण की घरी माहीत झालं मी अशी चूक केली, कारण की त्याच्या आधी सांगितलं नव्हतं काहीच मी. आणि मला काय वाटलं बाबा, ती व्यक्ती म्हटली मी 1-2 महिन्यात तुला माझं काम होईल तेवढे मी तुला तुझे पैसे, तेवढी म्हणजे साधारण एक गोष्ट 2002 सालची वगैरे असेल, मी 2.25 लाख रुपये दिले होते तेवढी. मी म्हटलं आता 2-4 महिन्याचा प्रश्न आहे, त्यांना त्यांचं काम झालं की पैसे मिळून जातील. पण ते नोटीस आल्यानंतर मग जे जामीनदार होते ते घरी यायला लागले आणि मी पूर्ण डिस्टर्ब झालो. म्हणजे अगदी नोकरीची ठिकाण होऊन मी जवळजवळ 2.5 महिने घरी होतो, कारण माझ्या आयुष्यातला प्रचंड बॅड पॅच, वाईट दिवस ते, की आपण एक गोष्ट चांगली करायला गेलो पण त्यातून अत्यंत वाईट असं निष्पन्न झालं. आणि मग पत्नीने तिच्या जवळ असलेले दागिने मोडले, मी प्रॉव्हिडंट फंडचं कर्ज काढलं, अशा जवळपासचे जे लोक होते त्यांनी 10-20 हजार 5 हजार असे करून काही रक्कम जमा झाली. आणि ह्याशिवाय दसरेनगरला माझं स्वतःचं घर होतं तेही मला विकावं लागलं, ज्या घराची किंमत आज जवळपास 45 लाख रुपये, ते घर मला 2003-05 साली विकावं लागलं, कारण मला त्यातून बाहेर येणं गरजेचं होतं त्यावेळी. आयुष्यातला फार मोठा म्हणजे फार वाईट प्रसंग होता, म्हणजे तेवढी माणसं कशी असतात हे सुद्धा कळून चुकलं आपल्याला. म्हणजे काही अगदी फक्त तोंडापुरते गोड बोलतात, म्हणजे वाईट जे अनुभव असतात ना ते पण आले, चांगलेही अनुभव आले. फार अपेक्षा नसलेल्या माणसांनी मला 1000 रुपये कोण तेवढी दिले, तेवढी माझ्या दृष्टीने ते पण महत्त्वाचे होते. आणि अशा प्रकारे मग मी त्यातून बाहेर आलो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा बॅड पॅच येतो, अनेकांच्या आयुष्यात येतो, प्रत्येकाच्या म्हणण्यापेक्षा अनेकांच्या आयुष्यात येतो, पण तेवढी तुम्ही कसं सामोरं जाता. म्हणजे मी अक्षरशः 2.5 महिने काही सुचत नव्हतं मला काय करायचं आता, हे तर सगळं म्हणजे एका अर्थी आपण उद्योगच करून बसलो आहे. आणि घरी माहिती झाल्यानंतर मग वादविवाद बाकीच्या गोष्टी सगळं होत गेलं. परंतु असं म्हणतात की जर नियत स्वच्छ असेल ना तर परमेश्वर तुम्हाला भरभरून देतो. त्यानंतर मग मी स्वतःला असं घडवलं, म्हणजे प्रत्येक रुपयान रुपयाचा हिशोब ठेवायला लागलो आणि एवढं बदललं मी स्वतःला. मग त्याचे फळं आज मला चांगले मिळत आहेत की ज्यांनी माझं वाईट अर्थाने माझा उपयोग करून घेतला ती व्यक्ती आज कुठंच नाही आहे. त्यामुळं मला ह्या माध्यमातून सांगावं असं वाटतं, सगळं करा, तुमच्याकडून चांगलं नाही करता आलं तर वाईट तर कोणाचं कधीच करू नका. आणि प्रत्येक कृतीची नोंद घेतल्या जाते. माझ्या हातून जर कर्म चांगलं झालं तर त्याचं फळ मला मिळणार आहे, आज न उद्या. वाईट कृती केली त्याचंही फळ मला मिळणारच आहे. आजच्या रेडिओ नगरच्या माध्यमातून मला हे नक्कीच सांगावं असं वाटतं की चांगली कृती करा, माणूस म्हणून एकमेकांकडे पहा, नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळेल. मी चांगलं वागलो, चांगलं राहिलो, आज मी 50 लाखाचं घर घेतलं, या सगळ्या याच्यातून बाहेर येऊन. पण हे काय की मी जे चांगलं करत राहिलो माझ्या पाठीशी जी चांगले माणसं तेवढी उभी राहिली त्याचं फळ आहे.
1: नक्कीच नक्कीच. तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे?
0: यशाची व्याख्या करताना आपल्याला असं म्हणता येईल की बऱ्याचदा एखादी व्यक्ती एखादा विद्यार्थी समजा दहावीला खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला त्याच्या दृष्टीने ते यश आहे, अगदी बरोबर आहे. पण यश मी माझ्या दृष्टीने मी असंही मोजतो की मी जर एक चांगला माणूस असेल, मी एक चांगला शेजारी असेल, मी एक चांगला पती असेल, मी एक चांगला भाऊ असेल, मी एक चांगला मित्र असेल, तर ह्याच्या इतकं जगातलं कोणतंच यश चांगलं नाही आहे. तुम्ही एक चांगले माणूस आहात हे फार मोठं यश आहे, कारण मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळालेला आहे. मग ह्या मनुष्य जीवनामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये, या एकदाच मिळालेल्या जीवनामध्ये आपल्याला प्रवास जर करायचा आहे तर तो फार विचारपूर्वक करावा लागणार आहे. मग तो विचारपूर्वक प्रवास करताना मी फक्त माझा स्वार्थ साधणं उपयोगाचं नाही ना, मी समाजासाठी काय करू शकतो, मी मित्रांसाठी काय करू शकतो, मी माझ्या कुटुंबासाठी काय करू शकतो, हा विचार आणि त्यानुसार चांगली कृती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत यश मिळालं असं वाटतच नाही मला.
1: नक्कीच. आज या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. साहित्य कृतीबद्दल किंवा साहित्य प्रवासाबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. तुमचे आवडते लेखक किंवा कवी कोण आहेत किंवा कुठलं साहित्य तुम्हाला खूप आवडतं?
0: मला वपू काळे हे माझे आवडते लेखक आहेत, की ज्यांना फॅमिली ऑथर असं महाराष्ट्राचे कुटुंब लेखक असं म्हटलं जातं. आणि मी भाग्यवान आहे की 9 ऑक्टोबर 2000 रोजी त्यांच्या संपूर्ण दिवस मला राहता आला. आपल्या नगरला त्यांचं कथाकथन होतं आणि त्यावेळी मी पत्रव्यवहार करून आपल्या नगरचे अभिरुची वाचनालयाचे शिरीजी बापट यांनी मला सांगितलं होतं की तुमचा परिचय आहे तर वपूंना बोलवा. आणि ते आले होते, संपूर्ण एक दिवस त्यांच्यासोबत राहता आलं. वपूंचं लेखन विनोदी आहे तेवढंच हृदयस्पर्शीसुद्धा आहे. पार्टनरसारखी कादंबरी आजही आपण रडतोय त्या कादंबरीवर. कारखानीच नावाची त्यांची कथा आहे, की ज्या कथेवर मी कर्मचारी नावाचा तो कथासंग्रह असेल त्यांचा, त्यामधली ती कथा, त्यावर मी मनसोक्त रडलो. मनसोक्त शब्द वापरतो मी, अगदी मनापासून रडलो इतकं छान. त्यानंतर त्यांचे पंगू नावाची एक कथा आहे अप्रतिम, ती मूळ कॅसेटमध्ये ती कथा साधारण 22 मिनिटाची असेल, मी ती अक्षरशः 1000 पेक्षा जास्त वेळा ऐकली रोज. त्यामुळे ती माझ्यामध्ये इतकी भिनली, इतकी भिनली की मी त्याच्यावर सोबत नावाचं नाटक लिहिलं त्या कथेवर, दोन तासाचं. मग त्यामध्ये त्या पात्राला बिझनेस देणं आलं, बाकीच्या गोष्टी आल्या. पण त्यातला आशय जो होता पंगू, की जर तुम्ही मनाने पंगू असाल ना तर तुम्ही काहीच करू शकत नाही, असा त्या कथेचा सार होता. त्यानंतर सुहासजी शिरवळकर, की ज्यांच्या अनुभव कादंबरीवर मी एक नाटक लिहिलं होतं सातेरे नावाचं, जे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्याला बक्षिसं मिळाली. सुहासजींच्या सोबतही मला पुण्याला गेलो की मी त्यांच्याकडे जायचो, त्यांच्या सहवासात असायचो. ह्या थोर मोठ्यांच्या नाट्यसृष्टीतले, चित्रपटसृष्टीतले अनेकांच्या सहवासात जात आलं. ह्याला कारण म्हणजे वाचन, मनन, चिंतन, लेखन आणि वेळोवेळी लोकांची मिळालेला प्रतिसाद. मग हे प्रतिसाद मिळणं म्हणजे सुद्धा आपल्या दृष्टीने यशच आहे ते. शाबासकीची थाप मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं, पण जे देतात ते मनापासून देतात का, त्यांना आपलं वाटतं आपला मित्र असेल, आपला नातेवाईक असेल, आपला परिचित असेल, तो काहीतरी छान असं करू पाहतोय. मग ते सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून असेल. सावित्रीबाई फुले सेवा वैसंस्थेची स्थापना 25 वर्षापूर्वी गेली, 2026 5 मे 2026 25 वर्ष झाले. आणि मी सुनंदाताई आमरापूरकरांना विनंती केली की 25 वर्ष झाले, तुमचं आम्हाला मार्गदर्शन हवंय. मी 2024-25 त्यांना विनंती केली, परंतु त्यांच्या कार्यव्यस्ततेमुळे त्यांनी यांना शक्य झाले. पण ह्यावर्षी त्या आल्या, खूप छान असं सांगितलं. अनेक म्हणजे सेलिब्रिटी पण बोलवले, आपले नगरी कलाकार बोलवले, अनेक सदानंदजी बनगेंसारखे साहित्यिक बोलवले. का? त्यांनी पाहिलं की बा ह्या सेवाभावी संस्थेला कुठलंही स्वार्थ नाही आहे. ह्यांना काय वाटतं की आपल्याजवळचे जे जे चांगले आहे, मग प्रमोदजी कांबळे असतील, अनेक खूप मोठमोठे व्यक्ती त्यामध्ये, आपले स्नेहालयचे गिरीजी कुलकर्णी यांनाही गिरीजी कुलकर्णी सरांनी आम्ही बोलवलं, त्यांनाही व्यक्त व्हायला सांगितलं की तुम्ही पालक आणि विद्यार्थ्यांकरता तुमचे अनुभव शेअर करा. हे सुद्धा यश आहे. कोणत्या अर्थाने? त्यांनी त्यांच्या आयुष्यात, गिरीशजींनी त्यांच्या आयुष्यातले चांगले अनुभव सांगितले, प्रमोदजींनी त्यांच्या आयुष्यातले चांगले अनुभव सांगितले, सदानंदजी भनगेंनी सांगितले, म्हणजे असे जे वेगवेगळे मान्यवर बोलले त्यांनी, म्हणजे हे सुद्धा सेवाभावी संस्थेचं यश आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जे काही शक्य आहे, आज माझ्यात एवढी हिंमत आहे की मी एकटा कार्यक्रम करू शकतो 20-25 हजार रुपये वर्षाला खर्च करून, परंतु तसं न करता ज्यावेळी 40 लोक वेगळ्या माध्यमातून देतात, म्हणजे तन मन धन त्या पद्धतीने सहकार्य करतात, तेवढी ते सामाजिक उपक्रम होतो तो. पण मी एकटा करायला लागलो मग तो एकट्याचा राहील, तसं न होता. आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्यावेळी त्या सेवाभावी संस्थेचे घटक होतात, तेवढी हे त्या सेवाभावी संस्थेचे असं मला म्हणता येईल. आमच्या कोपरगावच्या मित्रांची संस्था आहे, त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो. आमच्या एल आय सीमधल्या कर्मचारी आणि एजंटची आम्ही जीवन प्रकाश प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे, त्या माध्यमातून पण आम्ही गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ह्या दोन तीन संस्थांच्या माध्यमातून जवळपास गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 6-1 लाख रुपयापर्यंतची मदत, सहकार्य, मदत म्हणण्यापेक्षा सहकार्य आम्ही आमच्यापर्यंत केलं, करतो आणि करणार पण आहोत. आणि ह्याशिवाय वैयक्तिक मी माझ्या पद्धतीने करतोच. ह्या हे हा जो प्रश्न तुम्ही विचारला की यश, तुम्हाला वाटतं हे सुद्धा यशच आहे, फक्त त्याचं परिमाण किंवा त्याचं माध्यम वेगळं आहे. परीक्षेत यशस्वी झाला म्हणजे त्याला यश म्हणणं हे जितकं खरं आहे तितकंच एक चांगला माणूस होणं हे यश आहे, एक चांगला सहकारी होणं हा यश आहे, एक चांगला मित्र होणं हे सुद्धा यश आहे.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये सहभागी झालात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अनेक नगरकरांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, कसं वाटतं?
0: मला निश्चित सांगायला आनंद होतो की मी 2011 साली सुद्धा रेडिओ नगरच्या माध्यमातून जवळपास 35 चिंतनाऐवजी मनन हा कार्यक्रम 35 लेख मी त्यावेळी केले होते आणि 13 कथा पुस्तकाच्या पानातून ह्या प्रीती भोंबे मॅडम आणि आपल्या रुपाली देशमुख मॅडम यांच्या सहकार्यामुळे मी ते कार्यक्रम करू शकलो. त्यानंतर 2 वर्षापूर्वी 15 ऑगस्टच्या निमित्ताने तो सुद्धा कार्यक्रम करता आला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे शीर्षक आहे, ब्रीद वाक्य जे आहे की आवाज तुमचा, हा आवाज आमचा जरी असला तरी त्याला माध्यम तुम्ही आहात चांगल्या अर्थाने. म्हणजे रेडिओ नगर परिवार आहे, तुम्ही आहे, आरजे आहेत, हे जे उपक्रम ह्या रेडिओशी संबंधित आहेत ते सगळेच, त्या सगळ्यांच्या प्रति मी आभार मानणार नाही, कारण आभार मानलं की तो एक व्यवहार होतो पण ऋण व्यक्त करतो. आणि आज मला पुनश्च एकदा मुलाखतीच्या माध्यमातून मला मन मोकळं करण्याची संधी मिळाली ह्याबद्दल मी वैयक्तिक आरजे आणू तुमचे आणि पूर्ण रेडिओ नगरचे मी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आभार मानण्याऐवजी ऋण व्यक्त करतो की ह्या पुढेही माझ्यापर्यंत जे जे शक्य होईल ते मी रेडिओ नगरसाठी लिहिण्याचा आणि माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रात आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गीत या निमित्तानं कुठलं ऐकावं असं वाटेल?
0: काही गाणी असतात आणि काही प्रेरणा देणारी गाणी असतात, तर त्याच्यामधलं मला फार आवडतं जे गाणं ते जिंदगी हर कदम एक नई जंग आहे, अनिल कपूर आणि नूतन यांचं एक जे गाणं आहे, जीत जायंगे हम तू अगर संग आहे, अत्यंत नितीन मुकेश आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं ते गाणं आहे, जीत जायंगे हम. आणि प्रत्येक त्यातलं कडवं जे ना ते प्रत्येक कडवं तुम्हाला काही ना काही तुमच्यामध्ये एक जिगर निर्माण करतं, तुम्हाला एक प्रेरणा देतं, प्रोत्साहन देतं. आणि ते गाणं सुद्धा मी खूप वेळा ऐकलं आणि त्याच्यावर एक जीत जायंगे हम नावाचा एक लेख पण मी म्हणजे व्हिडिओ पण त्याचा तयार केला आणि तो युट्यूबच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचलेला आहे.
1: नक्कीच, हे तुमच्या खूप जवळचं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की काही गाणी खरंच खूप प्रेरणा देतात, त्यातलं हे तुम्हाला प्रेरणा वाटणारं गीत या निमित्तानं नक्कीच मी प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, हा संपूर्ण प्रवास आणि संपूर्ण तुमची कथा अनेक लोकांनी ऐकली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. थँक्यू.
0: तुमचेही मनापासून आभार.
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील लेखक कवी सुनीलजी राऊत. आजच्या लेखक अपुल्या भेटीला आपण इथेच थांबत आहोत. पुढच्या रविवारी या कार्यक्रमामध्ये भेटूयात एका नवीन लेखकांसोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार, शुभ संध्या काळ मंडळी. आपला कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका मस्त अशा व्यक्तिमत्वासोबत, ज्या आता सध्या कॉलेजमध्ये आहे. ती आपली मैत्रीण आणि तिच्यासोबत आपण भरपूर अशा गप्पा मारणार आहोत तिच्या कॉलेज लाईफ बद्दल, तिच्या फील्ड बद्दल आणि त्याचसोबत गमती जमती असतील अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आता आपण जास्त वेळ वाया घालवायला नकोय आणि मी तुम्हाला आपल्या मैत्रिणीशी ओळख करून देते. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे जी सध्या व्हॉलंटियर म्हणून एक इंटर्नशिप आपल्या रेडिओ नगरला करते आणि ती म्हणजे आपली कोजागिरी जोशी. तर कोजागिरी, सर्वात आधी आपल्या रेडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. तर कशी असतो?
1: थँक्यू थँक्यू. माझं नाव कोजागिरी आणि मला खूप मस्त वाटतं इकडे. पहिल्यांदाच असा इंटरव्ह्यू कोणीतरी घेत आहे माझा. मला खूप मजा येते.
0: तू रेडिओला आली आहेस आणि बऱ्याच दिवसांपासून तू आपल्या सोबत आहेस, एक ॲज अ व्हॉलंटियर म्हणून, ॲज अ इंटर्न म्हणून तू इथे काम करतेस. कसं वाटतं तुझा रेडिओचा एक्सपिरियन्स आधी मला सांग.
1: रेडिओचा एक्सपिरियन्स मी आधी लहानपणी इकडे केला होता, रेडिओ नगरलाच केला होता आणि त्यावेळेला मी मात्र फक्त माईकच्या मागे बसायचे आणि काहीतरी वाचायचे स्क्रिप्ट आणि तेवढंच माझा एक्सपिरियन्स होता. तर रेडिओच्या बॅकस्टेजमध्ये, म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय काय गोष्टी होतात, एडिटिंग कसं असतं, स्क्रिप्ट रायटिंग कसं असतं, त्याला रेकॉर्ड कसं केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला काहीच माहिती नव्हत्या आणि त्या मी पहिल्यांदा अनुभवल्या, त्या पहिल्यांदा मी स्वतः केल्या. तर त्याच्यात मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ते आणि खूप नवीन नवीन एक्सपिरियन्सेस मला मिळाले. तर स्क्रिप्ट रायटिंग आता मला स्वतःला स्वतःची करायला जमायला लागलेली आहे. मला स्वतःचं रेकॉर्डिंग कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं आणि रेकॉर्डिंग करताना बोलायचं कसं, म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन असतात किंवा वर खाली किंवा त्याच्यात एखादा जर तुम्हाला स्पेसिफिक मूड असा आणायचा असेल तुमच्या बोलण्यात तर तो कसा आणायचा, ह्या गोष्टी मी इथे आल्यापासून शिकलेली आहे आणि मला खूप मजा येते हे सगळं शिकायला.
0: खूप छान एक्सपिरियन्स सांगितला आहेस तू. आणि आता मला तुझ्या बालपणाबद्दल तर तू थोडं स्वतःबद्दल सांग मला.
1: मी नगरचीच आहे तर इकडेच माझं सगळं बालपण गेलं. फर्स्ट टू टेन्थ जी माझी शाळा होती, मी गॅलेक्सी नॅशनल स्कूलला ॲडमिशन घेतलेली होती आणि तिथेच माझं पहिली ते दहावीचं शिक्षण झालं आणि तिथे मी बऱ्याच, म्हणजे काय काय गोष्टी केलेल्या होत्या, म्हणजे मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप जास्त भाग घ्यायचे आणि तसंच मी ॲकॅडमिकली पण माझं बरंच चांगलं होतं. मी अभ्यास तसं करायचे नाही जास्त मी, पण तरीही मार्क मला तसे मिळून जायचे असे आणि त्याच्यामुळे मला शाळेत वगैरे पण खूप मजा आलेली होती. शाळेत ज्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या, म्हणजे फॅन्सी ड्रेस वगैरे किंवा स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन्स, एलोक्युशन कॉम्पिटिशन्स, ह्या सगळ्यात मी भरपूर भाग घेतलेला आहे. आणि माझ्या शाळेत तर म्हणजे माझं पहिली ते आठवीपर्यंतचं माझं रेकॉर्ड आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मी फर्स्टच प्राईज जिंकलेली आहे.
0: अरे वा.
1: तसंच माझं, मला स्टुडंट ऑफ द इयर हे पण अवॉर्ड 3 वेळा मिळालेलं आहे शाळेत. मी बाकी अशा म्हणजे एक्झाम्स पण बऱ्याच दिलेल्या आहेत. प्रज्ञाशोध दिलेली आहे मी, स्कॉलरशिपच्या 2 एक्झाम्स दिलेल्या आहेत, ऑलिम्पियाड्स काही दिलेले आहेत आणि प्रज्ञाशोध मध्ये तर मला 10वी रँक मिळाली होती, बोर्डात आली होते मी, तर ते मी केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच अजून म्हटलं तर बाहेर ज्या कॉम्पिटिशन्स वगैरे झालेले आहेत तर त्याच्यात पण मी भाग घेतलेला आहे आणि त्याच्यात पण मला भरपूर बक्षिसं वगैरे मिळालेली आहेत. आणि मी नाटकात पण भरपूर कामं केलेली आहेत. तर माझ्या बालपणात मी बाल राज्य नाट्य केले होते आणि मग थोडंसं मोठं झाल्यावर एक राज्य नाट्यही केलं होतं. तर हे पण मी केलेलं आहे. मला नाटकात पण खूप आवड आहे करायची.
0: एवढ्या सगळ्या हॉबीज आहेत, मग तू अॅनिमेशन डिझाईन हेच क्षेत्र का निवडलंस?
1: मला लहानपणापासून खूप ॲनिमेशन मूवी बघायची खूप आवड होती. माझ्या आईने मला ती आवड लावून दिली आणि ती पण माझ्याबरोबर ॲनिमेशन मूवीज वगैरे सगळ्या बघते. आणि जेव्हापासून मी मीडिया बघायला लागली आहे किंवा टी व्ही बघायला लागली आहे तर मला आठवतं तेव्हापासून मी सगळे ॲनिमेशनचेच पिक्चर वगैरे पाहिलेले आहेत, डिझनी असो पिक्सार असो त्यांचे सगळ्यांचे. आणि त्याच्यात मला कॅरेक्टर्समध्ये खूप रस यायला लागला. मला चित्रकलेत माझा रस जो आहे तो अराउंड कोविडच्या काळात माझा निर्माण झाला आणि मी चित्र काढायला लागले वगैरे. पण त्याच्या आधीपासूनच ॲनिमेशनवर माझं खूप प्रेम होतं आणि ते कॅरेक्टर कसे दिसतात, कसे वागतात, कसे बोलतात, त्यांचं डिझायनिंग कसं केलेलं आहे ह्याच्यात मला खूप इंटरेस्ट होता आणि मला त्याच्यासाठी खूप प्रेम आहे. तर मला जेव्हा कळालं की ह्याच्यात मला करिअर स्वतःचं करता येईल तर मी तर म्हणजे म्हणाले की नाही, मला ह्याच्यातच जायचंय आता. आणि आता मग मी ॲनिमेशन डिझाईनचं जे शिक्षण घेते त्याच्यातून मला पुढे जाऊन कॅरेक्टर डिझायनिंग मध्ये जायची इच्छा आहे. मग
0: अरे वा. आणि त्यासोबत आता तू जे शिकतीयस, आता तू जे तुझं जे सेकंड इयर आहे ते कम्प्लीट झालं आणि आता तू थर्ड इयरमध्ये जातीयस, तर मग पहिल्या दोन इयरमध्ये तुला काय शिकायला मिळालं आणि आता पुढच्या इयरमध्ये तुला काय शिकायला मिळणार आहे?
1: ओके, सो मी जो कोर्स करतेय त्याला म्हणतात बी डिझाईन, म्हणजे बॅचलर्स इन डिझाईन, आणि तो 4 वर्षाचा कोर्स असतो. तर मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे कम्प्लीट केलेले आहे, तर युजली जेव्हा डिझाईन कॉलेजमध्ये तुम्ही जाता तेव्हा फाउंडेशनचं पहिलं वर्ष असतं, तर माझ्या कॉलेजमध्ये ते 6 महिने त्यांनी घेतले आमचे फाउंडेशनचे, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन वगैरे सिलेक्ट करता येतं. तर फाउंडेशनमध्ये तुम्हाला ते सगळं बेसिक जे आहेत गोष्टी ज्या चित्रकलेत लागतात किंवा डिझायनिंगसाठी लागतात, हे सगळं तुम्हाला ते परत शिकवतात. तुम्ही डिझाईन एंट्रन्ससाठी ते शिकलेलंच असता, पण ते परत एकदा रिव्हिजन तुमची घेतात. तुम्हाला मटेरियल हँडलिंग, म्हणजे क्ले वगैरे असेल किंवा बाकीचे मटेरियल्स जे असतात ते कसे हँडल करायचे ते शिकवतात. ज्योमेट्री शिकवतात. बेसिक ड्रॉइंग स्किल्स, म्हणजे शेडिंग, कलर थिअरी, हे ज्या गोष्टी असतात हे ते तुम्हाला शिकवतात. आणि मग हे तुमचं फाउंडेशनचं झाल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला कशात रस आहे हे तुम्ही निवडायला सुरुवात करता. तर मला रस होता तो व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये, त्याच्याखाली अॅनिमेशन येतं, तर मग मी ते निवडलं. मग त्याच्यात पण आम्हाला बरेच काय काय गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या. त्याच्यात आम्ही भरपूर मज्जा पण केली होती त्या कोर्समध्ये. एक ऍड बनवली होती, आम्ही नाटक केलं होतं, आम्ही बरेच काय काय गोष्टी केल्या होत्या. आणि मग हे झालं माझं फर्स्ट इयर. त्याच्यानंतर सेकंड इयरमध्ये मी जेव्हा पदार्पण केलं, अॅनिमेशन प्रॉपरली शिकायला सुरुवात केली. तर अॅनिमेशनमध्ये नक्की काय असतं, त्याच्यात म्हणजे कसं तुम्ही चित्र काढता, कसे तुम्ही चित्र काढले पाहिजेत, आणि त्याचे काही टेक्निक्स जे असतात ते, त्याला अजून डोळ्याला असं छान दिसेल असं कसं करायचं, हे सगळं आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि मग आता माझं सेकंड इयर संपलेलं आहे, तर थर्ड इयरमध्ये आणि फोर्थ इयरमध्ये आम्हाला अजून त्याच्यातच ऍडव्हान्स गोष्टी शिकवल्या जातात. सॉफ्टवेअर्स जे आहेत, 3D सॉफ्टवेअर आता मूवीजमध्ये वापरले जातात ना, तर ते आम्हाला शिकवले जातात. आणि ते सगळं आता आम्हाला पुढे जास्त अजून ऍडव्हान्स्ड टेक्निक्स वगैरे शिकायला मिळणार आहेत.
0: आता तुझ्या फील्डमध्ये अनेक प्रोजेक्ट्स असतात जे तुम्हाला करावे लागतात, तर मग कॉलेजमध्ये केलेला आतापर्यंतचा एखादा असा प्रोजेक्ट आहे का की तो तुला फार आवडतो?
1: तसे म्हटले तर 2 प्रोजेक्ट्स आहेत जे मला आठवतात, जे आत्ताच मी माझ्या शेवटच्या सेमेस्टरमध्ये केले. एक म्हणजे जसं मी म्हटलं मला कॅरेक्टर डिझाईनमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर त्याचा आमचा एक कोर्स होता, त्याला प्री प्रोडक्शन असं म्हणतात. तर त्याच्यात आम्हाला एक शो निवडायचा होता कुठला तरी जो ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. मग त्या शोचा आम्हाला अभ्यास करायचा होता की त्याचे लाईन्स कसे काढले जातात, त्याच्यात रंग कसे भरले जातात, त्याची आर्ट स्टाईल जी आहे, प्रत्येक अॅनिमेशन शोची तुम्ही बघाल तर वेगवेगळी असते, तर ती स्टाईल कशी आहे त्याचा आम्ही अभ्यास केला पूर्णपणे. त्याच्यात शेप लँग्वेज नावाची एक गोष्ट असते, त्याचा आम्ही अभ्यास केला पूर्णपणे. आणि हे सगळं जे नॉलेज आहे ते आम्ही आमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला लागू करायचं होतं. म्हणजे मी जी आहे, मी ॲज अ कॅरेक्टर मला त्या शो मध्ये इन्सर्ट करायचं होतं. तर ते करताना मला खूप मजा आली. आणि त्याच्यात म्हणजे मग तुम्हाला त्याचे व्हेरिएशन जे असतात, कॅरेक्टर डिझाईनचे व्हेरिएशन, कलर मध्ये व्हेरिएशन जे असतील ते सगळं करून तुम्हाला ते करायचं असतं, कॅरेक्टर डिझाईन करायचं असतं. तर हे करायला मला खूप मजा आली. आणि दुसरा जो होता तो होता साऊंड डिझाईनचा. तर मला जरा असं लक्षात आलंय की मला व्हॉइस ऍक्टिंग मध्ये जायला पण एखाद वेळेस आवडेल. तर ते जेव्हापासून मला लक्षात आलेलं आहे तेव्हापासून मला थोडासा रस हा डबिंग मध्ये, साऊंड डिझाईन मध्ये थोडासा निर्माण झालेला आहे. तर आमचा जो कोर्स होता साऊंड डिझाईनचा, त्याच्यात आम्हाला एक अशी जस्ट व्हिडिओज दिलेले होते की ज्याला आवाज अजिबात नव्हता, आणि ते व्हिडिओज घेऊन आम्हाला त्याला बॅकग्राऊंडचे आवाज आणि स्वतःचा आवाज, डबिंग वगैरे सगळं कम्प्लीट करून त्यांना दाखवायचं होतं. तर मग ह्याच्यात पण मला खूप मजा आली, कारण म्हणजे जसं मी ते असाइनमेंट केलं की मी सगळा तो व्हिडिओ आधी बघितला, त्याचे लिस्ट केले मी की काय काय आवाज मला लागतील, मग तशा पद्धतीने मी रेकॉर्ड केले आणि ते कलेक्ट केले साऊंड, आणि मग ते जाऊन मी ते सगळं एकत्र कॉम्पोजिट केलं. तर ते त्याच्यात मला खूप मजा आली होती.
0: ओके, आताच तू व्हॉइस ऍक्टिंग बाबत बोललीस, तर मग व्हॉइस ऍक्टिंग करताना कोणत्या गोष्टीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे?
1: सगळ्यात पहिले तर ओव्हर व्हॉइस ऍक्टिंग नाही झाली पाहिजे. कॅरेक्टर ज्या पद्धतीने वागतंय किंवा त्याची पर्सनॅलिटी ज्या पद्धतीची आहे त्याच डिस्क्रिप्शनला तुम्ही ट्रू राहून तुम्ही तुमचं व्हॉइस ऍक्टिंग केली पाहिजे. म्हणजे त्या कॅरेक्टरला तुम्हाला थोडंसं असं एनव्हिजन करावं लागतं की जर आता एखादी एकदम शाय मुलगी असेल, एकदम तिला तिचा आवाज शांत आहे, ती खूप हळुवारपणे बोलते, तर ती एखादं जर लाईन घेत असेल तर ती जोर जोरात किंचाळून बोलणार नाहीये.
0: लाऊड बोलत असेल तरी तिला सायलेंटलीच हँडल करावे लागणार गोष्टी.
1: ती जरी अशी चिडलेली जरी असेल तरी तिचं चिडणं जे आहे ते नॉर्मल व्यक्तीच्या पेक्षा जरा वेगळं असेल. तर ह्या पद्धतीचा तुम्हाला कॅरेक्टर बद्दल विचार करावा लागतो. आणि त्याच्यात अॅनिमेशन मध्ये जेव्हा तुम्ही व्हॉइस ऍक्टिंग करता तेव्हा त्याच्यात एक्स्ट्रा व्हॉइस इफेक्ट ऍड करावे लागतात. कारण ऑब्व्हियसली ते जर नुसते जर उभे असतील स्क्रीनवर आणि काहीच आवाज नसेल तर बघणाऱ्याला पण विचित्र वाटतं. तर त्याच्यात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाने व्हॉइस टाकावे लागतात. काय काय
0: जो व्हॉइस आर्टिस्ट असतो, आता कधी कधी आपल्याला दिसतं की आपले व्यक्तिगत प्रॉब्लेम सुद्धा असतात, कधीतरी आपण सफर करत असतो. समजा आपल्या घरी एखादं भांडण झालंय आणि त्या फ्लो मध्ये आपण आहोत आणि आपल्याला करायची व्हॉइस ऍक्टिंग एका सॉफ्टची किंवा एखादं असं कॅरेक्टर आहे, विनोदी कॅरेक्टर आहे, त्याची आपल्याला व्हॉइस ऍक्ट करायचा आहे, तर मग तिथे इफेक्ट पडतो का आपल्या पर्सनल गोष्टींचा?
1: हो हो, नक्कीच पडतो. जर तुमच्या डोक्यात जर ते चालू असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या आवाजातून ते तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे व्हॉइस ऍक्टिंग करायच्या आधी तुम्हाला थोडंसं शांत व्हावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये जावं लागेल की हा हे कॅरेक्टर हॅप्पी आहे तर मला हॅप्पीच बोलावं लागेल, त्याच्याशिवाय चालतच नाही.
0: नक्कीच. आणि आता तुझं फील्ड आहे अॅनिमेशन डिझाईनचं आणि आता तुला आवड आहे किंवा तुला जायची इच्छा आहे व्हॉइस ऍक्टिंग मध्ये, तर या दोन्ही गोष्टींचा संबंध कसा आहे?
1: तुम्ही जे कॅरेक्टर ऑन स्क्रीन बघता त्याला जिवंत करण्यासाठी तुम्हाला आवाज तर नक्कीच लागतो, त्याच्याशिवाय तुमचं कॅरेक्टर अलाईव्ह वाटतच नाही. व्हॉइस ऍक्टिंग जो आहे हा अॅनिमेशनचा खूप मोठा एक सब पार्ट आहे, त्याचं एक डिपार्टमेंट आहे ते. आणि हे सगळं जे आहे ते पोस्ट प्रोडक्शनच्या पार्टमध्ये येतं, ज्याच्यात तुमचं अॅनिमेशन जे असतं ते कम्प्लीट झालेलं असतं आणि मग त्या कॅरेक्टरला तुम्हाला आवाज द्यायचा असतो. तर मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत अॅनिमेशनमध्ये.
0: आता तू अॅनिमेशन फील्डमध्ये आहेस, अॅनिमेशन डिझाईनमध्ये आहेस, अनेक जणांना यामध्ये करिअर करायचं असतं की मला यायचं आहे या फील्डमध्ये वगैरे, पण बरीचशी माहिती नसते. माहिती अभावी हे असं काहीतरी फील्ड आहे, या बाबतीत आपला नजरिया बदलतो किंवा लोकांची नजर जात नाही या फील्डमध्ये. तर आता नव्यानं समजा एखादं ग्रामीण भागातील व्यक्ती आहे, मुलगा मुलगी आहे किंवा शहरी भागातली आहे, पण त्याला या बाबतीतली माहिती नाहीये आणि त्याला अशा पद्धतीच्या युनिक फील्डमध्ये यायचं, तर त्यांनी सुरुवात कुठून करावी?
1: सर्वात पहिले तर प्रॉब्लेम असा येतो इंडियामध्ये एस्पेशली की लोकांना वाटतं अॅनिमेशन हे फक्त लहान मुलांसाठी आहे, फक्त कार्टूनसाठी आहे, तर तसं नाहीये. अॅनिमेशन हे खूप व्हास्ट फील्ड आहे आणि ते एक माध्यम आहे, ते एक जॉनरा नाही येतो, ते एक माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही तुमच्या गोष्टी सांगता. स्टोरी टेलिंग जे आहे ते तुम्ही याच्यातून करू शकता, मेसेज द्यायचा असेल ते तुम्ही याच्यातून करू शकता, मार्केटिंग असतं, ऍडव्हर्टायझिंग असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अॅनिमेशनच्या ह्यानी करू शकता. एज्युकेशनल पण भरपूर काय काय तुम्ही अॅनिमेशन थ्रू करू शकता. तर सर्वात पहिले हे समजायला पाहिजे की अॅनिमेशन हे फक्त लहान मुलांसाठी नसतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अॅनिमेशनचे वेगवेगळे जे मीडिया आहेत सध्या अवेलेबल ते तुम्ही बघा, कारण त्याच्यातूनच तुम्हाला भरपूर काय काय समजतं की काय काय वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर असू शकतात, काय काय वेगवेगळ्या प्रकारचे शोज आहेत. तर आता सध्या अॅनिमे वगैरे जे आहे, अॅनिमे किंवा बाकीचे जे अॅनिमेशन फिल्म्स आहेत, वेब सिरीज आहेत, ह्या खूप आता पॉप्युलर झालेल्या आहेत. युट्यूबवर पण तुम्हाला फ्रीमध्ये काय काय सिरीज वगैरे मिळतात, तर तुम्हाला एक्सपोजर अॅनिमेशनसाठी भरपूर आहे, तर तुम्ही नक्कीच त्याच्यात तुम्ही बघू शकता. आणि सुरुवात करायची तसं म्हटलं तर सुरुवात तर तुम्हाला बेसिक चित्रकलेपासूनच करावी लागते, कॅरेक्टर कसं काढायचं, अॅनाटॉमी वगैरे तुम्हाला शिकावी लागते. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन मग तुम्ही जर अॅनिमेशन करत असाल, तुम्हाला एकतर डिझाईन कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्याच्यासाठी, किंवा आता स्टँड अलोन काही कॉलेजेस पण आता इन्स्टिट्यूशन पण आता आलेले आहेत भारतात की ज्याच्यात तुम्ही जाऊन त्याचा अभ्यास करू शकता अॅनिमेशनचा.
0: तू मला तुझ्या हॉबीज मध्ये सांगितलं तुला गेमिंग आवडतं, गाणं ऐकायला आवडतं, संगीत ऐकायला आवडतं, तर कोणत्या पद्धतीचं तू संगीत ऐकतेस? कारण कसं आहे की तुझी गेमिंग आवड आहे किंवा अॅनिमेशन फील्डमध्ये आहेस, मग तशी टिपिकल गाण्याची चॉईस पण तुझी वेगळी आहे का?
1: गाण्याची चॉईस माझी खूपच वेगळी आहे. मी जर कोणाला असं सांगितलं की मी काय काय ऐकते तर त्यांना असं आश्चर्याचा धक्काच बसतो जरा. मी अॅनिमे भरपूर बघते, त्याच्यामुळे मला जॅपनीज सॉंग्स आणि ह्याच्यात भरपूर इंटरेस्ट तयार झालेला होता. मी जॅपनीज लँग्वेज पण शिकले, तर मला जॅपनीज सॉंग्स वगैरे भरपूर ऐकायला आवडतात. मला भरपूर असे इंग्लिश सॉंग्स ते तर आहेच, पण मला त्याच्याबरोबरच रॉक आणि थोडेसे अल्टरनेटिव्ह असे जे सॉंग्स आहेत ते पण मला खूप आवडतात. आणि माझा सध्याचा जो खूप फेवरेट जॉनर आहे गाण्यांचा, त्याला म्हणतात ब्रेक कोर. तुम्ही ऐकलं नसेल ते खूप असं वेगळं जॉनर आहे तो. तर त्याच्यात ते ड्रम्स वगैरे वाजवून आणि त्याचा जास्त त्याच्यात उपयोग असतो, वापर असतो.
0: ओके, देन आता आपण पुन्हा येऊया तुमच्या कॉलेज लाईफमध्ये, कारण ऑब्व्हियसली आपला शो आहे कॉलेज कट्टा. म्हटल्यानंतर आता तू तुझ्या फील्डबद्दल भरपूर काही सांगितलं, पण थोडं कॉलेजच्या गमती जमतीबाबत पण बोलून थोडंसं वातावरण हलकं फुलकं करूयात. तर तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस कसा होता?
1: कॉलेजचा पहिला दिवस, आता मला जी 11वी 12वीत जी एक्सपेक्टेशन तयार झाली होती की बेंचवर जाऊन बसायचंय, आपल्याला लिहायचंय, काम करायचंय, हीच एक्सपेक्टेशन घेऊन मी डिझाईन कॉलेजला गेले आणि तिथेच माझं चुकलं. मी असे जीन्स वगैरे घालून मस्तपैकी गेलेले होते आणि माझ्या डोक्यात असं होतं की क्लासमध्ये बसून डेस्कवर बसून काम करायचं असतं, कारण कॉलेजमध्ये गेल्यावर असंच असतं ना. पण नाही, आम्हाला पहिल्याच दिवशी त्यांनी अशी ऍक्टिव्हिटी दिली की ज्याच्यासाठी आम्हाला खाली बसून सगळं काम करावं लागलं. डिझाईन हे खूप हँड्स ऑन एक्सपिरियन्सचं फील्ड आहे, त्याच्यामुळे तुम्ही डेस्कवर बसून काम करताय हे खूप रेअरली होतं. म्हणजे असे रट्टा मारणं किंवा नोटबुकमध्ये लिहित बसणं जे आहे ते होतच नाही ऑलमोस्ट. तुम्ही ऑलमोस्ट एन्टायरली हाताने तुमच्या काम करत असता किंवा ड्रॉ करत असता किंवा असंच काहीतरी. तर तो माझा पहिला दिवस जो होता ते मला आठवते की मला एकदम असा आश्चर्याचा धक्का बसला होता की अरे मला खाली बसून काम करायचं आणि माझ्या हाताने काम करायचं, मला लिहायचं नाहीये काही. तर मी ज्या सगळ्या नोटबुक्स आणल्या होत्या माझ्या हॉस्टेलला घेऊन गेले होते मी, त्या सगळ्या मी अजूनही वापरलेल्या नाहीत, कारण मी स्केचबुकच वापरते आता.
0: आणि आता कॉलेजच्या आता आपले शाळेतली मित्रमैत्रिणींचा झोन वेगळा असतो, पण जेव्हा तुमची शाळा संपते त्याच्यानंतर सर्वजण थोडेसे विभागले जातात की कोणी या फील्डमध्ये जातं, कोणी सायन्सला जातं, कॉमर्सला जातं, इंजिनिअरिंगला जातं, प्रत्येकाच्या फील्ड वेगळ्या असतात. मग तिथे मैत्री कुठेतरी स्टॉप होते किंवा कुठेतरी ते एक आठवण बनून राहते. जसं आपण डेली भेटतो तसं ते होतच नाही, शक्य होत नाही, प्रत्येकाची लाईफ वेगळी बनते. पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये एंट्री करता तिथून तुमचा प्रवास वेगळा असतो, मित्रमैत्रिणी नवीन असतात. तर मग कॉलेजच्या पहिल्याच दिवसात असं आहे का की एक मित्र किंवा एक मैत्रीण अशी बनली की ती अजूनपर्यंत सोबत आहे?
1: अजूनपर्यंत सोबत नाही, पण अजूनही म्हणजे हाय हॅलो आमचं चालू असतं. माझे भरपूर ग्रुप झाले तयार कॉलेजमध्ये गेल्यानंतर, पण मला एक मैत्रीण माझी आहे की जी पहिल्याच दिवशी माझी तयार झाली आणि अजूनही आम्ही हाय हॅलो म्हणतो. माझा आत्ताचा जो फ्रेंड ग्रुप आहे मात्र तो मला खूप जीवाला प्रिय असा फ्रेंड ग्रुप आहे माझा. ते सगळे इतके छान लोक आहेत आणि नुसतंच टाइमपास असं वगैरे करत नाहीत ते, ते खूप इंटेलेक्च्युअल विचार वगैरे पण त्यांचे सारखे चाललेले असतात. तर आमचे टाइमपास करण्याबरोबरच आणि मजा मस्ती करण्याबरोबरच आमचे खूप डीप असे डिस्कशन्स पण एकत्रच होत असतात.
0: आता फ्रेंड ग्रुप म्हणलं की सगळ्याच गोष्टी शेअरिंग करणं आलं, पण आता अनेक वेळा असं होतं की अनेक जणांचं मत असं असतं की नको यार ग्रुप स्टडीमध्ये टाइमपास होतो आणि आपलं व्यक्तिगत केलेलं बरं असतं. तर काहींचं मत असतं की ग्रुप स्टडीमध्ये चांगला स्टडी होतो, प्रत्येकाचे विचार कळतात, प्रत्येकाची थॉट प्रोसेस कळते आणि स्वतः म्हणलं तर ते बोरिंग राहतं. तुझ्या मते काय आवडतं तुला, ग्रुप स्टडी की अलोन?
1: माझं दोन्हीकडे असं हेच आहे, जरा मिडलमध्येच आहे मी. कारण कधी कधी जर माझा मूड असा नसेल की मला मित्रांबरोबर बसायचं नाही किंवा मला जास्त अजून फोकस करायचं आहे आणि माझं खूप डेडलाईन जवळ आलेली आहे, तर मी जाऊन एकटी बसते आणि एकटी काम करते. पण युजली जर मित्रांबरोबर बसले तर मला ते पियर प्रेशर जे म्हणतात ना की बाकीचे काम करतात म्हणून मी काम केलं पाहिजे, हे जे आहे हे नक्कीच मला खूप एक्सपिरियन्स करायला मिळतं. त्याच्यामुळे जर माझ्याकडून एकटीने जर काम कधी होत नसेल रूममध्ये बसून, जर मी खूप डिस्ट्रॅक्ट होत असेल, तर मी जाऊन माझ्या मित्रांबरोबर बसते आणि मग तिकडे माझं काम एकदम चांगलं होतं. ते मला त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स पण जर त्यांना जास्त असेल त्या त्या गोष्टीचा, तर ते मला त्याच्या टिप्स पण देतात की मी हे चांगलं करू शकते किंवा मी ते चांगलं करू शकते. तर हां,
0: आता त्याच सोबत तुझ्यामध्ये चांगला मित्र कोण आहे? कारण आता जर म्हणलं तर एक प्युअरिटी म्हणलं तर खूप कमी झाली मैत्रीमधली, पण मग तू कशा दृष्टीने बघतेस की असा जर मित्र असेल ना तर तो चांगला मित्र आहे, खरा मित्र आहे, आणि असा व्यक्ती तुझ्या लाईफमध्ये आला का कधी?
1: असे मी म्हटलं ना, जसं माझा हा फ्रेंड ग्रुप जो आहे त्यातले अर्ध्याधिक लोक तर असेच सगळे आहेत. तर हे जे मित्र असतात ना, मला वाटतं असे लोक जी तुम्हाला ऑनेस्टली त्यांचे ओपिनियन्स देतात तुमच्या गोष्टींबद्दल, तुम्हाला ऑनेस्टली तुम्ही काय चुकीचं करताय हे सांगतात. ऑनेस्टी म्हणजे तुम्हाला एकदम असं वाईट पद्धतीने बोलायचं असं नाही, नीट शांतपणे पण तुम्हाला ऑनेस्टी देता येते. जर तुमच्या आयुष्यातला तुमचा मित्र जो आहे तुम्हाला अशी ऍडवाईस देत असेल तर ते सगळ्यात चांगला प्रकारचा तो मित्र आहे, कारण तो जेन्युअनली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सीड करायला बघतोय आणि तुम्हाला अजून जास्त बेटर करायला बघतोय. ऑफकोर्स तुम्ही पण तसंच केलं पाहिजे असं मला वाटतं.
2: आता तू एवढ्या साऱ्या तुझ्या मित्रांच्या आठवणी सांगितल्या सगळं झालं, पण आपण ज्या फील्डमध्ये असतो तिथे सर्वात जास्त महत्वाची भूमिका असते ती म्हणजे आपल्या शिक्षकांची. तर तुला शिक्षकांकडून व्यक्तिगत आयुष्यात काय शिकायला मिळालं की जे फक्त आपल्या नॉलेज पुरतं मर्यादित नाहीये, फक्त तुझ्या स्टडी पुरतं मर्यादित नाहीये, पण ते तुला लाईफ टाईम लाईफच्या प्रोसेसमध्ये ते तुला उपयोगी पडणार आहे.
1: असे एक सर तर माझ्या कॉलेजमध्ये आत्ता सध्या आहेत, मिस्टर आनंद शिदीड सर म्हणून त्यांचं नाव आहे, आणि ते म्हणजे मला, मी ॲनिमेशनमध्ये आहे, ते त्याचे डिपार्टमेंटमध्ये नसले तरीही मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून फीडबॅक वगैरे नेहमी घेते, आणि मला ते ॲनिमेशनच्या फीडबॅकच्या बरोबरच अजून भरपूर काही फीडबॅक पण देतात की माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी कसं थोडंसं एक्सेल करू शकते. आता ॲनिमेशन जे फील्ड आहे ते एकदम असं क्रिएटिव्ह फील्ड असल्यामुळे ऑब्व्हियसली सगळ्यांचे स्किल लेवल जे आहेत ते वेगवेगळे आहेत, तर तिकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कम्पॅरिझन स्वतःशी तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांशी करता. तर एका पॉइंटला माझं पण तसं झालेलं होतं की मी खूप कम्पॅरिझन करत होते स्वतःची दुसऱ्या लोकांशी, आणि त्यावेळेला मला खूप असं स्वतःबद्दल वाईट वाटत होतं, आणि मी याच वेळेला एकदा मी त्या सरांशी बोलायला गेले की त्यांना काहीतरी दाखवायला गेले, आणि त्यांनी मला त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं होतं त्यावेळेला. तर त्यांच्यासाठी मी खूप थँकफुल आहे, ते सर माझ्या लाईफमध्ये आले आहेत आणि ते पण मला एकदम असं खूप जवळची मुलगी म्हणूनच मानतात, तर हे सर माझे फेवरेट सर आहेत.
2: या फील्डमध्ये येण्यासाठी किंवा तू आत्तापर्यंत जे पण अचीवमेंट केली आहेस, तर तुझ्या आयुष्यामध्ये अडचणी कोणकोणत्या आल्या?
1: अडचणी आत्ता मी जसं म्हटलं ती कम्पॅरिझनची जी अडचण होती ती माझी कॉलेज लाईफमधली सगळ्यात मोठी अडचण होती, आणि अजूनही मी थोडी थोडी शिकते त्याच्यामुळे आहे. तर त्याच्यावर ओव्हरकम करणं काही इझी गोष्ट नाही आहे, कारण तुमच्या आजूबाजूला सतत इतक्या चांगल्या काम करणारी लोकं असतात की तुम्हाला प्रयत्न नाही केला तरी कम्पॅरिझन तर होतेच की अरे ह्याला हे येतं मला येत नाही. तर हे जे आहे ही खूप मोठी अडचण मला वाटते. आणि दुसरं म्हणजे होतं की प्रोक्रॅस्टिनेशन, की रील्स बघत बसले किंवा गेम खेळत बसले आणि मला कामच नाही करायचं, मग डेडलाईन अशी तोंडावर आली की मला एकदम आठवत अरे काम करायचं आहे. तर ती एक मोठी अडचण आहे, म्हणा ती स्वतःच्याच चुकींमुळे होते, त्याच्यावर काम केलं पाहिजे. पण हो, कम्पॅरिझनचं जे मी म्हटलं ना, तर त्याचं मला एक खूप महत्वाचं लाईफ लेसन माझ्या सगळ्यात पहिल्या ज्युरीमध्ये मिळाला. ज्युरी म्हणजे डिझाईन कॉलेजची एक्झाम असते ती आमची. तर त्याच्यात मला असं लक्षात आलं की मी बाकीच्या लोकांच्या ज्युरीज बघत होते आणि मला एकदम रिअलाइज झालं की अरे ह्या मुलाला ह्याचं काम एवढं सुंदर आहे, ह्याचं काम एवढं इंट्रिकेट आहे, डिटेल्ड आहे, तरीही त्याला नीट बोलता येत नाहीये. आणि त्याला नीट बोलता येत नसल्यामुळे जे पॅनल समोर बसलेलं आहे ज्युरीचं ते त्याला पूर्णपणे इग्नोर करतात किंवा त्याला सारखं त्याच्या चुकांना पकडतात आणि त्याला सारखं म्हणजे खूप अवघड गेली त्याची ज्युरी. त्याच्या कम्पॅरेटिव्हली माझं जे काम त्याच्या एवढं इंट्रिकेट नव्हतं, त्याच्या एवढं डिटेल नव्हतं, पण मला बोलता नीट येत होतं ज्युरीच्या समोर, मला माझं काम प्रेझेंट नीट करता येत होतं. तर मला एकदम असं रिअलाइज झालं, आपण जे आहोत ते आपल्या एका पूर्ण जे स्वतःच सेल्फ असतो त्याला आपण दुसऱ्यांच्या एका पीस ऑफ सेल्फला कम्पेअर करतो. एक केक आहे, आपण स्वतः एक केक आहोत असं आपण समजलं, आणि दुसरा माणूस जो आहे त्याच्याकडे एक स्लाइस आहे, तर आपण आपल्या अख्ख्या केकला त्या एका स्लाइसशी आपण कम्पेअर करतो. हे माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे मला एकदम ते कम्पॅरिझनच्या ह्याच्यावर ओव्हरकम व्हायला त्यांनी खूप मदत झाली, कारण जे स्किल्स माझ्याकडे असतील ते कदाचित त्याच्याकडे नसतील आणि जे स्किल्स त्याच्याकडे असतील ते कदाचित माझ्याकडे नसतील. त्याच्यामुळे आपण सगळीकडेच कुठे कुठे थोडेसे फ्लॉड आहोत आणि आपण सगळीकडे कुठे कुठे स्ट्रेंथ आहे आपली कुठे कुठे, तर हे मला रिअलाइज झालं.
2: ओके, आणि माझं तरी मत यामध्ये आहे की कम्पॅरिझन करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अशी गोष्ट असते की ती तुम्हाला शिकण्यासाठी असते. तसंच तुमच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या इतरांना शिकण्यासाठी असतात, त्यामुळं कम्पॅरिझन करण्यापेक्षा जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये कोणती अशी गोष्ट आहे बाबा की जी मला घेणं गरजेचं आहे, ते जर आपण सगळ्यांनी विचार करायला वाढायला लागलं तर मग कुठेतरी कंपॅरिझन हे स्टॉप होण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी हे कमी सुद्धा होईल आणि नाहीस होईल. त्यामुळे मंडळी तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा की कोणाशीही आपल्याला कम्पेअर करायचं नाहीये, तर तो व्यक्ती जो आहे तर त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत आणि ज्या तुम्हाला तुमच्यामध्ये हव्या आहेत ना, तर त्या कम्पेअर करण्यापेक्षा त्या तुम्ही तुमच्यामध्ये अवलंबवा, त्या तुमच्यामध्ये तुम्ही घ्या. जेणेकरून कसं आहे की कम्पॅरिझन ही कुठेतरी बंद होईल आणि तुम्ही स्वतः देखील ते डेव्हलप व्हाल. आता त्याचसोबत तू मगाशी मला बोललीस की तुला तू दोन बालराज्य नाट्य केलेस आणि एक राज्यनाट्य केलं आहे वगैरे, तुला ऍक्टिंगची आवड आहे. तर नाटक आणि माझं म्हणणं तर श्रोते तुम्हालाही माहिती की खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे, कारण मी स्वतः नाटकाच्या फील्डमधली आहे आणि नाटक म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. तर मग तू नाटकाच्या फील्डमध्ये कशी आलीस कोजागरी?
3: जसं मी स्टोरी टेलिंग एलोक्युशन कॉम्पिटिशन वगैरे जे होते स्पीचचे वगैरे त्याच्यात मी जसं भाग घेत होते, तसं माझ्या आईबाबांना असं समजलं की स्टेजवरचा माझा जो प्रेझेन्स आहे तो बरंच चांगला आहे. तर मग त्यांनी मला ऍक्टिंगच्या वर्कशॉप्समध्ये जरा टाकायला सुरुवात केली आणि मग तिथूनच म्हणजे ज्या वर्कशॉपमध्ये मी गेले होते तर त्यांनी मला म्हणाले, त्यांनी विचारलं म्हणजे की तुम्ही हे कराल का, तर मी हो म्हटले, माझे आई बाबाही हो म्हटले आणि माझे बाबा स्वतः खूप नाटकातलेच आहेत त्याच्यामुळे त्यांना तर पहिल्यापासूनच आवड होती आणि त्यांना तर पहिल्यापासूनच म्हणजे मला त्याच्यात घातलं तर छानच आहे असं होतं. त्याच्यामुळे तिथून माझी सुरुवात झाली नाटकात यायला. मला लहानपणी जे होतं आईनी असं शिकवून ठेवलेलं होतं की स्टेजवर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्या समोरचे जे लोक बसलेले आहेत त्यांना काहीच माहिती नाही तुम्ही काय बोलणार आहात, तुम्ही काय परफॉर्म करणार आहात. त्याच्यामुळे मला वाटतं मला कधीच स्टेज फिअर ही फॉर्म झाली नाही.
2: ओके, पण असं असतं की जेव्हा आपण एवढे 2 महिने प्रॅक्टिस करतो तर मग असं असतं की कितीही माणूस धीट असला तरी सुद्धा जेव्हा आता बेल वाजलीये आणि आता कर्टन ओपन होणार आहे तेव्हा अंगा म्हणजे जे आपलं अंग गार पडतं की ते वेगळं असतं. मग ते विंगेतला तुझा अनुभव कसा होता की आता 2 मिनिटांमध्ये माझी एंट्री आहे आणि आता काय करू, काय वाटलं, काय फील झालं तेव्हा?
3: प्रत्येक वेळेला जेव्हा पण मी नाटक केलेलं आहे तेव्हा ती घंटा वाजल्यानंतर तेवढा जो तू म्हणाली तसं तर 2 मिनिटाचा जो एक हे असतो तोपर्यंतच मला भीती वाटते, असं हातपाय गार पडतात आणि श्वास घेता येत नाही वगैरे. पण द मोमेंट मी स्टेजवर येते ते सगळं एकदम निघून जातं, असं त्या स्टेजच्या लाईटनी असं एकदम गरम झाल्यासारखं वाटतं आणि स्टेजवर आल्यानंतर मला जो एक वेगळाच जी स्फूर्ती येते ती एकदम कम्प्लिटली वेगळी असते. प्रॅक्टिसमध्ये मी जे करत असेन त्याच्यापेक्षा ऍटलीस्ट 10 टाइम्स बेटर मला वाटतं मी डायरेक्ट परफॉर्मन्समध्ये स्टेजवर बेटर करते.
2: बालराज्य नाट्य तू कशा पद्धतीचं केलं आणि तुझी भूमिका त्यामध्ये काय होती?
3: बालराज्य नाट्य जे केलं होतं त्याचं मला एवढं जास्त आठवत नाही आहे आत्ता, पण त्याच्यात एक डोंबारीची आई जी होती ती मी साकारली होती आणि त्याच्यात ती एक इमोशनल स्टोरी होती. तर त्या 2 मैत्रिणी असतात की एक सिटीमध्ये राहणारी मुलगी आणि एक डोंबारीची मुलगी, या दोघी मिळून मैत्रिणी होतात आणि त्यांच्याबद्दलची ती स्टोरी आहे. तर त्याच्यात मी ते डोंबारीची आई झालेले होते. आणि दुसऱ्या बालराज्य नाट्यमध्ये ते मोमोज म्हणून एक बालराज्य नाट्य होतं, तर त्याच्यात तो जो मुलगा असतो म्हणजे माझा भाऊ तो मोमोज ह्या गेमला खूप आहारी गेलेला असतो आणि त्याला खूप त्याच्यामुळे अफेक्ट झालेलं असतं मेंटली. तर तो इतका त्याला आहारी गेलेला असतो की त्याला त्याच्या आजूबाजूच्या काही भान राहत नाही. तर त्याच्याबद्दलची ती स्टोरी होती की

0: की एखादी सिरियस सिच्युएशन असली की मला हसू येतं, माहित नाही कुठून तो प्रसंग आठवतो काय आठवतो. किंवा कधी कधी आय कॉन्टॅक्टचा जो प्रॉब्लेम असतो की आपण सोलो खूप व्यवस्थित घेतोय, खूप परफेक्टली घेतोय, पण जेव्हा एकमेकांच्या डोळ्यात बघून जो अभिनय असतो तेव्हा आपसुकच हसू येतं. तर तुझा या बाबतीतला काही वीक पॉइंट आहे का नाटका बाबतीतला?
1: सिरियसनेस मध्ये हसू येणार हे मला पण कधी कधी होतं, पण युजली जर ते स्टेजवर असेल तर
0: नाही होत,
1: ते फक्त प्रॅक्टिस मध्ये युजली. आणि माझा एक वीक पॉइंट असाच आहे की मला काही गोष्ट फनी पण नसेल पण मला खूप हसू येतं. तर प्रॅक्टिस जरी सिरियसली चालू असेल आणि कोणीतरी दुसरं करतंय तिकडे, तर माझं लक्ष तिसरीकडेच असेल आणि मी ते बघून सारखी हसायला लागते आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस सारखी डिस्टर्ब होते. तर तो एक माझा वीक पॉइंट आहे. बाकी तसं म्हटलं तर वीक पॉइंट असा जास्त प्रॉमिनंट जो आहे तो असा नाही आहे. माझा आवाज वगैरे हे रीच आहे त्याच्यामुळे मला युजली अजून काही कोणी बोललेलं तर नाहीये.
0: आणि आता तुझ्या फील्ड मधून तुला आपल्या इंडियामध्ये काम करायचं आहे की परदेशात करायचं आहे?
1: मला इंडियात काम करायला आवडेल जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर, कारण अॅनिमेशनचं सध्या इंडियामध्ये रायझिंग आहे, पूर्णपणे कमी नाहीये पण डेव्हलपिंग आहे, त्याच्यामुळे अजून मला इकडे चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल का नाही हे मला अजून माहिती नाहीये. पण परदेशात गेलं तर मला फ्रान्सला नक्की जायला आवडेल. तिकडे गॉबेलिन्स म्हणून एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, ती एकदम हाय लेवलचे त्यांचे अॅनिमेशन असतात, तर मला तिकडे जायला आवडेल. किंवा जपानला पण मला जायला आवडेल, तिकडे जसं मी म्हटलं तसं अॅनिमेचं मला खूप वेळ आहे, तर त्याच्यामुळे तिकडे पण एखाद वेळेस मला काम करायला खूप आवडेल.
0: ओके, आता मी तुला काही रॅपिड फायर प्रश्न विचारते, तर ते एकदम फास्ट मध्ये विदिन सेकंड मध्ये द्यायचे.
1: ओके ओके.
0: गेमिंग की ऍक्टिंग?
1: गेमिंग.
0: ओके. इंट्रोवर्ट की एक्स्ट्रोवर्ट?
1: इंट्रोवर्ट.
0: सकाळ की रात्र?
1: रात्र.
0: चहा की कॉफी?
1: चहा.
0: चित्रपट की वेबसिरीज?
1: चित्रपट.
0: मित्र की एकांत?
1: मित्र.
0: आवडता कलाकार?
1: आलिया भट्ट.
0: आवडता मित्र?
1: शरण्य.
0: ओके. तुझं आता पुढील 5 वर्षांमध्ये विजन काय आहे?
1: माझं विजन आहे की मी एका मस्त जॉबला लागलेली आहे, पगार मस्त येतोय मला, आणि माझी स्वतःची अपार्टमेंट आहे जिथे माझ्या 2 मांजर आहेत माझ्याकडे, आणि त्यांच्याबरोबर मी एकदम शांत लाईफ जगतीये. संडेज ऑफ तर मस्तपैकी 12-2 वाजेपर्यंत मस्तपैकी झोपलेली आहे. असंच म्हणजे शांत लाईफचं माझं विजन,
0: सायलेंट लाईफ, आणि सर्व काही अचीव्ह केलेलं आहे. ओके. देन आणि त्याचसोबत तुझे पेरेंट्स सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे तुझ्या बोलण्यातून. मला असं वाटतं की तुझ्या पेरेंट्सनी तुला खूप जास्त सपोर्ट केलाय सगळ्या गोष्टींमध्ये. तुझा संदेश काय असेल ओव्हरऑल मुलींना सुद्धा आणि आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना सुद्धा?
1: सगळ्यात पहिले तर तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करा. तो खूप मोठा एक टप्पा असतो, जो तुम्ही पार केला तर तुमचं पुढचं आयुष्य जे आहे तुम्हाला जास्त इझी जातं. त्याच्यानंतर तुम्ही एक स्वतःचा डेटाबेस म्हणजे वाचा आणि मीडिया बघा आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही जास्त अभ्यास करा, की ज्याच्यामुळे तुम्हाला पण तुमचं नॉलेज वाढत जातं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर ते इझी पडतं जास्ती करून.
0: के कोजागिरी, तुला तुझ्या फ्युचरसाठी, तुझ्या लाईफसाठी आणि तू पुढे जेही काय करशील तुझ्या व्हिजनसाठी माझ्याकडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून आणि रेडिओ नगरच्या सर्व टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. तू इथे आलीस आणि खूप छान आपल्या श्रोत्यांना सुद्धा जाणून घेत आले या फील्ड मध्ये, कारण या फील्ड मध्ये येण्यासाठी प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे आणि हे नक्कीच आपल्या संवादातून श्रोत्यांना मिळालं असणार आहे. तर मंडळी, आपण आत्ताच आपली जी मैत्रीण आहे कोजागिरीच्या सोबत संवाद साधला आणि भरपूर अशा गोष्टी आपण जाणून घेतल्या. तर कोजागिरी, थँक्यू सो मच.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: श्रोते हो, आता वेळ झाली निरोप घेण्याची, भरपूर अशा गप्पा मारल्या. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी कॉलेज कट्टा या संडे स्पेशल शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998

या क्रमांकावर एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी समिधा गुंजाळ. मी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे आणि लहान मुलांसाठी पिक्चर बुक्स बनवते. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संचलित स्नेहाधार प्रकल्प. विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
2: हे अंजनीचा सुता तुला रामा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इधर है,
1: ऊपर है,
0: नीचे है,
1: कहाँ है,
0: यहाँ है।
2: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 34. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी. आज ऐकूयात भाग 9.
1: प्रकरण 5. HIV. तिथून परत येणेच नाही. महात्मा गांधी म्हणून गेलेत की जर अस्पृश्यता जगणार असेल तर हिंदुस्ताननं मेलच पाहिजे. 1990 डॉक्टर मार्सिया वॉरेन नगरला आल्या आणि बूथ मिशनरी हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की तिथे दाखल होणाऱ्या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांमध्ये क्षयरोग म्हणजे TB आणि बुरशीजन्य त्वचा रोग यांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. मग त्यांची मुलंही आजारी पडू लागली. त्यांना दिलेली औषधं लागू पडत नसत. सतत जुलाब होत, त्यानंतर कुपोषण आणि त्वचेवर बुरशीमुळे चट्टे उठत. त्यांच्या रक्त तपासण्या केल्या असता त्यांच्या शरीरात HIV विषाणूनं प्रवेश केल्याचं निष्पन्न झालं. HIV विषाणू आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. आपल्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी म्हणजेच WBC जंतुसंसर्ग आणि काही प्रकारच्या कर्करोगांपासून आपलं रक्षण करतात. आपल्या शरीरात जी प्राथमिक रोगप्रतिकारक शक्ती असते त्यामध्ये फॅगोसाइट्स असतात. ते बाहेरून शरीरात शिरणाऱ्या म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस यांच्यावर हल्ला करतात. काही मृत बॅक्टेरियाला पचवतात सुद्धा. काही पॅथोजन्सना खास रोगप्रतिकार करण्यास उद्युक्त करतात. CD4 सारख्या काही पेशी या खास आपल्या रोगप्रतिकारासाठी सज्ज असतात. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेलीच असते. जशी गरज पडेल त्याप्रमाणे त्या विविध कामं करतात. या पेशी फार महत्त्वाच्या असतात. त्या निरोप पोचवतात आणि आपल्या शरीरातल्या ज्या लढवय्या पेशी असतात की ज्यांचं काम शत्रूंना ठार करणं हेच असतं त्यांना उत्तेजित करतात. मग त्या रोगाची लागण झालेल्या CD8 पेशींना नष्ट करतात. मग B किंवा प्लाझ्मा पेशी त्यांना अँटीबॉडीज निर्माण करायला उद्युक्त करतात. HIVचं मुख्य लक्ष असतं आपल्या सर्वात महत्त्वाच्या CD4 पेशी. त्यांच्यावर हल्ला करून HIV आपल्या रोगप्रतिकारक व्यवस्थेचा कणाच मोडून टाकतो. रक्तपेशींची संख्याच कमी करून टाकतो. त्यामुळे जेव्हा इतर व्हायरस किंवा बॅक्टेरिया बुरशी यांचे हल्ले होतात तेव्हा सुरक्षा यंत्रणेला म्हणजेच WBC किंवा अँटीबॉडीजना निरोप पोचवले जात नाहीत. त्यामुळे शरीराकडून कोणताही प्रतिकार होत नाही आणि आपण अनेक रोगांना बळी पडू लागतो. HIVच्या या अवस्थेला AIDS म्हणजेच ॲक्यूट इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असं म्हणतात. भारतात AIDS होतो तेव्हा TB, सतत जुलाब होणं, वजन कमालीचं घटणं आणि त्वचेला बुरशीजन्य रोग होणं ही लक्षणं प्रामुख्यानं दिसतात. ज्या वेळेला एखाद्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीची CD4 काउंट एका विशिष्ट पातळीच्या खाली जाते तेव्हा तो किंवा ती AIDS रुग्ण आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा HIV पॉझिटिव्ह व्यक्ती ही AIDS अवस्थेला पोचते तेव्हा तिच्या शरीरातल्या रोगप्रतिकारक व्यवस्थेचा संपूर्ण नाश होण्याची ती सुरुवात असते. डॉक्टर मार्सिया यांना माहिती होतं की कोणत्याही जंतूंच्या संसर्गानं रुग्णाचं शरीर विदीर्ण होऊ शकतं आणि शेवटी कोणत्या तरी जंतुबाधेनं यांचं निधन होतं. त्यांची प्रकृती जसजशी खालावू लागते तसतसं लघवी आणि शौच यांच्यावरचं त्यांचं नियंत्रण सुटू लागतं आणि त्यांची त्वचा भुसभुशीत व्हायला लागते कारण त्वचेला झालेली जंतुबाधा आणि बुरशी वाढतच जाते. अशा परिस्थितीत डॉक्टर मार्सिया आणि तिचे सहकारी डॉक्टर्स यांना हतबल होऊन बघत राहण्याशिवाय पर्याय नसायचा कारण त्या काळात HIVवर औषधं निघालेलीच नव्हती आणि पूर्ण जगातले लोक त्याच्या भीतीखाली वावरत होते. भारतात तेव्हा 10 ते 20 लाख लोकांना HIV लागण झालेली होती. मार्सियानं हे पाहिलं होतं की लोक एड्सने दगावलेल्या रुग्णाच्या अंत्यविधीला जायला सुद्धा घाबरतात आणि हॉस्पिटलमधले कर्मचारी सुद्धा त्या रुग्णांना हात लावायला घाबरत होते. 1996 ललिता बूथ हॉस्पिटलमध्ये आली. पुढच्या अवस्थेला पोचलेल्या एड्स रोगाची लक्षणं तिच्यात दिसत होती. तिला TB झालेला होता, शरीर नासलं होतं, सगळ्या शरीरावर बुरशी आली होती आणि लघवी किंवा शौच झालेलं तिला कळायचं नाही. ती हळूहळू मरणाकडे चालली होती. हॉस्पिटलमधल्या एका बाजूच्या एका खोलीत तिला ठेवलेलं होतं, पण काही तासातच संपूर्ण हॉस्पिटल दुर्गंधीनं भरून गेलं. डॉक्टर मार्सियाला खूप हतबल वाटू लागलं. ललिताचं दुःख आणि वेदना कशा दूर कराव्यात हे तिला कळेना. तिनं सांगितल्यानुसार ललिता अहमदनगर रेल्वे स्टेशनजवळ राहत होती आणि ती एक भाजी विकणारी महिला होती. डॉक्टर मार्सियानं गिरीशबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल ऐकलेलं होतं. तिनं त्याला फोन करायचं ठरवलं. यशवंत कुरापट्टीला तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवत होता, जणू काही कालच ती घटना घडलेली असावी. आमच्याकडे ॲम्ब्युलन्स नव्हती, पेशंटला घेऊन यायला साधी कार पण नव्हती. शेवटी गिरीशनं 2 चाकं असलेली लाकडी हातगाडी आणली. या गाडीचा उपयोग एरवी धान्याची पोती, भाजीपाला, तेलाचे मोठे कॅन्स, लाकडाचे ओंडके, कोळशाची पोती, गवताचे भारे असं काहीही वाहून नेण्यासाठी केला जातो. ते दोघं हातगाडी घेऊन बूथ हॉस्पिटलमध्ये पोचले. अहमदनगरचं बूथ हॉस्पिटल हे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असून काळ्या बांधीव दगडाची इमारत आहे. गिरीश, त्याची मदतनीस मुलं कुरापट्टी आणि सचिन काळे यांच्यासोबत हातगाडी ढकलत होता. तिचा खडखड आवाज हॉस्पिटलच्या व्हरांड्यातून घुमत होता. अवघा परिसर खूपच सडक्या वासानं भरून गेला होता. डॉक्टर मार्सिया कुठे आहेत? त्या तिकडे आहेत. एका नर्सने दारावरच्या एका बाजूला असलेल्या इमारतीकडे बोट दाखवलं. तिच्या नाकावर रुमाल बांधलेला होता. गिरीश आणि त्याचा छोटासा चमू त्या दिशेनं चालू लागला. तो घाणेरडा वास प्रत्येक पावलाला वाढत होता, असह्य होत होता. एक सावळी तरुण मुलगीसुद्धा त्यांच्या मागून जात होती, ज्यानं फार पूर्वीच आपल्या डोक्याला अदृश्य असं कफन बांधून घेतलेलं होतं. त्या हातगाडी ढकलणाऱ्या तरुणाशी पुढे या मुलीचं लग्न होणार होतं. ही तरुणी होती प्राजक्ता. हिचं गिरीशवर प्रेम जडलं होतं. तो शरीर विक्रेत्यांच्या अंधाऱ्या जगात प्रवास करत असताना ही कायम एक छोटासा आशेचा दिवा हातात घेऊन त्याच्यासोबत असायची, त्याच्या बाजूला उभी असायची. दिव्याची ज्योत फडफडायची पण विजली कधीच नाही. गिरीश आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्या इमारतीच्या कोपऱ्यावर एक नर्सेसचा छोटा घोळका दिसला. प्रत्येकाच्या नाकातोंडावर रुमाल घट्ट बांधलेला होता. त्यांच्या मधोमध डॉक्टर मार्सिया उभी होती. रेखीव नाकडोळे असणारी ती एक उंच स्त्री होती. तिचे डोळे कुणाची तरी वाट बघत होते. दुरून गाडी ढकलत येणाऱ्या तरुणाला बघताच तिची खात्री पटली की हाच गिरीश कुलकर्णी असला पाहिजे. काहीही न बोलता तिनं त्या रूमकडे बोट दाखवलं. जेव्हा सगळा चमू आत गेला आणि त्यांनी आतलं दृश्य पाहिलं तेव्हा प्रत्येकाच्या काळजावर चरे उमटले. तिथे ती होती, ललिता, जिनं ती एक भाजी विक्रेती असल्याचं सांगितलं होतं. पूर्णावस्थेला पोचलेल्या एड्सनं तिच्या पूर्ण शरीराची पुरती धुळधाण केलेली होती. सुरुवातीला त्यांना फक्त एक चटई दिसली. तिच्यावर असंख्य आळ्या वळवळत होत्या. त्या आळ्यांच्या खाली रक्ताची लहान लहान थारोळी होती आणि छोटे छोटे विष्ठेचे ढीग होते. त्यातून ललितेला शोधणं मुश्किल होतं. ललिता ही कृष्णाची सखी, हसरी, खेळकर या शब्दाचा अर्थही तोच. त्यातून ललितेला शोधणं मुश्किल होतं. ती तिथे पडलेली होती, नुसता हाडांचा सापळाच उरलेला एका घाणेरड्या फडक्याखाली. कातडीला जिथे तिथे जखमा असलेला देह तिथे पडलेला होता. असह्य वेदनांनी किंचाळत होती ती. आवाजानं खोलीच्या भिंती हादरत होत्या आणि तो दुर्गंध भरलेला इतका असह्य की इतरांना तिथे श्वास घेणंही अशक्य झालं होतं. हॉस्पिटलमधले कुणी ललिताच्या जवळही जाऊ शकत नव्हते. तिला हात लावून तिची शुश्रूषा करणं तर दूरच राहिलं. गिरीश 2 मिनिटं नाकावरचा रुमाल काढून तिथे उभा असेल आणि मग लगेचच तिला उचलून घ्यायला धावला. त्याने तत्क्षणी तिला उचलून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर किंचितही किळस किंवा घृणेचा भाव दिसला नाही. दाराशी उभं राहून सगळे जण बघत होते. हे काहीतरी अविश्वसनीय घडत होतं. काही क्षणातच गिरीश लाकडी हातगाडीजवळ पोचला. एखादी काचेची वस्तू ठेवावी तितक्या अलगदपणे त्यानं तिला गाडीवर झोपवलं आणि स्वतःचे हात धुवायला सुद्धा न थांबता ताबडतोब तो आणि त्याची मुलं ती गाडी शहराकडे दामटू लागली. सर, तुम्ही हातात काहीच न घालता तिला उचललत, तुम्हाला नक्की काही होणार नाही ना सर? कुरापट्टीनं विचारलं. ते 1996 साल होतं. HIV कशाकशामुळे लागण होते याबद्दल लोक अजून साशंक होते. खरं म्हणजे मला ते नक्की माहीत नाही, पण मला एकच ठाऊक आहे की आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. आपल्या आश्रयाला आलेल्या माणसाला आपण एखाद्या निराश्रितासारखं घाणीत मरण येऊ देणार नाही, गिरीशनं उत्तर दिलं. त्यांची ती मिरवणूक चित्रा टॉकीजच्या समोर असलेल्या ऑफिसपर्यंत पोचली. तिथपर्यंत पोचायला त्यांना 1/2 तास लागला. गिरीशनं पुन्हा एकदा तिला उचलून घेतलं आणि पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन तिला त्याच्या टेबलवर अलगद झोपवलं. त्याच्या स्वयंसेवकांनी चित्रा टॉकीजमागच्या त्यांच्या घरातून पाणी आणि काही जुने कपडे आणले. गिरीशनं त्या क्षणी माहिती असलेलं प्रथमोपचाराचं सगळं ज्ञान वापरून तिची सेवा करायला सुरुवात केली. त्यानं प्रथम ललिताचे घाणेरडे कपडे अंगावरून दूर केले. ते जखमेतल्या रक्तानं आणि पुवानं अंगाला चिकटून बसले होते. ते सोडवून झाल्यावर त्यानं तिचं शरीर कोमट पाण्यानं धुतलं आणि हलकेच पुसून एका स्वच्छ कापडात गुंडाळलं. मग एका चमच्यानं तिच्या कोरड्या पडलेल्या आणि बुरशीनं सडलेल्या तोंडात थोडा थोडा चहा पाजला. हे सगळं सुरू असताना प्राजक्ता बाजूला उभी राहून डोळे विस्फारून बघतच राहिली होती. एव्हा ना तो वास, ती असह्य दुर्गंधी आजूबाजूला 1.5 किलोमीटरच्या परिसरात पसरू लागली होती. आजूबाजूचे लोक घाबरले आणि चिडले. एड्सच्या शेवटच्या अवस्थेला पोचलेली व्यक्ती त्यांच्यामध्ये आणून ठेवण्यात आलेली होती. त्यांनी अफवा ऐकलेल्या होत्या की एड्स हा हवेतूनही पसरू शकतो. गिरीश, प्राजक्ता, कुरापट्टी आणि सचिन सगळे मिळून ललिताला जरा आराम पडावा म्हणून प्रयत्न करत असताना लोकांनी रस्त्यावरून दगड भिरकावायला सुरुवात केली. नुकत्याच दुरुस्त करून घेतलेल्या ऑफिसच्या काचा फुटायला लागल्या. जसजसा वेळ जायला लागला तसतशी दगडफेक वाढायला लागली. शेवटी गिरीशनं ललिताला त्यांना नुकत्याच मिळालेल्या MIDC मोकळ्या जागेत नेऊन ठेवायचं ठरवलं. पुन्हा ललिताला हातगाडीवर ठेवण्यात आलं आणि काही किलोमीटरच्या खडखडाटाच्या रस्त्यावरचा प्रवास करून ते सगळे त्या जागी पोचले. तिथे त्यांनी एक मातीची झोपडी बांधून त्यावर उतरतं छप्पर टाकलं होतं. तिथे काही आठवडे राहिल्यानंतर ललिता हे जग सोडून गेली. पण मरणापूर्वी स्नेहालयाच्या लोकांनी तिची सगळी काळजी घेतली. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. या घटनेनं मी पूर्ण बदललो. माझा जणू पुनर्जन्मच झाला, यशवंत कुरापट्टी सांगत होता. ही घटना घडण्यापूर्वी माझ्या मनात एक गंड होता, म्हणजे पर्सिक्युशन कॉम्प्लेक्स, की सगळं जग आपल्या विरुद्ध आहे. माझं कुटुंब दारिद्र्यात दिवस घालवत होतं. माझ्या घराभोवती सगळे कुंटणखाने होते. माझं बालपण वेश्यांची दलाली करण्यात गेलं. तरुणपणात लॉटरीची तिकीटं विकली. माझा भाऊ जोगता म्हणजेच हिजडा झाला आणि लवकरच मरण पावला. या सगळ्या दुःखद घटनांनी मला कडू बनवलं होतं. मग ललिता गेल्यानंतर तुझ्या त्या पर्सिक्युशन कॉम्प्लेक्सचं काय झालं रे? मी विचारलं. तो गेलाच. त्या दिवशी ललिता त्या हॉस्पिटलच्या थंडगार जमिनीवर पडलेली होती. सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगाचे जंतू तिच्या शरीरात बुजबुजलेले होते. तिच्या मनात त्या क्षणी काय चाललं असेल याची मी कल्पना करू शकत नाही. पण ज्या क्षणी किंचितही किळस न दाखवता गिरीश सरांनी तिला उचलून घेतलं, त्या क्षणी तिचा चेहरा असा काही उजळून उठला की जणू काही देवानंच तिला उचलून घेतलं असावं. त्यावेळी मला जाणवलं की स्वतःच्याच दुःखात गुरफटून राहण्यानं काहीच होत नाही, पण दुसऱ्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर पडायला मदत केली तर त्याचा औषधोपचारासारखा उपयोग होतो. तुम्ही आपोआप पूर्ण बरे होता. ज्यावेळी कुरापट्टीनं त्याच्या जीवनातले खरेखुरे नाट्य मला उलगडून सांगितले तेव्हा मला वाटलं त्याच्या कहाणीने विदीर्ण केलं मला आणि सावरूनही घेतलं लगेच. मन हरवलं जरी त्यांच्या कहाणीनंच शोधून काढलं मला. ललिताच्या मृत्यूनंतर जवळपासच्या हॉस्पिटल्सनी एड्स झालेल्या महिलांना स्नेहालयाकडे पाठवण्यास सुरुवात केली. गिरीशनं त्यांच्यासाठीही झोपड्या बांधून घेतल्या. त्या स्त्रिया इतक्या आजारी असायच्या की लघवी आणि शौच त्यांना कपड्यातच व्हायचं. त्याचा इतका घाण वास सुटायचा की आसपासच्या लोकांना श्वास घेणंसुद्धा मुश्किल होऊन जायचं. स्वयंसेवकांनी अनेक वेळा गिरीशला विचारलं की या एड्स झालेल्या महिलांची सेवा करणं आपल्याला खरोखर आवश्यक आहे का. गिरीशनं त्यांना फक्त एवढंच सांगितलं, हाही शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची सुटका करण्याच्या कामाचाच भाग आहे, कारण आपण त्यांना जगताना आणि मरताना सुद्धा

0: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125290 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताण तणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेप या मालिकेत मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. मंडई, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहात जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
1: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहे. जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे सर आपल्या समवेत आहेत. ते स्वतः विद्यापीठ खेळाडू आहेत, त्याचबरोबरीने जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव म्हणून गेले 6-7 वर्ष ते चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कबड्डी संघाने 2 वेळा राज्य पुरुष गटाचं विजेतेपद मिळवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन नियोजनही नगरमध्ये केलेलं आहे. असे प्राध्यापक गाडे सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: धन्यवाद
1: सर. मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही कबड्डी खेळाकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: मी रेसिडेन्शियल हायस्कूलला असताना
1: बर
2: वर्गाचा त्यावेळेस खेळाचा तास असायचा. आणि त्या खेळाच्या तासामध्ये काही मुलं खो खो खेळायचे
1: बर
2: आणि आम्ही कबड्डी खेळायचो
1: बर.
2: आणि 10वीपर्यंत तो प्रोग्राम चालला होता. 5वी ते 10वी असताना खेळाच्या पिरियडमध्ये कबड्डी खेळायचं. आणि 10वीला अशोक म्हस्के म्हणून
1: बर
2: त्यांनी मला आग्रह केला की सरावाला या आणि सराव करा. आणि पहिल्यांदा मग मी 10वीच्या असताना आंतरशालेय स्पर्धा खेळलो.
1: अरे बापरे.
2: त्याच्यानंतर न्यूआर्ट्स कॉलेजला 11वी 12वी त्या दोन्ही वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने खेळ केला. उत्कृष्ट पद्धतीचा आमचा गेम होत होता. आणि त्याच्यानंतर मग कॉलेजला न्यूआर्ट्स कॉमर्स कॉलेजला त्या ठिकाणी शिक्षण घेतलं.
1: बर बर बर. शालेय स्पर्धांमध्ये आठवतं का तुमचं काही?
2: शालेय स्पर्धेला आम्ही पहिल्याच वर्षी मी ज्यावेळेस 10वीला खेळलो त्यावेळेस आम्ही नगर शहरात अजिंक्य होतो.
1: अरे बापरे.
2: आणि जिल्ह्याला आम्ही सेकंड लागलो. वास्तविक पाहता आम्ही तिथं विनर व्हायला पाहिजे होतं, परंतु आमचे क्रीडा शिक्षक आम्ही त्यावेळेस हे नव्हतं, बोनस वगैरे काही नव्हतं.
1: बर.
2: आम्ही 3 पॉईंट काढले होते आणि ते तिन्ही पकड मिस केले होते.
1: बर.
2: त्या संघामध्ये अतिशय चांगले खेळाडू होते, गुणवान खेळाडू होते. संघ आमचा फार मजबूत होता.
1: कोण होते, नाव सांगता येतील का?
2: त्याच्यात आता वामन म्हणून एक होता.
1: बर.
2: म्हस्के होता.
1: बर.
2: अजून याचा एक तेलुगू समाजाचा फार काळू म्हणून खेळाडू.
1: बर बर बर.
2: तो एक उत्कृष्ट खेळाडू त्याच्या. आणि मग ते आमच्याकडे 3 लीड होतं. शेवटचे रेड जाहीर केली.
1: बर.
2: आणि उंदीरगावच्या खेळाडूने आमचे 4 पॉईंट नेले. 1 पॉईंट आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो.
1: उंदीरगावची शाळा पहिली लागली का?
2: मग ते जिल्ह्याला फर्स्ट लागले, आम्ही सेकंड लागलो.
1: बर बर बर. तुम्ही कॅप्टन होते का?
2: नाही, मी कॅप्टन नव्हतो.
1: बर बर. तुम्ही कुठल्या याच्यात पोझिशनला खेळायचे?
2: मी उजवा ब्लॉक.
1: बर.
2: उजवा मध्यरक्षक म्हणून हे करतो.
1: सुरुवातीला
2: मी हायस्कूलला सुरुवात ज्यावेळेस केली आणि पहिल्यांदा स्कूलच्या मॅचेस खेळलो त्यावेळेस मी कॉर्नर खेळायचो. डाई हा माझा फक्त एकच तेवढा स्किल होतो. परंतु 11वीला आल्यानंतर न्यूआर्ट्सला नारायण लेंडकर यांनी मला मध्यरक्षक तिथे तू खेळला पाहिजे. मला तिची काही कल्पना नव्हती. 4-5 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर मला काही तेवढं जमत नव्हतं.
1: बर.
2: मग तिने आम्हाला शिव्या घातल्या. मग मी म्हटलं मला सांगितलं तर मी करू शकतो. त्यांनी मला सूचना केली की तुम्ही नगर कॉलेजवर जा आणि तिथे शौकत शेखचा खेळ पहा. मग मी आमची प्रॅक्टिस संपून तिथे गपचूप जाऊन बसायचो. काही शौकतची आमची तेव्हा ओळख नव्हती. आणि मग तो कसा खेळायचा, किती स्टेप टाकायचा, कशा अंतराने खेळायचा त्याचं पाहून मी अनुकरण केलं. आणि इतकं परफेक्ट मी नंतर त्या प्लेसवर सलग खेळत राहिलो त्या प्लेस.
1: अरे बापरे. म्हणजे विद्यापीठ त्याच्यावर तुम्हाला उपयोग झाला हो त्याचा
2: हो
1: पुढच्या स्पर्धांमध्ये
2: म्हणजे त्याच्यात मग आम्ही प्रॅक्टिस करताना आम्हाला काही क्रीडा शिक्षक नव्हते
1: बर
2: कुणी मार्गदर्शक नव्हते क्रीडा शिक्षक असायचे फक्त ते कॉलेज पुरते मर्यादित
1: असायचे
2: पण खेळ म्हणून आम्हाला कुणी मार्गदर्शन मग आम्हीच आमचे खेळाडू एकमेकाच्या चुका शोधायच्या त्या चुकावर कशी मात करायची आणि आपलं स्किल कसं डेव्हलप करायचं म्हणजे आम्हीच खेळाडू आम्हीच प्रशिक्षक अशी भूमिका त्यावेळेस आमची
1: रेसिडेन्शियल शाळेच्या मैदानावरच
2: हो रेसिडेन्शियलच्या मैदानावर
1: हा म्हणजे तिथंच तुम्ही तुमचं डेव्हलपमेंट केली खेळाची
2: हो
1: अरे बापरे बर बर बर स्वतःहून शिकले तुम्ही स्वतःहून तंत्र वगैरे
2: आमचा खेळ आमचं स्किल त्याच्यातलं जे असेल
1: बर
2: ते आम्ही स्वतःच डेव्हलप त्या ठिकाणी केलं
1: अरे वा आणि त्याचा एक वेगळाच आनंद असतो ना
2: आनंद म्हणजे मला आजही खात्री की मी त्या प्लेसवर वेगवेगळ्या पद्धतीने सहा पकड करायचो म्हणजे अगदी रेषेपाशी जाऊन सुद्धा पकड मिळते आणि त्याला त्या पकडीला आम्ही आल्या आल्या पकड असं नाव त्याला दिलं होतं
1: अरे बापरे आपल्या बोली भाषेत त्याच्यात त्याचं हे केलं होतं तुम्ही
2: हो आल्या आल्या पकड त्या खेळाडूला समजत होत आणि ती पकड प्रत्येक टुर्नामेंटला एकदाच व्हायची
1: चेअरिंगला त्याचा उपयोग होत असेल तुम्हाला
2: हो
1: म्हणजे कारण ते समोरच्याला कळत नसेल हे काय बोलतायत
2: नाही तो सांकेतिक शब्द आमच्या खेळाडू पुरता राहायचं पण मी ज्यावेळेस पकड करायचो ब्लॉक टाकायचो त्यावेळेस आमचे काही शब्द राहायचे त्याला फार चेहरा भेटायचा
1: बर बर बर त्याच्यानंतर 11वी 12वीला तुम्ही रेसिडेन्शियल कडनं खेळलात का मग
2: 11वी 12वीला न्यू आर्ट्स
1: न्यू आर्ट्स कडनं खेळला बर बर बर मग काय आर्ट्स कॉमर्स कुठं केलं काय
2: आर्ट्सला होतो मी न्यू आर्ट्स कॉलेजला
1: बर
2: आणि आमची त्यावेळेस प्रॅक्टिस फक्त इंटर कॉलेज असली की महिना दोन महिने तेवढीच प्रॅक्टिस राहायची
1: बर बर बर बर
2: आणि मग सिनियर कॉलेजला गेल्यानंतर साधारण या फोयलाच आम्ही याला
1: किती सालची घटना असेल ही तरी
2: 77 असेल 77-78 बर या फोयला
1: 79
2: इंदापूरला आम्ही मॅचेसला गेलो होतो
1: बर बर बर
2: त्यावेळेस पुणे जिल्हा पूर्ण आपला नगर जिल्हा पूर्ण असा तो विभाग होता
1: नगर विभाग तुम्ही नगर विभागाच्या टीम मध्ये सिलेक्ट झाला होता का नगर विभागाची टीम असायची ना त्यावेळे
2: हो नगर विभागाची टीम
1: तुम्ही सिलेक्ट झाला असाल कॉलेज मार्फत
2: आम्ही त्यावेळेस सेमी फायनल
1: बर
2: म्हणजे वन साइड आम्ही जिंकणार होतो
1: बर
2: परंतु पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही बंद क्रॉसवर खेळलो
1: बर
2: पहिल्या हाफपर्यंत आम्ही 700 समोरच्या टीमवर त्या ठिकाणी तरी सुद्धा आमचा पराभव त्या ठिकाणी झाला त्याला कारण वेगळी असू शकते आणि मग त्याच वर्षी विद्यापीठात सिलेक्शन झालं
1: अरे बर बर तुम्ही
2: एफ वाय एस वाय टी वाय आणि एम एच एक पाठ केलं म्हणजे 4 पुणे विद्यापीठात मी त्यावेळेस खेळतो
1: प्रतिनिधित्व केलं तुम्ही अरे बापरे मग कुठे कुठे स्पर्धा झाल्या आठवत आहे का
2: आता ती स्पर्धा जळगावला झाली होती
1: बर
2: त्याच्यानंतर कुरुक्षेत्र हरियाणा आनंद गुजरात इकडं तामिळनाडू मध्ये आणि केरळ मध्ये अशा ठिकाणी झाल्या परंतु आमचं दुर्दैव असं की त्या संघात मला कधीच खेळायला भेटलं नाही इनिंग मध्ये खेळायला मिळालं
1: संधी नाही मिळाली
2: हो
1: अरे बाबा आपले यावेळेसचे जुने खेळाडू कोण कोण होते त्यांची नावं सांगता येतील का
2: आमच्या बरोबर खेळले त्याच्यात बाळासाहेब कळूस होता वाघुमरे म्हणून होता सुभाष देसाईडा होता सुभाष घोरपडे म्हणून होता गवळी होता त्या ठिकाणी
1: बर बर बर
2: छान खेळाडू आमच्या टीम मध्ये होते
1: मग तुम्ही विद्यापीठ खेळले तुम्हीच का त्यातल्या त्यात का अजून कोण खेळलं तुमच्या बरोबर
2: हो विद्यापीठ त्यावेळेस कॉलेजकडून मीच खेळलो आम्ही जोपर्यंत होतो कॉलेजच्या टीम मध्ये
1: बर
2: तोपर्यंत विद्यापीठ मी खेळलो परंतु याला विभागाला बाळूकडूच 2-3 निवड झाली होती
1: अरे बापरे बर बर बर बर बर मग तुम्ही नगर विभागात निवाडच विजेते होतं का
2: नाही आम्ही 2 विजेते होतो
1: बर
2: आणि 2 उपविजेते होतो
1: बर बर बर बर पण ते सिलेक्शन मध्ये तुमचा परफॉर्मन्स वरनं टीम निवडली जाते ना त्याच्यामुळे तुम्ही विद्यापीठ पर्यंत जाऊ शकला
2: पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये त्यावेळेस निवड होणं
1: बर
2: म्हणजे महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्यासारखं
1: बर
2: असायचं
1: एवढं त्याचं
2: महाराष्ट्राच्या संघातले जे खेळाडू असायचे ते बहुतांश पुणे जिल्ह्यातले त्यावेळेस असायचे
1: बर बर बर बर कोण होते त्यावेळेचे नामांकित खेळाडू
2: आता त्याच्यात शांताराम जाधव आहे
1: बर
2: शकुंतला खटावकर आहे
1: बर
2: किरण भोसेकर आहे प्रकाश पवार म्हणून अनेक खेळाडू त्यावेळेस पुणे विद्यापीठात संघात असेल
1: आणि ते राष्ट्रीय स्पर्धेतही उतरलेले असतील ना
2: हो
1: सगळे त्याच नावात
2: उतरायचे ते
1: बापरे बापरे
2: आणि मग इथं खेळल्यानंतर मी बीपीएड करायला आम्ही गेलो संभाजीनगरला
1: बर
2: त्यावेळेस बीपेडला आम्ही फायनलला खेळलो
3: बर,
2: परंतु तिथं उपविजेते ठरलो
3: बर,
2: आणि तिथंही माझं सिलेक्शन झालं बीपेड
3: विद्यापीठ संघात,
2: परंतु पुणे विद्यापीठात इन सेवन मध्ये खेळायला चान्स मिळाला नाही आणि इथं मिळणार नाही
3: बर,
2: म्हणजे मग मी त्या स्पर्धेला गेलोच नाही सिलेक्शन होऊन सुद्धा
3: बर बर,
2: आणि मग परत एमपीएडला ऍडमिशन घेतल्यानंतर एमपीएडला बाबू अख्तर म्हणून ते कोच होते
3: बर,
2: आमच्या इंटर कॉलेजात चालू होत्या त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की तू का आला मागच्या वेळेस, मी त्यांना प्रॉब्लेम सांगितला असं असं याच्यामुळे मी नाही म्हणलं मी तुला इन मध्ये खेळणार होतो, मग एमपीएडला असं पहिल्यांदा इन सेवन मध्ये खेळण्याची संधी त्या ठिकाणी.
3: अरे बापरे, कुठं झाल्या त्या स्पर्धा?
2: त्या स्पर्धा तामिळनाडूला.
3: बर बर बर, आंतरविद्यापीठ.
2: अंतर्विद्यापीठ ऑल इंडियाची होती.
3: ऑल इंडिया म्हणजे
2: त्यांच्या आदल्या वर्षी मराठवाडा विद्यापीठ पहिल्या 6 याच्यात असल्यामुळं डायरेक्ट ऑल इंडियाला त्यावेळेस खेळायला संधी भेटली.
3: अरे वा वा वा, म्हणजे तुम्ही ऑल इंडियाला खेळलात पहिल्यांदा?
2: हो, दोन वेळेस खेळलो.
3: दोन वेळेस
2: मराठवाड्याकडून एकदा खेळलो आणि पुणे विद्यापीठाकडून एकदा खेळलो. त्यावेळेस आम्ही
3: पुणे विद्यापीठ तुम्हाला संधी मिळाली नाही खेळायला,
2: इन मध्ये खेळायला संधी,
3: पण याला मात्र मिळाली मराठवाडा विद्यापीठ,
2: तिथं मिळाली संधी.
3: बर बर, तिथं काय परफॉर्मन्स आठवतं का
2: तुमचा? माझा स्किल ना त्यावेळेच्या खेळाडूला सांगितलं ना, म्हणजे मला नगर जिल्ह्यापेक्षा मी मराठवाड्यात जास्त स्पर्धा खेळलो.
3: बर बर बर,
2: दोन वर्षभर.
3: अरे,
2: आणि तिकडं मला टोपण नावाने भिंत म्हणायची.
3: बर,
2: म्हणजे मी एकदा कव्हर टाकला 100% पकड त्या ठिकाणी होत होती, एवढा जबर हे होता. म्हणजे साधारण मी 100 पकडी जर केल्या त्यातल्या 95-97 पकडी ह्या 100% यशस्वी व्हायचे, 2-3% प्रमाण फक्त राहायचं की त्या फेल होत होते.
3: मग तुमची तिथं काय परफॉर्मन्स होता विद्यापीठाचा, आपल्या मराठवाडा विद्यापीठाचा?
2: तिथं आम्ही सेकंड इंडियाला, ऑल इंडियाला
3: सेकंड लागले होते का? फायनल कोणाबरोबर झाली होती?
2: फायनल आमची त्यावेळेस मला वाटतं हरियाणा याच्यातला विद्यापीठ होतो, आता ते विद्यापीठाचं नाव नाही सांगता येत.
3: म्हणजे हे सगळं 82-81-82 काळातलं असेल ना?
2: हे 79-85.
3: अरे बापरे, बर बर बर. आणि तुमचा वैयक्तिक परफॉर्मन्सही जबरदस्त होता त्या मॅच,
2: फार चांगला होता. म्हणून मला एक चीड होती
3: बर
2: की आपल्यावर अन्याय होतो.
3: हा हा हा,
2: आणि एवढं आम्ही विद्यापीठ गाजवलं, विद्यापीठ खेळलो म्हणजे विभागामध्ये.
3: हा हा,
2: आणि मग ज्यावेळेस इतर नगरमध्ये स्पर्धा व्हायची जिल्हा चाचणी स्पर्धा, त्या स्पर्धेला आम्हाला निमंत्रण असायचं. फक्त श्रीरामपूरचे 1-2 संघाच्याच मॅचेस व्हायच्या आणि त्यातले त्यात रणवीर संघ जो होता तोच फक्त जिल्ह्याच्या नावावर त्या ठिकाणी जायचा.
3: बर,
2: कधी मॅचेस व्हायच्या काय होत्या आम्हाला काहीच.
3: तुम्हाला असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये वंचित राहावं लागत होतं?
2: कधीच आम्हाला खेळता नाही आलं, ती एक मोठी खंत होती.
3: बर,
2: आणि म्हणून मग मी एमपीएड करून आल्यानंतर त्यातला एक किस्सा सांगायला हरकत नाही.
3: बरं,
2: कडू सर आम्ही बरोबर होतो, सतीश भोसले म्हणून चांगलेच एक खेळाडू होता, तिवारी म्हणून खेळतो. आम्ही त्या जिल्हा चाचणीला उतरलो
3: बरं
2: संभाजीनगरला, आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून एनओसी घेऊन या.
3: बरं,
2: आम्हाला एनओसी कुठून आणायची, कुठं जिल्हा असोसिएशन काही माहिती नव्हतं. आणि म्हणून आम्ही आमचे तादलापूरकर सर होते त्यावेळेस ऑल इंडियाचे कोच होते, त्यांनी त्यांना विनंती केली की हे बाहेरचे चांगले खेळाडू आहे, या खेळाडूचा खेळ आपल्या जिल्ह्यातील खेळाडूला पाहायला भेटेल. म्हणून आम्हाला औरंगाबाद शहर असं नावाने आम्ही त्या स्पर्धेत उतरलो आणि आम्ही ती फायनल मारली त्या
3: स्पर्धेत.
2: त्या स्पर्धेत फायनल मारल्यानंतर आमच्या लक्षात आलं त्यावेळेस की जिल्ह्याचा संघ जातो, नंतर राज्य पातळीवर स्पर्धा भरतात आणि त्याच्यापासून आम्ही वंचित राहिलो. आणि मग ठरवलं तिथून आल्यानंतर की नगर जिल्ह्यातल्या खेळाडूवर अन्याय होत आहे, म्हणून हे संघटनेला काहीतरी चालना दिली पाहिजे, संघटनेत काहीतरी बदल घडून आले पाहिजे. म्हणून आम्ही ते बदल घडण्याचा प्रयत्न केला.
3: बर, मग यश आलं त्याला?
2: हो, यश आलं.
3: बर, ते कसं कशा पद्धतीने?
2: साधारण 91 आमचे कृष्ण भाऊ जाधव उपाध्यक्ष होते सहयोग क्रीडा मंडळाचे.
3: बर,
2: त्यांना मी असेच खंत व्यक्त केली की बा आपल्याला कबड्डी असोसिएशन आणणं गरजेचं आहे. ते म्हणले काय केलं पाहिजे? मी म्हणलं दादा भाऊ कळमकर जर आपण बोललो तर ते देते लावून. ते म्हणले तुमची तयारी आहे का? मला म्हणले कारण आम्ही अनिल भाईचा प्रचार करतो आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
3: दादा कळम.
2: त्यांना भाऊला असं वाटलं की मी येणार नाही त्यांच्याकडे.
3: बरं,
2: परंतु खेळासाठी मला काही अडचण नव्हती. त्यांनी लगेच फोन केला. दादा भाऊ झोपडी कॅन्टीनलाच होते,
3: उपनगराध्यक्ष होते ना कृष्णा दादा?
2: उपाध्यक्ष होते, उपनगराध्यक्ष. मग आम्ही झोपडी कॅन्टीनवर गेलो, तिथे दादांची भेट झाली. दादांना सगळं सांगितलं प्रकार काय आहे ते. त्यांनी लगेच त्यावेळेचे क्रीडा मंत्री श्याम आष्टेकर
3: बर
2: यांना फोन लावला. तर त्यांनी सांगितलं की मी उद्या सिडलोनला मॅचेस येतात, राज्य निवड चाचणी स्पर्धा सिन्नरला होती त्यावेळी. मग दुसऱ्या दिवशी मी दादा भाऊ कळमकर, नंदकुमार पवार, आसाराम कावरे, भीमराव दातरंगे आम्ही ते गेलो सिडलोला. त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बुवा साळीला सांगितलं की तुम्ही ही स्पर्धा संपल्यानंतर नगरला जा आणि नगरचा अहवाल मला एक चार दिवसात तिकडे सादर करा. आणि मग त्यांनी अहवाल दिल्यानंतर त्यांनी दादा बोला सांगितलं की तुम्ही ही संघटना आता इथून पुढे चालवा. आणि साधारण 94-95 मी ती संघटना नगर जिल्ह्यात त्या ठिकाणी आणली आणि दादा भाऊ करमकरलाच आम्ही अध्यक्ष केलं आणि मी स्वतः सेक्रेटरी झालो होतो.
3: 95 पण तुम्ही सेक्रेटरी आहात.
2: हो
3: बर बर बर बर बर. आणि मग मग मात्र कबड्डीची वाटचाल सुरू झाली, नवीन खेळाडूंना संधी मिळायला लागली नगरच्या.
2: नाही मग आम्ही माझा उद्देश तेच होता की नवीन खेळाडूला संधी भेटली पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे. परंतु नंतर आम्ही राजकारणात गुरफटलं गेलो त्याच्यामुळे माझं दुर्लक्ष झालं.
3: बरोबर.
2: दुर्लक्ष झाल्यानंतर पुन्हा साधारण 6 वर्षापूर्वी 17-18 परत मी सक्रिय झालो.
3: बर बर बर बर बर. त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली लक्ष घातलं तुम्ही.
2: मग त्याच्यानंतर पूर्ण लक्ष घातलं.
3: बर बर.
2: आम्ही जिल्हा चाचणी कबड्डी स्पर्धा
3: बर
2: त्याच्यातून 20 खेळाडूची निवड करायची.
3: बर.
2: आणि त्यामध्ये प्रत्येक प्लेसचे 2-2 खेळाडू आम्ही त्या ठिकाणी घेत होतो.
3: बर बर बर.
2: आणि पहिल्याच वर्षी त्यावेळेस कालरला जे स्पर्धा झाली त्या ठिकाणी आपण विजेतेपद मिळवलं होतं. आणि मग विजेतेपद मिळाल्यानंतर की आता हे सातत्य टिकून राहिलं पाहिजे कारण त्याच्यात खंड पाडता काम नाही.
3: बरोबर.
2: म्हणून आम्ही त्याच वर्षी इथं भेंड्याला कॅम्प घेतला.
3: बर.
2: महाराष्ट्र राज्याचा कॅम्प त्या ठिकाणी घेतला आणि त्या कॅम्प मध्ये आपले जवळपास 4 खेळाडू 20 मध्ये होते.
3: बर.
2: ते शंकर गदई होता, तुमचा राहुल खाटीक होता आणि ह्यो अजून एक धनोडे म्हणून होता आणि आदित्य शिंदे असे 4 खेळाडू त्या कॅम्पला होते.
3: बर.
2: नगरचे त्याच्यापैकी 2 जणांचं महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.
3: बर बर बर. असे तुमचं वाटचाल सुरू झाली वो कबड्डीची पुढची.
2: कारण प्रथम क्रमांक मिळवला त्या ठिकाणी.
3: बर. किती साली कुठली कुठल्या स्पर्धा होत्या त्या?
2: राज्य निवड चाचणी स्पर्धा.
3: बर.
2: अजिंक्य.
3: आणि कुठे होत्या त्या?
2: त्या कालरला, ठाणे जिल्ह्यात.
3: ठाणे जिल्ह्यात. किती साली सरी? 5 वर्षापूर्वी.
2: 6 वर्षापूर्वी.
3: बर बर बर. 2018-19 मग पहिल्यांदा आपण विजेतेपद मिळवलं.
2: हो, पहिल्यांदा नगर जिल्ह्याला 70 वर्षानंतर पहिल्यांदा ते
3: राज्य अजिंक्यपद स्पर्धा. बर बर.
2: मग त्या आम्ही कॅम्प घेतला. त्याच्यातून खेळाडूला एक वेगळं वातावरण तयार झालं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले गुणवंत खेळाडूंचा 15-20 दिवस जाऊन खेळ त्या ठिकाणी पाहता आला.
3: बर बर.
2: आणि मग ठरवलं की आणखीन आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, वातावरण निर्मिती केली पाहिजे. मग आम्ही राज्य निवड चाचणी स्पर्धा घेतली.
3: बर.
2: साधारण December 2022 नगरमध्ये
3: स्पर्धा. बर. ती पहिल्यांदा आयोजन केलं होतं का आपण याचं?
2: नाही, त्याच्या अगोदर एकदा केलं होतं. नवीन आम्ही ज्यावेळेस संघटना आणली होती दादा भोकळकर आम्ही साधारण 2000
3: बर
2: न्यूयॉर्क कॉलेजवर ती स्पर्धा झाली. ती सुद्धा राज्य पातळीवरची पुरुषांची.
3: पुरुषांची.
2: तशी आम्ही कुमार, किशोर यांच्या आतापर्यंत राज्य पातळीवरच्या जवळपास 11 स्पर्धा घेतलेल्या.
3: अरे बापरे. बर बर बर बर बर बर. आणि आता तिच्या नंतर तुम्ही विजेतेपद मिळवलं नंतर मग पुढचं सांगा ना काय?
2: मग त्याच्यानंतरची ती 69 स्पर्धा होती. 70 स्पर्धा नगरला झाली.
3: बर.
2: आणि त्या स्पर्धे सुद्धा आपला संघ फायनलला गेला. परंतु त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य मी सांगतो, कारण कबड्डीमध्ये शिस्त, वेळ याला महत्व दिलं जात.
3: बर.
2: आणि माझं वैयक्तिक मत होते की बा क्रिकेट नंतर सर्वात जास्त प्रेक्षक कुठं असेल तर तो कबड्डी. आणि मग कबड्डी सुद्धा आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे सगळ्या स्पर्धेमध्ये. नाही म्हणत मी, पण राज्य निवड चाचणी स्पर्धा असेल, ऑल इंडियाची स्पर्धा असेल किंवा तुमची ऑल इंडियाची टुर्नामेंट असेल, अशा स्पर्धेला सुद्धा त्या ठिकाणी शिस्त, वेळ पाळली पाहिजे. आणि मग तो प्रयोग आम्ही नगरमध्ये केला.
3: बर बर.
2: 8 वाजता म्हणलं की 8 वाजता, 7 वाजता म्हणलं की 7 वाजता त्या ठिकाणी
3: वेळेचं भान राखलं तुम्ही.
2: हो.
3: बर बर.
2: आणि मी ज्यावेळेस ती कल्पना मांडली, प्रत्येक जण म्हणजे शक्य नाही, ते होऊ शकत नाही. मी करायचंच काय
3: म्हणजे पहिल्यांदा स्पर्धा अशा झाल्या वेळेत सुरू. म्हणायची
2: पूर्ण वेळ त्या ठिकाणी,
3: म्हणजे जसं क्रिकेटला वेळेचं बंधन आहे तसं तुम्ही कबड्डी मध्ये आणलं.
2: क्रिकेटला साडे दहाला समजा मॅच होणार
3: हो,
2: साडे दहाला पहिला चेंडू त्या ठिकाणी
3: पडतोच हो,
2: आपल्या कबड्डीमध्ये का नाही.
3: हा
2: म्हणून आम्ही त्यावेळेस त्या स्पर्धेचे नियोजन केलं आणि पूर्ण स्पर्धा मला वाटतं फायनलला थोडासा याच्यात हे झाला गॅप झाला 3-4 मिनिटाचा, बाकी सर्व सामने
3: हे
2: टाइमशीर त्या ठिकाणी झाले.
3: बरोबर. आपण त्यावेळेस काय आपला परफॉर्मन्स काय होता?
2: आपण उपविजेते ठरलो.
3: बरोबर.
2: मुंबईला आपण ज्यावेळेस गोल्डन रेड मध्ये हरवलं होतं
3: बर
2: कालरला, या ठिकाणी ती स्पर्धा गोल्डन रेड वरच गेली त्या
3: ठिकाणी
2: आणि आपण विजेते पद हे झालं. आणि मग तिथं सुद्धा आपले 2-3 खेळाडू महाराष्ट्र संघात गेले.
3: बर.
2: आणखीन वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न केले ऑल इंडियाची स्पर्धा आपल्याला घ्यायची नगरला, आणि नगर सारख्या शहरामध्ये ऑल इंडियाची स्पर्धा मिळू शकत नव्हती.
3: बर.
2: पण तो आम्ही खूप प्रयत्न केले. आपल्या संघटनेचे अध्यक्ष खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नामुळं आजी दादाला सांगून त्यांची भेट घेऊन आणि दिल्लीमध्ये सुद्धा आमचे मित्र होते त्यावेळेस कबड्डी खेळाडू हसन कुमार म्हणून त्यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि ती स्पर्धा आपल्याला नगरला मिळेल.
3: अरे वा, किती साली?
2: मार्च 24.
3: बर बर बर. आणि पहिली ऑल इंडियाची स्पर्धा आपण भरवण्याचं आयोजन नियोजन केलं पुरुषांची.
2: हो, पुरुषांची
3: राष्ट्रीय स्पर्धा.
2: हो, नॅशनलची स्पर्धा. त्याच्यातून भारताचा संघ निवडला जाणार होता.
3: बर बर बर बर.
2: ती स्पर्धा आणि ती स्पर्धा सुद्धा अतिशय वेळेला महत्व दिलं. आणि पहिली स्पर्धा असेल ती माझ्या माहितीप्रमाणे किंवा अनेक त्यावेळेचे क्रीडा शिक्षक आले होते, अनेक खेळाडू आले होते,
3: कौतुक केलं.
2: त्यांनी सांगितलं की अशी स्पर्धा झाली नाही,
3: तिची
2: सुद्धा स्पर्धा आम्ही टाइम म्हणजे टाइम
3: नियोजन केलं होतं
2: वेळापत्रकानुसार.
3: बर बर बर.
2: पहिला पुकार, दुसरा पुकार, तिसरा पुकार हा भानगड नव्हते.
3: बर बर.
2: त्यांना चार्ट बनवून दिलं होतं, पत्र काढलेलं होतं, तुमची मॅच कोणाबरोबर किती वाजता कोणत्या मैदानावर लिखित, आणि त्याच्यात काहीच बदललं होत नव्हतं. आणि सर्व पंच तिथं बिफोर 10 मिनिट अगोदर जायचे त्या मैदानावर. एवढं टायमिंगशी ती स्पर्धा
3: वेळेचा काटेकोरपणा पाळला पूर्ण
2: एकदम. पहिल्यांदा घडलं
3: ऑल इंडियाची स्पर्धा पहिली अशी झाली असेल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची, म्हणजे त्यातल्या त्यात अशी वेळेचं भान राखून
2: पहिली स्पर्धा ना. ज्यावेळेस मी ती कल्पना मांडली टीम मॅनेजर आणि कोची आम्ही ज्यावेळेस मीटिंग घेतली
3: बर
2: त्यावेळेस वेळेचं बंधन निघत.
3: मग आता त्याचं अंमलबजावणी सगळीकडे सुरू झाली असेल ना?
2: नाही नाही होऊ शकत ना. काय कबड्डीमध्ये शिस्त लागणं महत्वाचं आहे आणि शिस्त लागली ना तर आणखीन कबड्डीचा खेळ फार प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात.
3: बरोबर.
2: आणखीन तो फेमस होईल. टाइम पाळला तर काय
3: ग्लॅमर आहे खूप.
2: हो, खूप
3: ग्लॅमर आहे.
2: पण काय होतं आता आम्ही ती एक मॅच मागच्या वर्षी ठाण्याला मॅच आपल्या संघाचे फायनल रात्री 1:30 आता 1:30 खेळाडू कसे
3: खेळतील
2: त्याच्यामुळं आमचं अजिंक्यपद हुकलं त्यामुळे.
3: बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचा काय परफॉर्मन्स होता आपल्या इथल्या स्पर्धेमध्ये?
2: आपल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सेमीफायनल हरला.
3: बर.
2: म्हणजे आपण शेवटपर्यंत हरियाणा बरोबर जवळपास 8-9 लीड होतो.
3: बर.
2: शेवटच्या 5 मिनिटावर आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये थोड्या 1-2 खेळाडूची चुका झाल्या.
3: बर.
2: आणि त्याच्यामुळे ती आपली संधी गेली नाही तर आपण ती फायनल खेळलो असतो.
3: अरे बापरे. बर बर बर. आपले नगरचे किती जण होते नॅशनल
2: त्या संघामध्ये? आपल्या संघातले 3 खेळाडू होते.
3: बर. कोण कोण?
2: त्याच्यात आदित्य शिंदे होता आणि शंकर गदे होता त्या स्पर्धेला. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ज्यावेळेस आपण इथे घेतली ना प्रत्येक खेळाडूला एसी रूम.
3: अरे बर.
2: हो, खेळाडूला पहिल्यांदा एसी रूम. एका रूम मध्ये 4 खेळ जवळपास 200-225 रूम आम्ही त्यावेळेस बुक केल्या होत्या. आणि जेवण सुद्धा स्पर्धेमध्ये कारण आपल्याकडचे बरेच राज्य समुद्र किनाऱ्याकडचे त्यांना मच्छी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणून व्हेज नॉन व्हेज जेवण प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी आपण ठेवलेलं होतं. आणि स्पर्धा फार मोठी होती, खर्च मोठा होता. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातल्या सर्व पुढाऱ्यांनी वेगवेगळ्या पक्षातील पुढाऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली. राज्य निवड चाचणी स्पर्धेमध्ये सुद्धा 10-10 लाख रुपये त्या ठिकाणी एकेका आमदारांनी दिले.
3: बरोबर. आमदार
2: नेक्स्ट इयरला नॅशनल भरवली त्यावेळी सुद्धा 10-10 लाख रुपये दिले. त्याच्यात आमदार राधाकृष्ण विखे साहेब, बाळासाहेब थोरात, याचे अकोल्याचे आमदार लामटे साहेब, कोपरगावचे आशिष काळे, श्रीरामपूरचे कानोडे साहेब, राऊरचे प्राजक्त तनपुरे, न्यावशाचे आमदार त्यावेळेस मंत्री होते ते शंकरराव गडा, शेवगाव पाथडीच्या आमदार मोनिकताई राजळे, त्याच्यानंतर रोहित पवार आणि राम शिंदे यांनी सुद्धा दोन्ही वेळेस
3: सगळ्यांनी आपापले आमदार निधीतून पैसे मदत केली.
2: सूर्यगंधा मतदारसंघातून बबनराव पाचपुते, इकडे आमचे लंके साहेब,
3: सर्व पक्षीय मदत झाली.
2: सर्व पक्षांनी त्या सर्व आमदारांनी दोन्ही स्पर्धेला मदत केल्यामुळे ती स्पर्धा घेऊ शकलो.
3: अरे वा.
2: राज्य चाचणी स्पर्धा ज्यावेळेस घेतली तेव्हा जवळपास 80 लाख रुपये खर्च आला होता.
3: अरे बापरे.
2: आणि नॅशनल घेतली त्या नॅशनलला जवळपास 1,20,00,000 खर्च आला होता. आणि त्यावेळेस महानगरपालिकेने सुद्धा आपल्याला 20 लाख रुपयाचा निधी दिला होता.
3: अरे वा. बर बर बर. म्हणजे सगळ्यांच्या सहयोगातून सहकार्यातून तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडली.
2: हो, सगळ्यांच्या सहकार्याने ती पार पाडली. कारण नगर आता संघ मजबूत होत चालला. आणखीन वातावरण निर्मिती करण्यासाठी ह्या स्पर्धा घेणं आवश्यक होतं.
3: पण त्याचा उपयोग झाला आहे पुढे, कारण आपण आताच विजेतेपद मिळवलंय.
2: हो,
3: म्हणजे आपल्या खेळाडूंनी पण त्याच्यावर चांगली मोहर चढवली आहे तुमच्या प्रयत्नांना.
2: हो नक्कीच. सलग 5 वर्ष आपण फायनल खेळतो. आता पुरुषाचाच नाही तर आपल्या किशोरच्या मुली फायनल खेळल्या. किशोरचे मुलं सेमीफायनल हरले. त्याच्यानंतर कुमारचे मुलं मागच्या वेळेस फायनलला आपण पराभूत झालो. म्हणजे तिन्ही प्रकारामध्ये आपण त्यावेळेस प्रगती केली. ही वातावरण निर्मिती झाली. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही ही यश मिळवलं मागचं मेन कारण प्रत्येक प्लेसवरचा खेळाडू आम्ही मिरिटनुसार घेतो.
3: बरोबर.
2: तिथं कोणाच्या ही वशिला नाही, कोणाचंही दडपण आलं तरी आम्ही ते झोगरून लावतो. काय मिरिटनुसार खेळाडू घेतो. आणि एखाद्या सिनियर खेळाडूचा फॉर्म जर कमी झाला असेल तर त्याला आम्ही 7 मध्ये खेळो सुद्धा नाही.
3: बर, डच्चू देतो त्याला.
2: त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे
3: परफॉर्मन्स नाही मिळाला की आपली
2: सुट्टी होणार.
3: बर बर. आणि प्रत्येक प्लेसला तुम्ही एक अशा निवड समितीचा स्पेशल त्यातला तज्ज्ञ नेमला ना असं काही?
2: हो, आम्ही ती लावली होती. परंतु तज्ञ सुरुवातीला पहिले 2-3 वर्ष तज्ञ नव्हते. पण आम्ही दोघ तिघ जण, मी असेल, बाळासाहेब कुरुज असेल, शंतनू पांडव असेल, आम्ही ज्यावेळेस 20 खेळाडू निवडतो त्यातून 12 करताना पूर्ण स्किल पाहून त्यांची निवड करतो. आणि एकमेव त्या कारणामुळे आपला संघ सलग 5 वर्ष त्या ठिकाणी जातोय फक्त मेरिट
3: मेरिटवर. आणि आता तर तुम्ही या स्पर्धा तर या ती स्पर्धा झाली ती
2: नाही, आता सिन्नरला झाली.
3: सिन्नरला
2: आपण
3: नाशिक जिल्ह्यात
2: जिंकूप स्पर्धा
3: नाशिक जिल्ह्यात
2: पण पहिल्यांदा जिंकलो. त्याच्यानंतर 3 वर्ष आपण फायनलला सलग हारलो. 3 वर्ष. आणि ह्या वेळेस जिंकण्याचा चंग मानला होता. मी स्वतः 5 दिवस त्या स्पर्धेला तिथं उपस्थित होतो.
3: आणि एकतर्फी विजय मिळवले ना आपल्या टीमने
2: सगळ्या स्पर्धा. काय खेळाडूला काही सूचना देणं महत्वाची असते.
3: बरोबर.
2: आणि एकमेव कबड्डी असा खेळ आहे याच्यामध्ये खेळाडू जास्त वेळ आउट होतो. सर्वात आउट होण्याचं प्रमाण कोणत्या खेळात जास्त असेल तर ते कबड्डी खेळत. एखादा खेळाडू 10 वेळेस बी आउट होऊ शकतो एका मॅचमध्ये, बाकीच्या याच्यात नाही. आणि म्हणून कितीही चांगला खेळाडू असला तर त्याच्याकडून चुका होतात. आणि वारंवार ती चूक आपल्या लक्षात आल्यानंतर त्या खेळाडूला जर सूचना केली तू अशा पद्धतीने बदल कर, त्याला थोडस त्या भाषेत सांगितलं की तो तिने जर बदल केला तर निश्चित त्याच्या याच्यात फरक पडतो. आता उदाहरण सांगायचं झालं की मागच्या वेळेस आपण जे कोल्हापूर बरोबर हारलो फायनलला, आता मला एक सवय आहे, मी जरी स्पर्धेला गेलो नाही तर मी युट्यूबवर लाईव्ह स्पर्धा
3: पाहतो.
2: आणि ती स्पर्धा पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत हायलाईट पाहणार. म्हणजे 3-4 ती मॅच मी पाहणार. मग ती किशोरची असेल, कुमारची असेल किंवा पुरुष महिलांची असो. मग त्याच्यामुळे कोणत्या खेळाडूच्या कुठं चुका होत्या, त्याचं काय अडचण आहे, ही माझ्या लक्षात येते. मग मी त्या भाषेत त्यांना सांगतो की अशी चूक करा. म्हणून मी जे सांगितलं की मागच्या वेळेस आपला शुभम पठारे यांनी 3-4 डाई मारले.
3: बर.
2: वास्तविक तो रेडर होता. पण एकदा शरीर गरम झाल्यानंतर भान राहत नाही कबड्डीच्या खेळाडू. आणि त्याच्या कोणत्या मिस्टेक झाल्या, दोन तीन पकडी फेल झाल्यामुळं आपल्याला तिथं पराभवपत करला. आणि मग ह्या स्पर्धेला मी त्याला ठणकून सांगितलं ते शिवम तू एकही डाय मारायची नाही.
3: बरोबर.
2: आणि पूर्ण स्पर्धेमध्ये तिने एकही डाय मारले नाही, परंतु त्याला सांगितलं की तू डाय मारण्यापेक्षा पट काढ.
3: बरं.
2: आणि पट तो सॉलिड काढतो हाताखाली असलं तर. आणि फायनलला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जवळपास चार पकडी त्या माध्यमातून केल्या,
3: यशस्वी केल्या एकदम.
2: म्हणून तुम्हाला खेळाडूला काय सूचना द्यायची, तिची काय चूक आहे, ती जर निदर्शन आणून दिली तर तो खेळाडू त्याच्यात नक्कीच बदल करून आपला खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करतो.
3: आणि त्या खेळाडूंनी ऐकलं तुमचं आणि तुमचं मार्गदर्शनाखाली ते त्याचा अंमलबजावणी केली, एक मोठं

0: आपल्या टीमचा परफॉर्मन्स सांगा ना एकूण आपल्या फायनलच्या मॅचेस मधला.
1: फायनल आपण त्या सिन्नरला गटातल्या तिन्ही सामने आपण जिंकलेत, परंतु मला पटले नाही ते, म्हणजे अगदी वन साइड व्हायला पाहिजे होते. मी खेळाडूंची एक दोन तीन मिनिटाची एक्सरसाइज करताना मीटिंग घेतली. मी म्हणलो मला अजिबात तुमचा खेळ आवडलेला नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही खेळलात तर आपण फायनल मारू शकत नाही, तुम्हाला सुधारणा करावं लागतील. मी थोडा बोललो आणि त्यातल्या एक दोन खेळाडूला सांगितलं की तू एवढ्या नॅशनल खेळा, इतक्या स्पर्धा खेळा, आणि अशा पद्धतीची चूक करतो पकड करताना काय. आणि त्या खेळाडूने जे अंग झटकलं त्याच्यानंतरची क्वार्टर असं सेमी फायनल असं आणि फायनल वन साइड आपण त्यावेळेस मारलं.
0: आणि फायनल कोणाबरोबर झाली होती आपली?
1: आपली फायनल तर कोल्हापूर बरोबर.
0: कोल्हापूर बरोबर झाली होती. म्हणजे एकदम जबरदस्त परफॉर्मन्स, एकतर्फी फायनल जिंकण्याचा योग आला आपल्याला त्या निमित्ताने.
1: फायनल जिंकण्याचा योग आला आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे पाच वर्षातले तीन मॅच तीन टूर्नामेंट गोल्डन रेड वर गेले.
0: हो
1: त्यातली एक गोल्डन रेड आपण जिंकली आणि दोन वेळेस आपण हरलो.
0: बरोबर.
1: नगरमध्ये ज्या स्पर्धा झाली त्यावेळेस सुद्धा काय होतं, वातावरण एवढं हे झालेलं, प्रेक्षक स्थानिक
0: स्थानिक हो हो हो
1: 10-15 हजार प्रेक्षक असेल, खेळाडूवर दबाव
0: दबाव.
1: जस्ट गोल्डन रेडला आदित्य शिंदे गेला, तिने बोनस केली
0: बर,
1: परंतु बाकीच्या खेळाडूंनी सांगायला पाहिलं की तुझी बोनस झालेली आहे, तू मागाई
0: आहे,
1: पण ते सांगितलं गेलं नाही.
0: अरे बापरे.
1: आणि मग त्याची पकड झाली दुसऱ्या, आणि पकड झाली तर आम्हाला असं वाटलं की आता मॅच आपल्या हातातून गेली. पण ज्यावेळेस पंचाने निर्णय दिला एक बोनस आणि एक आउट, म्हणजे दोन्ही संघाला एक एक गुण दिला, त्याच्यामुळे परत सामना बरोबरी झाला आणि मग ते गोल्डन रेड मध्ये आपला पराभव झाला. म्हणून ह्या वेळची मी सांगितलं गोल्डन रेडवर जायचंच नाही, पाच पाच रेडवर जायचंच नाही, काय असेल ती 40 मिनिटाच्या खेळातच आपला निकाल
0: लावायचा.
1: गोल्डन रेड आपल्याला महत्वाची नाही म्हणलो, आपल्याला धार्जिणी नाही. आणि सगळ्या मॅचेस नंतर वन साइड झाला.
0: वा वा वा. आता त्यामुळे तुम्ही त्यांचा कार्यक्रम घेतला होता ना, सत्काराचा चांगला कार्यक्रम. आपल्या
1: खेळाडूला प्रोत्साहन भी दिलं पाहिजे.
0: बरोबर.
1: जसं वातावरण निर्मितीसाठी 2-3 स्पर्धा घेतल्या, खेळाडूंना जस्ट कार्लरला फायनल मारली त्यावेळेस माऊली संकुलात त्या खेळाडू सर, त्यावेळेस त्यांना ब्लेझर
0: बर
1: व्हाईट पॅन्ट आणि जेवण वगैरे असं भव्य सत्कार केला होता.
0: अरे वा.
1: त्यावेळेस केला. आता मी फायनल मारल्यानंतर सहकार सभागृहामध्ये त्या खेळाडूंचा सत्कार केला. त्या सत्काराला आताचे जे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष आहेत, माजी खासदार माजी मंत्री गजानन कीर्तीकर
0: बरोबर
1: ते आले होते, त्याच्यानंतर खजिनदार मंगल पांडे ते त्या ठिकाणी आले होते आणि भव्य असा कार्यक्रम त्या खेळाडूंचा सत्कारचा केला. आणि त्या माध्यमातून मग आम्ही ठरवलं होतं की जे जुने खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा याच्यात मदत केली पाहिजे. मग पंकज शिरसाट यांनी त्या सर्व खेळाडूला ट्रॅक सूट दिले.
0: अरे बापरे.
1: हो पंकजने दिले. त्याच्यानंतर गजानन पवार म्हणून आता कबड्डीचा खेळाडू, त्यांनी सगळं याला जेवणाची व्यवस्था केली. त्याच्यानंतर आपला गायकी म्हणून खेळाडू त्यांनी त्या याचं भाडं दिलं.
0: अरे
1: सहकार
0: सगळ्यांनी आपापल्या
1: पहिल्या वेळेस कॉन्ट्रीब्युशन करून.
0: अरे माझी खेळाडूंनी आपली एक हे दाखवली स्वतःची.
1: हो हो.
0: म्हणजे आपली जी कारकीर्द गाजवलेली आहे आता पंकज शिरसाट सारख्या मंडळींनी पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व केलं नाही का.
1: हो.
0: पण त्यांनी पण त्याचं कॉन्ट्रीब्युशन तो विसरला नाही आपल्या.
1: हो. मी एक ठरलो होतो की याच्यात जर सगळ्या खेळाडूंनी कॉन्ट्रीब्युशन दिलं तर त्यांना सुद्धा अजून कबड्डीत आपण जवळच आहोत, कबड्डीत आपण सक्रिय आहोत ही भावना त्या ठिकाणी निर्माण होईल आणि प्रत्येकाला मदत करणं हा एक आदर्श त्या माध्यमातून घडेल म्हणून ती केला आणि सर्वांनी मदत केली.
0: आणि पूर्ण तुम्ही किशोर किशोरी जे त्यांचाही सत्कार केला ना परत विशेष.
1: हो. ते फायनलला आले होते. कुमार फायनल आले होते. मग तिन्ही संघाचा आपण त्यावेळी सत्कार केला आणि तिन्ही संघातील खेळाडूला ट्रॅकसूट त्या ठिकाणी पंकजने दिले होते.
0: क्या बात आहे. बर आता तुम्ही बुवा साळवीन बद्दल सांगा ना काही, ते कबड्डी महर्षी समजले आहेत त्यांच्या वर्दचा काय अनुभव सांगा ना.
1: बुवा साळवीनने म्हणजे त्यांचे खरं मी मनापासून आभार मानेल, त्यांच्यामुळेच जिल्ह्याची कबड्डी संघटना नगरला मिळाली आणि आता नगर जिल्ह्याचा दबदबा एवढा निर्माण झालेला आहे कबड्डीमध्ये, हे बुवा साळवीन त्यावेळी सहकार्य केलं म्हणूनच झालेलं आहे. आणि पहिलं कबड्डी हा खेळ महाराष्ट्रापुरतो मर्यादित होता, त्याच्यानंतर बुवा साळवी यांच्या माध्यमातून त्यांनी पवार साहेबांची फार मदत घेतली.

0: पवार साहेबांनी सुद्धा या कबड्डीसाठी फार आर्थिक मदत त्या ठिकाणी केलेली आणि मग बुवा साळवीच्या माध्यमातून कबड्डी महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी गेली, बाहेरच्या राज्यात गेली, भारतात गेली, भारतातल्या प्रत्येक राज्यात पोहोचली. त्यावर ते थांबले नाही,
1: जागतिक
0: त्यांनी पवारसाहेबांच्या मदतीने आपला संघ जपानला, इराणला प्रदर्शित सामन्यासाठी खेळला. त्या सगळ्या खर्चाची तरतूद पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केली. बुवा साळवीच्या प्रयत्नातून कबड्डी हा एशियन स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी गेला, याचं फार मोठं श्रेय बुवा
1: साळवींना. अरे बापरे, बर बर बर बर. आणि त्यांचा तुमचा चांगले संबंध होते ना एकदम?
0: हो
1: चांगले. नगरला ते यायचे त्या स्पर्धेमध्ये, पाहिलेलं आहे त्यांना इथल्या वेगवेगळ्या आयोजन नियोजनात त्यांचाही सहभाग असवाय तुमच्या अगोदरच्या स्पर्धांमध्ये सुरुवातीचे.
0: हमेशा ते यायचे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बुवांचं होतं. कबड्डीसाठी वाटेल ती करण्याची त्यांची त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत राहायची, काम करून घेत होती.
1: हे कबड्डीला ग्लॅमर निर्माण होण्यासाठी काय असे प्रयत्न काय काय झाले असं काय वाटतं तुम्हाला? कारण आज क्रिकेट नंतर ग्लॅमर असलेला खेळ आहे कबड्डी आणि प्रोमो त्या स्पर्धा सुरू झाल्या, त्याच्यामुळे पण फरक पडला ना चांगला?
0: हो, प्रो कबड्डीमुळं कबड्डीला आणखीन मोठ्या प्रमाणात फरक पडला. मी ज्या सुरुवातीला आपल्याला सांगितलं की क्रिकेटमध्ये 10:30 बॉल पडतो, वेळेवर स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि प्रो कबड्डीमध्ये ती वेळ
1: पाळली
0: जात आहे आणि बऱ्याच खेळाडूला ती एक व्यासपीठ निर्माण झालेली, आपलं स्किल दाखवण्याची संधी त्या माध्यमातून मिळाली. आणि मग आता माझ्या मते जर मी कुठेतरी वाचलंय की क्रिकेट नंतर सर्वात जास्त प्रेक्षक
1: हे
0: कबड्डीच्या स्पर्धा किंवा सामने पाहण्यासाठी याच्यावर असतात, युट्यूबवर.
1: आपल्या चॅनलवर पण सर्वात जास्ती हे आहे, त्याला मागणी आहे नाही का?
0: हो, मी आता पाहिलं जर आपला वन डे क्रिकेटचा सामना असेल आणि त्यावेळेस प्रो कबड्डीचा समजा सामना चालू असेल तर बरेच जण क्रिकेट पाहत नाही पण कबड्डीचा मॅच त्या ठिकाणी.
1: आणि मुंबईमध्ये पण त्याचं चांगलं हे आहे एकूण जर विचार केला तर कबड्डीचा, क्रिकेट नंतर कबड्डीचंच नाव घेतलं जातं.
0: हो
1: अरे बरं, आता पहिल्यांदा मातीच्या मैदानावर खेळली जायची कबड्डी आणि आता ते मॅटवर आली, त्याचा पण फायदा झाला असेल ना?
0: फार फायदा झाला ना. आम्ही ज्या वेळेस खेळायचो ना त्यावेळेस वाळू असायची, खडे असायचे, गुडघे फुटायचे, काय ते म्हणजे आणि ते सहन करायचं त्यावेळेस काही वाटत नव्हतं. पण आता जशी सुधारणा होत चाललेली, नंतर लाल मातीचे मैदान होत गेली, त्याच्यानंतर मॅट आली, आता मॅटमुळं आंतरराष्ट्रीय स्पर्धा मॅटवरच होतात. आणि माझं वैयक्तिक मत आहे की आपण सुद्धा कबड्डीमध्ये माग पडू नये म्हणून आपण सुद्धा मॅटवरच खेळलं पाहिजे. नाही तर आपल्या महाराष्ट्राची कुस्तीची जी परिस्थिती झाली, कुस्ती माती आणि मॅट, मातीन मॅट याच्यात आपल्या महाराष्ट्रातला कुस्तीगीर संपलेला त्या ठिकाणी.
1: बरोबर,
0: बघा किती खेळाडू आपल्या कुस्तीतले जात आहेत, वर नाही जात,
1: नाही जात.
0: म्हणून कबड्डीमध्ये माझ्या सगळ्याला विनंती, मी मीटिंग मध्ये सुद्धा राज्याच्या मीटिंग मध्ये बोललेलो, आपल्याला जर कबड्डी टिकवायची असेल तर मॅट शिवाय आता पर्याय नाही.
1: मग राज्य स्पर्धा आता कशा मैदान कुठलं
0: नाही, आता आम्ही ठरावच केलाय.
1: बरं,
0: जी राज्य पातळीची निवड चाचणी स्पर्धा होईल ती मॅटवर घेणं बंधनकारक केलं.
1: म्हणजे आता अगोदर आजही मातीवरच होती का?
0: ती ठाण्याला झाली, त्यावेळेस मातीवर झाली ना 3 वर्षापूर्वी.
1: बर, मग आता 2 वर्षापासून मॅटर होत.
0: तसं आम्ही 5 वर्षापूर्वी ठराव केलेला आहे.
1: बर,
0: परंतु काही उत्साही कार्यकर्ते असतील ना, मातीचा खेळ मातीवरच खेळलं पाहिजे. आणि जर आपण मातीवर खेळलो तर उद्या आपल्याला इराणने एकदा हरवलंय.
1: बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मग दाखवायचे असेल तर मॅटरवरच जावं लागेल,
0: मॅटरवरच खेळलं पाहिजे आपण.
1: म्हणजे कुस्तीचं जसं पण तसं बदल लवकर स्वीकारला का लोक कबड्डी प्लेअरनी, म्हणजे मातीतून मॅटवर येण्यात?
0: कुस्तीपेक्षा कबड्डीच्या खेळाडूंनी स्वीकारला
1: लवकर बदल. हा हा हा. आणि आता शालेय स्पर्धा पण मॅटवर होत आहेत का, काय कसं काय परिस्थिती काय?
0: नॅशनल आपल्या शालेय स्पर्धा याच्या ज्या असतात विभागीय आणि राज्य पातळीच्या, त्या बहुतेक आता मॅटवर घ्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु तालुका लेवल किंवा जिल्हा पातळीवर या अजूनही मातीतच त्या ठिकाणी मातीच्या क्रीडांगणात
1: मॅट पोहोचली तर होऊ शकेल.
0: हो, आता मॅटला काही अडचण नाही.
1: बरं,
0: कारण क्रीडासाठी जे आर्थिक बजेट आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून मॅट आता आपल्या जिल्ह्यात 8-9 मॅचेस उपलब्ध आहेत.
1: म्हणजे आपल्याकडे मॅटची उपलब्धता आहे तशी.
0: हो,
1: नगरमध्ये. आणि तालुक्याच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे?
0: तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा त्या संघटनेने किंवा प्रयत्न केले ते स्थानिक आमदार निधी देऊ शकतात, निधी मिळू शकतो. आम्ही ज्यावेळेस राज्याची पहिली स्पर्धा घेतली, राज्य निवडणुकीची स्पर्धा, त्यावेळेचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांना आम्ही मागणी केली 6 मॅट आम्हाला पाहिजे. त्यावेळेस एकाच वेळेस त्यांनी आम्हाला 6 मॅट मंजूर करून दिले डीपीडीसी मधून.
1: आणि कबड्डीच्या आणि कुस्तीच्या मॅट सारख्याच असतात का, काय फरक?
0: नाही, फरक असतो. त्या मॅट वेगळ्या असतात आणि ह्या मॅट वेगळ्या
1: असतात. बरोबर, म्हणजे ते एकसारख्या चालू शकत नाहीत.
0: नाही नाही, कुस्तीची मॅट कबड्डीला चालू शकत नाही आणि कबड्डीची मॅच कुस्तीला चालू. आणि मग त्या 6 स्पर्धा त्या 6 मॅट घेतल्या त्याच नॅशनल आम्हाला हे करतात.
1: बरोबर, 6 मॅट लागतात भाऊ तुम्हाला कुठल्या मॅचेस घ्यायच्या?
0: नाही, म्हणजे स्पर्धा कोणती आहे त्याच्यावर अवलंबून
1: सरावासाठी 6 ठीक पडतात.
0: सरावासाठी 1 सफिशियंट होते.
1: बर,
0: परंतु मोठी टुर्नामेंट असेल, 16 पेक्षा संघ जास्त असतील, त्यावेळेस मग तुम्हाला 6 मैदान करावं लागतात. पुरुष आणि महिला असेल तर, नुसते पुरुष असेल तर आम्ही 4 मैदान केले होते नॅशनलला. इथे 4 मैदान सुद्धा ती स्पर्धा. आणि ज्यावेळेस ती नॅशनल घेतली त्यावेळेस भारतातले सगळे अर्जुन अवॉर्ड जे येत
1: बर
0: ते नगरला बोलून त्याचा सत्कार केला होता. पहिल्यांदा घडला असेल.
1: क्या बात आहे. बर बर, सगळे अर्जुन, पंकज शिरसाटला अर्जुन पुरस्कार आहे ना नगर जिल्ह्यातला.
0: पहिला खेळाडू होते आपला पंकज शिरसाट, तिने अर्जुन पुरस्कार मिळवला.
1: बर बर बर बर बर बर. अजून काय कबड्डी विषयी सांगू इच्छित सर, नवीन काय? आता
0: नवीन आम्ही एक सांगितलं की जे आता आपण वर्चस्व निर्माण केलेलं आहे ते आम्हाला टिकून ठेवायचंय. आणि आता आमचं धोरण आहे की प्रत्येक संघाला 3 वर्षासाठी आम्ही कोच आणि मॅनेजरची नियुक्ती करणार आहोत एवढ्या 1-2 महिन्यात. आणि त्याच्यावर ती 3-3 वर्षाची जबाबदारी त्यांच्यावर देणार आहे.
1: बर बर बर.
0: आणि जे आपण नगरला राबवतो ते सुद्धा महाराष्ट्रात राबवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न आम्ही त्यापासून करू आणि त्याचा परिणाम आता आपला जो महाराष्ट्र संघ आहे तो फायनल खेळला.
1: बरोबर. आता प्रो कबड्डी मध्ये नगरचे किती खेळाडू आहेत तरी?
0: जवळपास माझ्या सगळे जर मिळ खेळाडू जर हे केले 8 ते 9 खेळाडू आपल्या जिल्ह्यातले.
1: अरे वा वा.
0: आता नवीनच एक पारनेर तालुक्यातला एक खेळाडू
1: बर
0: त्याला प्रो कबड्डीत घेतलंय. एक कर्जचा खेळाडू तो सुद्धा मागच्या वर्षी खेळलाय की ज्याने 7 पॉईंट एका रेड मध्ये आणले होते. काय कटके का काय आपलं बिटके असं काहीतरी नाव आहे त्याचं.
1: बर. आणि
0: हे तर आहेच, आदित्य शिंदे, शुभम पठारे, अजित पवार आहे, शंकर गदाई आहे, राहुल खाटीक आहे, त्याच्यात अजून असलं
1: इनामदार आहे.
0: जरी आपल्या नगर इतर
1: तसे नगरच्या 3 खेळाडूंना शिवछत्रपती मिळालेले, पंकज शिरसाट सह गदई आणि हा तो इनामदार.
0: इनामदारला अजून हा त्याला 1 मिळाला, गदईला मिळाले,
1: म्हणजे 3 जणांना मिळाले.
0: हो.
1: बर बर बर बर. आता महाराष्ट्र टीम मध्ये किती जण आहेत आपल्या नगरचे?
0: महाराष्ट्राचं नाही, सांगायला आनंद होतोय मला की आता भारताच्या संघातली सर्व शिबिर चालू आहे.
1: बर.
0: पहिल्यांदा 75 खेळाडूची निवड झाली होती.
1: बर.
0: त्याच्यामधले आपले जिल्ह्यातले आदित्य शिंदे,
1: बर,
0: शिवम पठारे आणि अजित पवार,
1: बर बर,
0: हे तिघ आणि असलम 4. त्याच्यानंतर 45 ची यादी आली.
1: बर.
0: त्या 45 च्या यादीमध्ये हे 4 जण त्याच्यात आहेत.
1: बर.
0: आणि मला खात्री आहे या 4 पैकी 3 खेळाडू किंवा वेळ पडले तर 4ही खेळाडू 12 च्या याच्यात बसण्यासारखं त्यांची स्किल आहे, त्यांची तेवढी परफॉर्मन्स त्यांच्यात आहे.
1: बर बर.
0: खेळू शकतात 14 ची 14 12 मध्ये पोहोचू.
1: इंडियाच्या टीम मध्ये परफॉर्मन्स देऊ शकतात.
0: हो.
1: वापरे वापरे. हा म्हणजे संभाव्य यादीत आहेत.
0: संभाव्य यादीत आहे त्यांचं. आता सर्व शिबिर त्या ठिकाणी चालू आहे.
1: बर बर बर. आता कुठल्या स्पर्धा आहेत आंतरराष्ट्रीय?
0: आता एशियन स्पर्धा होणार आहे सप्टेंबर मध्ये.
1: बर बर बर बर. मग आहे आपल्या एक चांगलं भवितव्य आहे नगर.
0: चांगलं भवितव्य. आणि म्हणून
1: आणि मुलींच्या टीमची काय आहे कोण आपली?
0: मुलींचा संघ सुद्धा आता मी सांगितलं की आम्ही 3ही याच्यात कुमारच्या मुली फायनल खेळल्या.
1: बर.
0: आता तिथं सुद्धा आम्ही लक्ष घालणार आहोत. म्हणून यावेळेस आता 6 संघाला 6 प्रशिक्षक 6 मॅनेजर आणि त्यांच्यावर 3-3 वर्षाची जबाबदारी देणार आहे. आणि म्हणजे प्रत्येक गटात आपण वर्चस्व निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे.
1: बर बर बर बर. बरं, एकूणच कबड्डीचा आलेख हा उंचवतच आहे आपल्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा. तर तुम्ही काय नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता?
0: नवीन खेळाडूला एकच संदेश देईल की आता नगर जिल्ह्यात तरी वशिली बाजूने कोणी येऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळं तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुमच्या खेळामध्ये सुधारणा कराव्या लागतील, तुम्हाला स्किल डेव्हलप करावं लागणार आहे, स्किल आत्मसात करावं लागणार आहे. आणि जो खेळाडू तिथं हे करील तो तिथं वर खेळेल. आणि आमची एक दुसरी एक सिस्टीम आहे, कालरला जो संघ खेळला होता आम्हाला कुमार संघातला खेळाडू जर वाटला की योग्य आहे, लंबी रेस का घोडा आहे, तर आम्ही त्याला लगेच सिनियरच्या संघात संधी
1: देतो.
0: त्याच्यामुळे आपला संघ संतुलित राहिला. म्हणजे पहिल्या स्पर्धेला कालरच्या आदित्य शिंदे कुमारच्या मॅचेस खेळून आला, आम्ही त्याला कुमारच्या त्याला डायरेक्ट संघामध्ये नेलं,
1: पुरुष संघ.
0: हा, आणि त्याला सेमी फायनल मध्ये पर्यंत आपण खेळवलोच नाही,
1: कारण
0: ते ज्युनियरचा खेळाडू. पण फायनलला आपण जवळजवळ 8-9 पॉईंट मागे होतो आणि 7-8 मिनिटं बाकी होती, आणि म्हणून कोचने त्याला आत घेतलं आणि त्याने 5-6 पॉईंट काढले ते.
1: अरे वा.
0: आणि आपण ती मॅच बरोबरच नेली, नंतर 5-5 रेड मध्ये बरोबर झाली, गोल्डन रेड वर ती जिंकलेली. आणि त्या 5-7 मिनिटाच्या खेळामुळं आदित्य शिंदेची 20 मध्ये निवड झाली होती महाराष्ट्र संघ. त्याच्यानंतर शुभम पठारे कुमारच्या स्पर्धा खेळून आला, त्याला आम्ही लगेच सिनियरच्या संघात जळगावला शिवशाही स्पर्धा झाली
1: बर,
0: त्या स्पर्धेत त्याला उतरवलं. त्याचबरोबर संकेत कलाटे असेल, अभिषेक पवार असेल, या खेळाडूंना आम्ही कुमारच्या संघातून डायरेक्ट पुरुषांच्या संघात त्या ठिकाणी संधी दिली. त्याच्यामुळे संघ एकदम संतुलित होतो आहे. आणि आता बी आम्ही ज्यावेळेस याला स्पर्धा झाली आता सिन्नरला, त्या स्पर्धेत सुद्धा 3 खेळाडू ज्युनियरचे होते कुमार, त्याच्यात उपळकर म्हणून एक, उंदरे म्हणून एक खेळाडू, आणि एक मांजरे म्हणून खेळाडू.
1: अरे
0: उंदरे मांजरे असे
1: म्हणजे कुमार संघातल्या खेळाडू
0: 3 खेळाडू आता आमच्या 12 मध्ये
1: मेन संघात खेळतात.
0: हो,
1: म्हणजे त्यांचा जो उमेद हे आहे, ताकद आहे, शक्ती आहे,
0: म्हणजे त्यांना त्यांचा काय होतो अनुभव मिळतो,
1: हो,
0: त्यांचं डिरिंग वाढतं,
1: बरोबर,
0: नजर मरते.
1: हा हा हा.
0: आणि महाराष्ट्रातले जे नामवंत
1: समोरच्या खेळाडूंनाही त्यांची आयडिया नसते.
0: नाही आयडिया
1: आणि कसं की त्यांचा खेळाबद्दलची माहिती नसते ना एकदम, हे एकमेकांशी खेळलेले असतात ना.
0: नाही पहिलं ते चालायचं, आता तुम्ही किती खेळ बघून त्या खेळाडूची पकड करणं हे करणं तसं नाही. आता खेळाडू सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने खेळायला लागले, परंतु हे ज्युनियरचे खेळाडू ज्या सिनियरच्या संघात जातात त्यांना एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो.
1: बरोबर.
0: आपण सुद्धा काहीतरी. आणि त्याच्यातून एक होत की ते कुमारचे खेळाडू इतकी मेहनत घेतात, इतकी मेहनत घेतात काय, म्हणजे त्यांना आपल्याला इन 7 मध्ये खेळायचंय,
1: बरोबर,
0: कष्ट करावं लागतील. आम्हाला काही सांगण्याची गरज भासत नाही की तुम्ही कष्ट करा किंवा चांगला सराव करा, ते होऊन त्या ठिकाणी करतात.
1: आणि इंजुरी होण्याचं प्रमाण कमी झालं का मातीच्या आणि याच्यामध्ये फरक
0: नाही
1: मॅचच्या याच्यावर?
0: प्रमाण आहे तसंच आहे. मातीवर सुद्धा इंजुरी होत होती, मॅटवर सुद्धा इंजुरी होती, पण त्यावेळेची इंजुरी वेगळी राहायची,
1: ते जखमा व्हायची,
0: हा साल्ट निघायची, नंतर मग
1: रक्त निघायचं, रक्त निघत नाही हो,
0: आणि ते पातळ पापुत्र यायचं, तिने मुवमेंट सुद्धा होत नव्हतं, गुडघ्याला जखम झाली,
1: ठणका लागायचा,
0: गुडघा वळत नसेल, मग अर्धा एक तास एक्सरसाइज करून तो गरम करायचा, मग त्याला आपल्याला खेळतात. आता इंजुरी कोणची होती, स्नायूची, हाडाची, ह्या इंजुरीचं प्रमाण आता मॅटवर
1: वाढलंय.
0: आणि माझं असं एक मत आहे की इंजुरी होण्याचं कारण जर खेळाडूने मॅचच्या अगोदर पूर्ण आपलं शरीर वॉर्म अप केलं, पूर्ण गरम केलं शरीर, तर माझी वैयक्तिक माहिती आहे की खेळाडू जखमी होऊ शकत नाही. आता बरेच खेळाडू कंटाळा करतात, एक्झस्ट करत नाही, वॉर्म अप करत नाही, डायरेक्ट मैदानावर उतरतात, मग अशा खेळाडूला जखमा त्या ठिकाणी जास्त होतात.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, अजून काय नवीन सांगू इच्छिता सर?
0: काय नाही, कबड्डीला एक नंबरला आपण आणलेला आहे.
1: बरोबर.
0: नगर जिल्ह्यात आणखीन त्याचा दबदबा कायम ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे, आणि इथून पुढे कोणताही खेळाडू वशिल्याने आत येणार नाही किंवा आम्ही कटाक्षाने पाळतो. आणि प्रत्येक प्लेसला आम्ही पर्याय खेळाडू त्या ठिकाणी निवडत असतो.
1: बर बर बर.
0: आणि तीच पद्धत मी आता महाराष्ट्र राज्याला लागू केलेली आहे, आग्रह धरलाय मी तिथे, आणि त्याचा रिझल्ट मिळाला की आपण महाराष्ट्र संघ फायनलला खेळत.
1: बर, आता आपल्या समवेत प्राध्यापक शशिकांत गाडे सर होते, त्यांनी आपल्या कबड्डी कारकिर्दीविषयी त्याचबरोबर नगर जिल्ह्याच्या कबड्डी संघाचा कामगिरी याविषयी आपल्या श्रोत्यांना सांगितलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, सर धन्यवाद. सर
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळ

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, आजचा आपला विशेष कार्यक्रम समर्पित आहे भारतीय संगीत विश्वातील एका अशा महान व्यक्ती महत्वाला ज्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या, ज्यांच्या गायनाने लाखो लोकांचे आयुष्य आनंद प्रेम विरह आणि प्रेरणा निर्माण केली, त्या म्हणजे आशा भोसले. भारतीय चित्रपट संगीताचा इतिहास जेव्हा पण लिहिला जाईल तेव्हा आशा भोसले यांचे नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतले जाईल, कारण त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत तर प्रत्येक गाण्यात जीव ओतला, प्रत्येक शब्दाला भावना दिली आणि प्रत्येक सुराला अमरत्व प्राप्त करून दिले. मंडळी, आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध गायक आणि नाटककार होते, त्यामुळे संगीताचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. लहानपणीच त्यांना संगीताची गोडी लागली, परंतु नियतीने त्यांच्या आयुष्याची मोठी परीक्षा घेतली. वडिलांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट आले. अशा वेळी अनेक जण खचून जातात, पण आशाताईंनी परिस्थिती समोर हार मानली नाही. त्यांनी लहान वयात गायन आणि अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्या काळात चित्रपट सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. अनेक गायक गायिका आधीच लोकप्रिय होते. नवीन कलाकाराला संधी मिळणे हेच मोठे आव्हान होते. सुरुवातीला आशाताईंना लहान गाणी मिळाली, काही वेळा त्यांचे नावही विशेष चर्चेत आले नाही, पण त्यांनी निराश होण्याऐवजी अधिक मेहनत करण्याचा मार्ग निवडला. प्रत्येक गाणे हे स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे असे मानून त्यांनी काम केले. त्यांच्या आवाजात एक वेगळीच ताकद होती. तो आवाज कधी खोडकर वाटायचा तर कधी भावूक करायचा, कधी प्रेमाची जाणीव करून द्यायचा तर कधी विरहाची वेदना व्यक्त करायचा. त्यामुळे संगीतकारांना त्यांच्या आवाजात अमर्यादा शक्यतो दिसू लागल्या. हळूहळू त्यांना मोठ्या चित्रपटामध्ये गाणी मिळू लागली आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली. तर मंडळी, ऐकूया यादो की बारात ह्या चित्रपटातील आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं चुरा लिया हे तुमने जो दिल को. याचे गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन.

0: वेलकम बॅक श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आशा भोसले यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे विविधतापूर्ण गायिका. त्यांनी केवळ प्रेमगीतच गायली नाहीत तर गझल, कव्वाली, भक्तिगीते, भगवद्गीते, लोकगीते, पाश्चात्य शैलीतील गाणी आणि आधुनिक संगीत प्रकारामध्ये आपली छाप उमटवली. एखाद्या कलाकाराला एक दोन शैलीमध्ये यश मिळते, पण आशाताईंनी जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या संगीतामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी हजारो गाणी गायली, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, आसामी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केले. विविध भाषांमधील उच्चार, संस्कृती आणि भावना समजून घेऊन त्यांनी प्रत्येक गाणे सादर केले. त्यामुळेच त्यांचा आवाज भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि जगभर पोहोचला. अनेक वर्षांनंतरही त्यांची गाणी तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. नवीन पिढी ही त्यांच्या गाण्याची चाहती आहे. हेच त्यांच्या कलेचे आणि प्रतिभेचे सर्वात मोठे यश होते. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे नागरिकांचे प्रेम. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि स्वतःवरील विश्वास यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते. संघर्षाला घाबरण्याऐवजी त्याचा सामना केला तर यश नक्कीच मिळते. म्हणूनच आशा भोसले या केवळ एक महान गायिका नाही तर लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. तर मग ऐकूया हम दो या चित्रपटातील आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले अभी ना जाओ छोडकर हे गीत. याचे गीतकार आहेत साहिर लुधियानावी व संगीतकार आहे जयदेव.
1: अभी ना जाओ छोडकर

नमस्कार श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, भारतीय चित्रपटाच्या इतिहासात काही जोड्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात. त्यापैकी एक म्हणजे संगीतकार आर डी बर्मन आणि गायिका आशा भोसले यांची जोडी. या दोघांनी मिळून भारतीय संगीताला नवे आयाम दिले. आर डी बर्मन हे प्रयोगशील संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांना नवीन शैली आणि नवीन संगीत प्रकार वापरण्याची आवड होती. त्यांच्या या कल्पनांना योग्य ज्ञान देणारा आवाज म्हणजे आशा भोसले यांचा आवाज. त्यामुळे या दोघांची जोडी संगीत विश्वासाठी एक वरदान ठरले. या दोघांच्या संगीत प्रवासाने भारतीय चित्रपट संगीतामध्ये एक नवीन युग सुरू केले. त्यांनी संगीताला आधुनिकतेचा स्पर्श दिला, पण त्याच वेळी भारतीय संगीताची गोडी आणि भावना जपल्या. त्यामुळे त्यांची गाणे केवळ त्या काळातील लोकप्रिय झाली नाहीत, तर आजही नवीन पिढी तितक्याच उत्साहाने ऐकत आहे. आर डी बर्मन आणि आशा भोसले यांचे नाते केवळ संगीतापुरते मर्यादित नव्हते. एक कलाकार म्हणून दोघांमध्ये परस्पर आदर, विश्वास आणि एकमेकांच्या कलेबद्दल अपार प्रेम होते. म्हणूनच त्यांच्या सहकार्यामधून निर्माण झालेली गाणी ही केवळ गाणी नसून भारतीय संगीत विश्वाची अमूल्य संपत्ती बनली आहे. आज अनेक वर्षांनंतरही जेव्हा त्यांच्या गाण्यांमधील सूर कानावर पडतात, तेव्हा जुन्या आठवणी जाग्या होतात. संगीत प्रेमांना पुन्हा एकदा त्या सुवर्ण काळात घेऊन जाण्याची ताकद या गाण्यांमध्ये आहे. तर मंडळी, ऐकूया कारवा चित्रपटातील आर डी बर्मन आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं पिया तू अब तो आजा. याचे गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी व संगीतकार आहेत आर डी बर्मन.

वेलकम बॅक श्रोते हो. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एखाद्या कलाकाराचे यश केवळ त्याच्या लोकप्रियतेवरून मोजले जात नाही, तर त्याने आपल्या कलेद्वारे समाजावर आणि पुढील पिढ्यांवर किती प्रभाव टाकला यावरून त्याचे महत्त्व ठरते. आशा भोसले यांचे संपूर्ण आयुष्य हे संगीतासाठी समर्पित राहिले. 7 दशकाहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीत विश्वाची सेवा केली आणि आपल्या आवाजाने लाखो नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यामुळेच त्यांना देश विदेशातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मानाने गौरवण्यात आले. मंडळी, आशा भोसले यांचा प्रवास हा साध्या गायिकेपासून ते भारतीय संगीत विश्वातील एका दंतकथेपर्यंतचा प्रवास होता. या प्रवासात त्यांनी हजारो गाणी गायली, अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आणि प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या योगदानाचे दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारमध्ये आशा भोसले यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले. त्यांच्या गाण्यांनी केवळ चित्रपटांना यश मिळवून दिले नाही, तर त्या काळातील संगीतप्रेमींच्या जीवनांचाही एक भाग बनला. अनेक वर्षापर्यंत त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि म्हणूनच त्यांचे नाव पुरस्कारांच्या यादीत वारंवार झळकत होते. राष्ट्रीय पुरस्कार हा कोणत्याही कलाकारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो. आशा भोसले यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तर मंडळी, ऐकूया खेल खेल मे चित्रपटातील आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं एक मे और एक तू. व ह्याचे गीतकार आहेत गुलशन बावरा आणि संगीतकार आहे आर डी बर्मन.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणे या शोमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, गेल्या काही वेळात आपण भारतीय संगीत विश्वातील महान गायिका आशा भोसले यांच्या जीवनातील अनेक पैलूंविषयी जाणून घेतले. त्यांच्या बालपणापासून तर संघर्षमय प्रवासापर्यंत, त्यांच्या यशाच्या शिखरापासून ते त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानापर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण अनुभवला. हा प्रवास केवळ एका गायिकेचा नाही तर एका अशा व्यक्तीचा आहे जिने कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास घडवला. आज पण आशा भोसले यांचे नाव घेतले की आपल्या मनात असंख्य गाणी, सुरेल आठवणी आणि संगीताचा एक सुंदर प्रवास उभा राहतो. 7 दशकाहूनही अधिक काळ त्यांनी आपल्या आवाजाने भारतीय संगीताला समृद्ध केले. त्यांच्या आवाजात एक जादू आहे जी काळाच्या पलीकडे जाते. म्हणूनच त्यांच्या गाण्यावर केवळ त्यांच्या काळातील प्रेक्षकांनीच प्रेम केले नाही तर आजची तरुण पिढी देखील त्यांच्या गीताची चाहती आहे. हीच एका महान कलाकाराची खरी ओळख असते. आजच्या वेगवान आणि सतत बदलणाऱ्या जगात अनेक कलाकार येतात आणि जातात, परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशा असतात जी काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तितकीच तेजस्वी राहतात. आशा भोसले हे असेच एक नाव आहे. त्यांचे संगीत, त्यांचा आवाज, त्यांची कला पुढील पिढी अनेक पिढ्यांसाठी प्रेरणाचे स्रोत राहणार आहे. संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात त्यांचे स्थान सदैव राहते. तर मंडळी, ऐकूया किस्मत या चित्रपटातील आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं गाणं गजरा मोहब्बत वाला. आणि ह्याचे गीतकार आहेत SH बिहारी व संगीतकार आहेत OP नय्यर.

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुली

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.